श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 27 आषाढ 1948 अर्थात 18 जुलै 2026. सकाळचे 5:58 आणि 46 सेकंद झाली आहेत. आमच्या आजच्या पहिल्या सभेच्या कार्यक्रमांना आम्ही आता प्रारंभ करीत आहोत. नमस्कार रत्नागिरी. आजच्या या पहिल्या प्रसारण सभेत रेडिओ मित्र मी मोरेश्वर मधुकर जोशी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सभेचा प्रारंभ मंगलध्वनीनं.

नमस्कार रत्नागिरी. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, परमार्थ म्हणजे काय हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. परमार्थाचं जर काही मर्म असेल तर आसक्ती सोडून प्रपंच करणं हे होय. प्रपंच हा परमार्थाच्या आडकाठीसाठी नाही, तो परमार्थासाठीच आहे हे पक्कं लक्षात ठेवावं. ज्यानं आपल्याला प्रपंच दिला त्याचाच तो आहे असं समजून वागलं म्हणजे आपल्याला त्याबाबत सुखदुःख बाधत नाही. हे साधण्यासाठी गुरुमुखाने दिलेलं परमात्म्याचं नाम आपण घेत असावं. आजच्या दिवसाच्या आपण सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि आता प्रसारित करीत आहोत मंगल प्रभात हा कार्यक्रम. सुरुवातीला वंदन श्री गणरायाला.

वैभवी शेटे आणि सहकलाकार यांनी गायलेली ही पारंपरिक चाक्षोपनिषद रचना आत्ताच आपण ऐकली. मंगलप्रभात कार्यक्रमात आता ऐकूया सुमन कल्याणपूर आणि सहकलाकार यांनी गायलेली ग. दि. माडगूळकर रचित ही भूपाळी, संगीतकार राम कदम.

एखादं काम करण्यास आपण पूर्णपणे असमर्थ आहोत हे समजून आल्यानंतर आपण पूर्णपणे ईश्वरावरती भरोसा ठेवतो आणि या भावनेलाच प्रार्थना म्हणतात. मंगलप्रभात कार्यक्रमात आता ऐकूया अजित कडकडे आणि सहकलाकार यांनी गायलेली समिता म्हात्रे यांची ही रचना. संगीतकार अजित कडकडे.

अजित कडकडे यांनी गायलेल्या या रचनेनंतर कार्यक्रमात आता ऐकूया वैदेही करंबेळकर आणि सहकलाकार यांनी गायलेली संत विष्णुदास महाराज यांची ही अभंगरचना. संगीतकार पंडित अवधूत बाम.

श्रोते हो, ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळं आहे, आणि ज्ञान भक्ती आणि कर्म याशिवाय आपलं जीवन आंधळं आहे. मंगल प्रभात कार्यक्रमात आता ऐकूया कृष्णा शिंदे आणि सहकलाकार यांनी गायलेली शरदिनी महाडेश्वर यांची ही रचना, संगीतकार मधुकर पाठक.

कार्यक्रमात ऐकूया श्रीराम दरबार पंडित गोपाल शर्मा, पंडित शुकदेव कुमार आणि सहकलाकार यांनी गायलेले पंडित रामानंद शर्मा रचित हिंदी भजन रचना, संगीतकार मुरली मनोहर स्वरूप।

0: समूह स्वरातली सागर यांची ही रचना आत्ताच आपण ऐकली आणि या रचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, सकाळचे 6:40 झालेत. आता प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेला दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम कृषीवाणी. आजच्या या कार्यक्रमात गांडूळ खत निर्मिती याविषयीची माहिती आता आपण जाणून घेणार आहोत. या माहितीचं वाचन केले रेडिओ सखी विद्या तावडे यांनी. तेव्हा ऐकूया कृषीवाणी.
1: नमस्कार नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. मंडळी, आज आपण गांडूळ खत कसं तयार करायचं याविषयी जाणून घेऊया. गांडूळ खत तयार करण्यासाठी पिकांचे अवशेष जसं धसकटं, पेंढा, ताटे, तूस, कोंडा, झाडांचा पालापाचोळा, गवत यांचा वापर करावा. जनावरांपासून मिळणारी उपउत्पादितं जसं शेण, मूत्र, कोंबड्यांची विष्ठा, हाडांचा चुरा, कातडी यांचाही वापर यामध्ये करता येईल. त्याचबरोबर ताक, दहीचा, गिरीपुष्प, तण अशा हिरवळीच्या खतांचाही उपयोग यामध्ये करता येईल. शिवाय घरामधला केरकचरा, भाज्यांचे अवशेष, फळांच्या साली, शिळ अन्न यांचाही वापर यामध्ये करता येईल. त्याचबरोबर ऐन, किंजळ, साग, सुबाभूळ या वनझाडांचा पालापाचोळा यांचा वापर गांडूळ खत तयार करण्यासाठी चांगल्या प्रकारे करता येईल. गांडूळांची मोठ्या प्रमाणावर पैदास करण्यासाठी 1 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 30 सेंटीमीटर उंचीची लाकडी खोकी किंवा सिमेंटच्या टाक्या किंवा प्लॅस्टिकच्या टबचा वापर करावा. खोक्याच्या तळाशी 3 सेंटीमीटर जाडीचा सावकाश कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांचा थर रचावा. त्यावर 3 सेंटीमीटर जाडीचा कुजलेल्या शेणखताचा किंवा शेणखत आणि बागेतील मातीच्या मिश्रणाचा थर द्यावा. प्रत्येक थरावर पाणी शिंपडून भिजवून घ्यावं. त्यावर साधारणपणे 1000 पूर्ण वाढ झालेली गांडूळ सोडावीत. त्यावर गांडूळाच्या खाद्याचा 15 सेंटीमीटर जाडीचा थर पसरावा. या खाद्यामध्ये 10 भाग कुजलेलं शेणखत, 1 भाग भात किंवा गव्हाचा कोंढा, 1 भाग हरभऱ्याच्या सालीचा कोंढा आणि 1 भाग भाजीपाल्यांचे अवशेष किंवा कुजलेला पालापाचोळा यांचं मिश्रण असावं. या थरावर पाणी शिंपडून ओलं बारदान अंथरावं. सूर्यप्रकाश आणि पावसापासून संरक्षण करण्यासाठी खोकी सावलीत ठेवावीत. 8 ते 10 दिवसानंतर खाद्याच्या पृष्ठभागावर लहान ढिगाच्या स्वरूपात गांडुळाची कणीदार कात दिसून येईल. ही कात वेगळी करून खत म्हणून वापर करावा. साधारणतः आयसेनिया फेटिडा आणि युड्रिलस युजिनी या जातीच्या एका जोडीपासून या गांडुळांचा उपयोग सेंद्रिय खत निर्मितीसाठी करता येईल. गांडूळ खत तयार करण्याच्या ढीक पद्धतीमध्ये साधारणतः 2.5 ते 3 मीटर लांबीचे आणि 90 सेंटीमीटर रुंदीचे सेंद्रिय पदार्थांचे ढीक तयार करावेत. सुरुवातीला जमिनीवर पाणी शिंपडून जमीन ओली करावी. ढिगाच्या तळाशी

0: नारळाच्या काथ्या, गवत, भाताचं तूस यांसारख्या लवकर न कुजणाऱ्या पदार्थांचा 3 ते 5 सेंटीमीटर जाडीचा थर रचावा. त्यावर पुरेसं पाणी शिंपडावं. या थरावर 3 ते 5 सेंटीमीटर जाडीचा शेणाचा किंवा बागेतील कुजलेल्या मातीचा थर रचावा. या थराचा उपयोग गांडुळांना तात्पुरतं निवासस्थान म्हणून होतो. साधारणतः 100 किलोग्रॅम सेंद्रिय पदार्थापासून खत तयार करण्यासाठी त्यावर 7,000 प्रौढ गांडुळं सोडणं गरजेचं आहे. दुसऱ्या थरावर पिकांचे अवशेष, जनावरांचं मलमूत्र, धान्याचा कोंडा, तण, गिरीपुष्प, शेवरी या द्विदल हिरवळीच्या झाडांची पानं, मासळीचं खत, कोंबड्यांची विष्ठा यांचा वापर करावा. या सेंद्रिय पदार्थांचे बारीक तुकडे करून आणि अर्धवट कुजलेल्या स्वरूपात वापरले तर अधिक चांगलं ठरतं. त्यामधील कर्बनत्राचं गुणोत्तर 30 ते 40 दरम्यान असावं. अशा प्रकारे तयार केलेलं गांडूळ खत आपल्या शेतासाठी वापरता येईल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार.
1: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेल्या या दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात आज आपण गांडूळ खत निर्मिती याविषयीची माहिती जाणून घेतली. या माहितीचं वाचन केलं होतं रेडिओ सखी विद्या तावडे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 2 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून, यानंतर म्हणजे 6:45 आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि 6:50 परिसर हा कार्यक्रम, हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मधुमेह आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. मधुमेह हा आज सर्व परिचित असा रोग आहे. मधुमेहाला डायबिटीज असेही म्हणतात. या रोगामध्ये शरीरात साखर प्रमाणापेक्षा अधिक वाढते. योगाच्या दृष्टिकोनातून शरीरातील हे साखरेचे प्रमाण वाढण्याची काही महत्त्वपूर्ण कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे अनियमित दिनचर्या हे होय. याबरोबरच आवश्यकतेपेक्षा अधिक भोजन करणे, मानसिक ताणतणाव, शारीरिक श्रमांचा अभाव यामुळेही शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. साखर व साखरेचे पदार्थ, मिष्टान्न, चॉकलेट इत्यादी पदार्थांच्या अत्यधिक सेवनाने शरीरात वाढलेले शर्करेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी पॅनक्रियाज ग्रंथीला इन्सुलिन निर्माण करण्यासाठी अधिक श्रम पडतात. रोजच असे जास्त साखरेचे भोजन केले तर दिवसेंदिवस पॅनक्रियाज ग्रंथीची क्रियाशीलता मंद पडते. शरीरातील क्रियाशीलता कमी झाली की शरीरात शर्करेचे चयापचय करण्यासाठी इन्सुलिनची मात्रा कमी पडू लागते. परिणामी शर्करेचे चयापचय न झाल्यामुळे ही शर्करा रक्तामध्ये अधिक काळ राहते. शर्करेचे प्रमाण रक्तात खूप जास्त वाढलेल्या अवस्थेत किडनीमध्ये रक्ताची गाळण क्रिया होत असताना शर्करेचे काही प्रमाण रक्तात सोडले जाते. त्यामुळे वारंवार लघवीला जाणे, शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे आणि अशक्तपणा ही लक्षणे जाणवायला लागतात. अशी लक्षणे दिसायला लागल्यास शरीर रक्तातील शर्करेचे प्रमाण मोजले तर ते निश्चितच जास्त दिसून येते आणि डायबिटीजचे रोगनिदान होते. मधुमेहाच्या विकाराने ग्रस्त व्यक्तींसाठी रोगमुक्त होण्यासाठी आणि ज्यांना रोग नाही अशांना रोग होऊ नये यासाठी योगाभ्यासातील काही आसने, प्राणायाम, क्रिया लाभदायक ठरतात. परंतु रोग्याने आपापल्या रोगाची तीव्रता लक्षात घेऊन योग चिकित्सकाच्या मार्गदर्शनाखालीच योगाभ्यास करावा. योगाभ्यासामध्ये सूर्यनमस्काराचा अभ्यास आपापल्या क्षमतेनुसार करावा. त्यानंतर उत्तानपादा

0: शीर्षासन, नौकासन, पवनमुक्तासन, भुजंगासन, तसेच बैठक स्थितीमध्ये अर्ध मत्स्येंद्रासन, वज्रासन, योगमुद्रा, मंडुकासन या आसनांच्या अभ्यासाने पॅनक्रियास ग्रंथीवर प्रभाव पडतो आणि या ग्रंथीची क्रियाशीलता वाढून इन्सुलिनचे प्रमाण वाढविले जाते. प्राणायामापैकी नाडीशोधन प्राणायाम, भस्त्रिका प्राणायामाचा अभ्यास उपयुक्त आहे. उदरश्वसन, योगनिद्रा, ध्यान यांच्या अभ्यासाने मानसिक आणि भावनात्मक ताणतणाव कमी करता येतो आणि मधुमेहाचा धोका टाळता येतो. अभ्यासासोबतच रुग्णाने काही बाबींचे पालन आपल्या दैनंदिन व्यवहार आणि आहारामध्ये करणे गरजेचे आहे. जसे आहारामध्ये तांदूळ, बटाटे आणि गोड पदार्थ घेऊ नये. मसालेदार आणि तेलकट पदार्थांचे सेवन कमीत कमी करावे. दूध आणि दुधापासून बनविलेले पदार्थ टाळावेत. नियमित दिनचर्येत पायी चालणे, थोडेफार शारीरिक श्रम यामुळेही पाचन व्यवस्थित होते आणि शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण संतुलित राहते. नियमित दिनचर्या, संयमित आहारविहार आणि निरंतर योगाभ्यासाने मधुमेहापासून निश्चितच मुक्ती मिळवता येते.
1: आत्ताच आपण मधुमेह आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, हाच कार्यक्रम पुन्हा प्रसारित केला जाईल आज दुपारी 2:05. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करत आहोत परिसर.
1: परिसर

श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, कालपासून आपण परिसर या कार्यक्रमात इको टुरिझम याविषयी माहिती ऐकत आहोत. आज या माहितीचा दुसरा भाग ऐकूया. श्रोतेहो, इको टुरिझममध्ये प्रामुख्याने पर्यावरण, पर्यावरण रक्षण, पर्यावरण शिक्षण आणि त्यासाठीचं पर्यटन यांचा सहभाग होतो. पर्यटनाद्वारे निसर्ग चक्र, परिसंस्था आणि पर्यावरणाचा समतोल ढासळू न देता त्यांचा विकास कसा करावा याबद्दलचा एक तो विचार आहे. निसर्ग आणि पर्यावरण रक्षणाबरोबर स्थानिक लोकांचा आर्थिक विकास हा याचा प्रमुख उद्देश आहे. इको टुरिझम प्रकारामध्ये मोंडार पर्यटन हे पर्यावरण आणि पर्यावरणाच्या रक्षणाला पूरक असलं पाहिजे. या पर्यटन प्रकारामध्ये निसर्ग हा केंद्रबिंदू आहे आणि निसर्गाचा कमीत कमी ऱ्हास होईल याची यात काळजी घेतली जाते. तसेच स्थानिक लोकांचा सहभागही या पर्यटन प्रकारातली एक अनिवार्य गोष्ट आहे आणि पर्यटनाचे फायदे हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आवश्यक मानलं गेलं आहे. त्यामुळं स्थानिक लोकांना जंगलांचं महत्त्व पटेल, त्याचं संरक्षण करण्यामध्ये ते सहभागी होतील ही अपेक्षाही त्यात आहे. इको टुरिझममुळं पर्यावरणाबद्दलची योग्य भावना आणि एका विशिष्ट प्रकारची वागणूक, त्यामुळं जंगलावर किंवा पर्यावरणावर कमीत कमी अपाय होईल, त्यामुळं नैसर्गिक स्रोतांची कमीत कमी हानी होते. राहण्याची व्यवस्था, जेवणखान अशा बाह्य गोष्टीऐवजी अंतर्गत गोष्टींकडे म्हणजे पर्यावरण, परिसंस्था या गोष्टींना जास्त महत्त्व, तसंच बाह्य गोष्टी म्हणजे सोयी आणि सुविधा यांचा वापर निसर्गाशी परिचय वाढवणं इतपत मर्यादित असा होतो. इको टुरिझम हे निसर्गाभोवती किंवा पर्यावरणावर आधारित आहे. त्याचा केंद्रबिंदू मनुष्य नाही तर निसर्ग आहे. अशा प्रकारच्या पर्यटनामुळं वन्यजीव आणि पर्यावरण यांचा फायदा होणं अपेक्षित असतं. या पर्यटनामध्ये नैसर्गिक पर्यावरणाशी आणि सांस्कृतिक विविधतेशी जवळचा अनुभवही अपेक्षित आहे. यातून मिळणारा आनंद हा किती शिकाय

0: ला मिळालं या माध्यमातून मोजतात. आणि श्रोते हो, अशा पर्यटनासाठी मानसिक तयारी आणि विषयाचं सखोल ज्ञान हे पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिक यांच्याकडून अपेक्षित असतं. या पर्यटनातून निर्माण होणारा पैसा प्रामुख्यानं पर्यटनाच्या साधनांची देखरेख संग्रहालय माहिती केंद्र याच्या निर्मितीसाठी हा पैसा वापरला जातो, जेणेकरून वन्यजीव आणि त्यांची आश्रयस्थळं यांचा कुठल्या ना कुठल्या प्रकारांनी संरक्षण या पैशातून होऊ शकतो. अशा प्रकारचा पैसा हा विकसनशील देशांमध्ये अतिशय उपयोगी पडतो, कारण या देशांमधून वन्यजीव, जैवविविधता आणि नैसर्गिक स्रोत यांचा संरक्षण करण्यासाठी पुरेसा पैसा नसतो, आणि त्यामुळेच या प्रकारच्या पर्यटनातून निर्माण झालेला पैसा हा जंगलं, वन्यजीव जे दुर्लक्षित झालेत त्यांच्या विकासासाठी आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी निश्चितच उपयोगी पडेल. श्रोते हो, काल आणि आज आपण इको टुरिझम याविषयी माहिती ऐकली. उद्या पुन्हा भेटूया नवीन माहितीसह याच कार्यक्रमात. तेव्हा मी सारिका दांडगे, कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपला निरोप घेतेय. नमस्कार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आपण ऐकत आहात आमच्या आजच्या पहिल्या सभेचं प्रसारण. आता ऐकूया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषानंतर लगेचच म्हणजे 7 वाजता आपण ऐकाल प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 प्लॅनेट फर्निचर कोल्हापूर यांचा प्रायोजित कार्यक्रम. त्यानंतर म्हणजे 7:45 कार्यक्रम भावधारा. सकाळी 8:40 पायी वारी पंढरीची. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तरडगाव ते फलटण या प्रवासावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 9:00 लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात पावसाळ्यातील आजार आणि आयुर्वेद याविषयी डॉक्टर अक्षता सप्रे यांच्याशी रेडिओ सखी गौरी मुळे यांनी केलेली बातचीत. सादरकर्ते विवेक वानखडे. त्यानंतर म्हणजे 10:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. सकाळी 10:30 नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित बुधादित्य मुखर्जी यांचं सतारवादन, राग मिया की तोडी आणि मिश्र काफी टप्पा. 11:05 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र अस्मिता वाहिनी मुंबई केंद्राचं या सभेतलं प्रसारण आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम. यामध्ये शिक्षण आणि साहित्य या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या कामिनी अमृतकर यांची मुलाखत आणि त्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील स्त्री नायिका याविषयी संगीता रत्नपारखे यांचं भाषण आपण ऐकाल. 1:05 कार्यक्रम गीतबहार. 1:40 जिल्हा वार्तापत्राच्या कार्यक्रमात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 कार्यक्रम भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम. दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आणि 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकाल. दुपारी 2:30 नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात राधा नंबुद्री यांचं गायन

0: हर हर प्रिया। दरम्यान दुपारी 2 वाजता कृषीवाणीचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। दुसरी सभा सुरू होईल संध्याकाळी 5 वाजता, यामध्ये 5:02 गीतसंध्या, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। 5:30 युववाणी या कार्यक्रमात भटकंती या सदरात चिखलदरा पर्यटन स्थळाची माहिती सांगणारा कार्यक्रम आपण ऐकाल। हा कार्यक्रम तसंच 7:15 साप्ताहिक विधिमंडळ, विधिमंडळ कामकाजाचं समालोचन, हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही ते सहक्षेपित करू। दरम्यान संध्याकाळी 6:10 गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। 6:30 आपण ऐकाल कार्यक्रमांची रूपरेषा। संध्याकाळी 6:35 थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांचं भाषण, संपादन सुहास नांदुरे यांचं। त्यानंतर कार्यक्रम लोकसंगीत। संध्याकाळी 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात वर्षभर झेंडू उत्पादन फायदेशीर याविषयी डॉक्टर नितेश दळवी यांची रेडिओ सखी ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत। रात्री 8:15 कार्यक्रम गझल। 7:00 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका चित्रभारती आणि रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम, यामध्ये देवव्रत मिश्रा यांचं सतारवादन। हे तिन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही ते सहक्षेपित करू। याशिवाय नेहमीच्याच वेळात सर्व बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत। ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची। हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे। आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात।
1: अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय।
2: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या आयटी तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे।
1: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी।
3: निकले क्या
4: जय? नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता। क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
3: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है। कहाँ से लाया?
5: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689 11240।

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
1: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
2: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
1: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
3: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
4: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
5: नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. आपण

0: शारदा मातांची कथा ऐकतोय, तेव्हा शारदामणी आणि कादंबिनी या दोघी मुली आणि प्रसन्नकुमार उमेशचंद्र, कालीकुमार, वरदा प्रसन्न आणि अभयचरण ही पाच मुलं, असा मोठा प्रपंच होता या कुटुंबाचा. सर्व मुलं जी होती ती अत्यंत शांत, सोशिक आणि समंजस होती. अर्थातच ही जी मुलगी होती क्षेमंकरी, जिला सारू म्हणून नाव पडलं, टोपण नाव, ही तर अत्यंत सालस, शांत आणि सोशिक होती. तिची वृत्ती पण सेवाभावी होती. लहान भावंडांना मायेनं सांभाळायची आणि तिच्या जाणतेपणाचं आईला कौतुकही वाटायचं. ती प्रेमात आली की तिला जवळ घ्यायची आणि म्हणायची, दमलीस नासो नाही, किती काम करशील तू एकटी, किती लहान आहेस आणि किती समंजस आहे. ते ऐकलं की या मुलीला खुदकन हसू फुटायचं. मनाशीच ती म्हणायची, एकटी कुठली, माझी दुसरी आई असते ना सोबत, असेल माझ्याच वयाची, सावळी, टपोऱ्या डोळ्यांची, जेव्हा ती मला दिसते ना तेव्हा ती अगदी झऱ्यासारखी खळखळून हसत असते. म्हणजे या मुलीला सांगायचं होतं की देवीच माझ्याबरोबर असते, तिलाच ती आई मानते आणि तिचं रूप तिच्याबरोबर सतत असतं. म्हणजे असा हा दैवी साक्षात्कार किंवा ईश्वरी चमत्कार सारूबरोबर ती लहानपणापासून होता. आणि जवळ केव्हा कोणी नसायचं तेव्हा ती सतत जवळ असायची. कुणाची चाहूल लागली की पाण्यातल्या मासळीसारखी ती प्रतिमा नाहीशी व्हायची आणि ती छोट्या सारूच्या कानात गुणगुणायची की जाते बरं का मी आता, पुन्हा येईनच, तू फक्त आठवण काढ, मी येईनच. साधारणपणे हा जो 1853 वगैरे काळ होता, कंपनी सरकार होतं, ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार भारतावरती राज्य करत होतं, कलकत्ता ही त्यांची राजधानी होती, त्यामुळे कलकत्ता आणि बंगाल हा प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांच्या ताब्यामध्ये आलेला मुलूक होता आणि त्यांच्यावरती त्यांची दीर्घकालीन सत्ता होती. इंग्रज आले की शिक्षण आलं, तर त्यामुळे बंगालमध्ये शिक्षणाची चळवळ सर्वप्रथम रुजली गेली. त्यावेळेला बंगाल आणि मुंबई म्हणजे दख्खन प्रांताचा गव्हर्नर जो होता एल्फिन्स्टन आणि कलकत्त्याचे गव्हर्नर, या दोघांनी मिळून शिक्षणाची मुहूर्तमेढ या दोन्ही शहरांमध्ये रोवली. कलकत्ता त्याच्यातून काही सुटलं नाही आणि त्याच वेळेला बंगालमध्ये स्त्री शिक्षणाचं पण वारं व्हायला लागलं ना. अर्थात हा काळ पूर्वीचा होता. स्त्रियांनी शिक्षण घेणं किंवा स्त्रियांना शिकवणं ही त्यावेळेला प्रथा मान्य नव्हती, समाजाच्या दृष्टीनंही निषिद्ध गोष्ट होती. त्यामुळे शारदेला काही शाळेमध्ये जाता आलं नाही. पण माणसानं माणसासारखं कसं जगावं हे खऱ्या अर्थाचं जे जीवनाचं शिक्षण असतं हे तिला घरच्या शाळेतच मिळालं. एकदा काय झालं, ते ज्या आमोदर नदीच्या काठी राहत होते त्या जयराम वाटीला दुष्काळाचा खूप मोठा फटका बसला. पाऊसच आला नाही, पावसानं दडी मारली आणि सूर्य आग ओकायला लागला. जे बी पेरलेलं होतं शेतामध्ये ते अंकुरायच्याऐवजी जळून गेलं आणि सगळ्या मुलखाची, बंगालची अन्नान्न दशा झाली. तेव्हा या शारदेच्या वडिलांनी घरात साठवून ठेवलेला जो काही सगळा धान्यसाठा होता तो बाहेर काढला. तो असा काही भरपूर होता असं नाही, परंतु चार दिवस का होईना, आजूबाजूचे जे भुकेलेले आहेत त्यांच्या पोटी गोळाभर अन्न जाईल अशा भावनेनं त्यांच्या घरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत खिचडीचा हंडा चुलीवरती चढवलेला असायचा. आणि ही छोटी सारू घरामध्ये जो येईल जाईल, जो मागेल, त्याला मायेनं दोन घास वाढवायची. त्याग आहे याच्यामध्ये, प्रेम आहे, माणुसकी आहे, यांचे धडे शाळेत न जाताही, शिक्षण न घेताही या छोट्या मुलीला मिळत होते.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

0: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, यानंतर म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.
1: पाणी म्हणजेच जीवन, ते अतिशय जपून वापरा. हो, पाणी अतिशय जपून वापरा. एकही थेंब वाया घालवू नका. पाणी बचतीची सवय लावून घ्या. कित्येक ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाण्यासाठी वणवण आहे. हीच वेळ आपल्यावर आली तर फक्त डोळ्यात पाणी येईल. काळजाचं पाणी होण्यापेक्षा वेळी

सावधवा. 12 ही महिने पाणी अतिशय जपून वापरा. पाण्याचा गैरवापर टाळा. होय, पाणी नेहमी जपूनच वापरा. पेट्रोल किंवा सोन्यापेक्षा सुद्धा पाणी अनमोल आहे. लक्षात ठेवा हा विचार. पाणी म्हणजेच जीवन.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वाघ माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
3: आकाशवाणी पुणे पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरातल्या 75 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन. राज्यातल्या बारामती आणि नांदुरा स्थानकांचा समावेश. देशातल्या पहिल्या हायड्रोजन चलित रेल्वेगाडीला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा. पुणे विभागातील 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं आज भूमिपूजन. आणि राज्यातल्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल जालंधर रेल्वे स्थानकातून अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील 75 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून लोकार्पण करण्यात आलं. यात राज्यातील बारामती आणि नांदुरा या 2 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. बारामती इथल्या पुनर्विकसित रेल्वे स्थानकाच्या कोनशिलेचं प्रत्यक्ष अनावरण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास हा केवळ स्थानकाचा कायापालट नसून बारामतीसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक औद्योगिक शैक्षणिक आणि कृषी विकासाला नवी गती देणारा टप्पा असल्याचं पवार यांनी यावेळी बोलताना सांगितलं. अंदाजे 26 कोटी रुपये खर्चून पुनर्विकसित करण्यात आलेल्या या स्थानकात आता अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. यानिमित्त रेल्वे विभागातर्फे निबंध आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नांदुरा रेल्वे स्थानकात या कार्यक्रमाला बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे, कामगार मंत्री आकाश फोंडकर, आमदार चैनसुख संचेती तसंच लोकप्रतिनिधी रेल्वे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तत्पूर्वी पंतप्रधानांनी काल हरियाणात जिंद ते सोनीपत दरम्यान भारतातील पहिल्या हायड्रोजन चलित रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला. आरेखन आणि निर्मिती स्वदेशातच झालेली हायड्रोजनवर चालणारी ही रेल्वेगाडी मेक इन इंडियाचं उत्तम उदाहरण असल्याचं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले. तर देशातील पहिली हायड्रोजन चलित रेल्वे हे एक ऐतिहासिक यश असल्याचं केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. या रेल्वेत हायड्रोजनचं रुपांतर वाफेत होत असल्यामुळे शून्य कार्बन उत्सर्जन होतं. हायड्रोजनवर संचलित रेल्वेगाड्या धावणाऱ्या मोजक्या देशांच्या गटात आता भारत सामील झाला आहे. या गटात

जर्मनी, जपान, चीन आणि अमेरिका यांचा समावेश आहे. पुणे विभागातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं महत्वाच्या ठरणाऱ्या 138 किलोमीटर लांबीच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन आज पुण्यात होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पांचा शुभारंभ होणार आहे. यात पुणे शिरूर 6 पदरी राष्ट्रीय महामार्ग, हडपसर यवत राष्ट्रीय महामार्ग आणि तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग या प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. हे महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे, अहिल्यानगर, सोलापूर आणि औद्योगिक पट्ट्यांमधील संपर्क अधिक वेगवान होण्यास मदत होऊन प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होईल. या कार्यक्रमाला केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच अन्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिक्षणासोबत कौशल्यांचं एकत्र

0: असून त्या माध्यमातून रोजगार देणारे पदवीधर निर्माण करावेत असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. डीजीआयआय 100X महाराष्ट्र पुणे संवाद आणि सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या सहकार्यानं पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रत्येक विद्यापीठ परिसर नाविन्यतेचं केंद्र बनावं, जिथं विद्यार्थी रोजगार शोधणारे नव्हे तर रोजगार देणारे पदवीधर होतील अशी आशा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि क्वांटम तंत्रज्ञान हे भविष्यातील विकासाचे तीन प्रमुख आधारस्तंभ ठरणार असून या क्षेत्रात राज्यात मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ तयार करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आय हब क्वांटम टेक्नॉलॉजी फाउंडेशनच्या वतीनं आयोजित क्वांटम तंत्रज्ञान अध्यापक विकास कार्यक्रमाच्या काल मुंबईत झालेल्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. पुढील टप्प्यात 500 प्रशिक्षक आणि किमान 5,000 अधिक क्वांटम प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. पुढच्या वर्षी होणाऱ्या वेव्ज परिषदेसाठी कार्यक्रमाचं नियोजन, विभागनिहाय जबाबदाऱ्या आणि विविध समन्वयाच्या बाबी वेळेत पूर्ण कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वेव्ज 2027 तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी काल बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिगटाची बैठक झाली. बैठकीदरम्यान नेत्यांनी आगामी संसदीय अधिवेशनाची रणनीती आखली. दरम्यान या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं उद्या 19 तारखेला सर्व राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. अधिवेशन काळात संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन यावेळी सरकारतर्फे करण्यात येण्याची अपेक्षा आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार असून ते 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. अलीकडील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीनंतर आयोगानं हा निर्णय घेतला. त्यानुसार BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलै ऐवजी 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्ट ऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील, त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असल्यानं त्याचा परिणाम खरीपाच्या पेरणीवर झाला आहे. ऐकूया याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधींकडून.
1: लातूर जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यामुळे खरीप पेरण्या मोठ्या प्रमाणावर खोळंबल्या आहेत. जून आणि जुलै या 2 महिन्यात सुमारे आतापर्यंत केवळ 119.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. परिणामी जिल्ह्यात तब्बल 7% पेरण्या खोळंबल्या असून आतापर्यंत केवळ 41.23% क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील खरीपाचे एकूण क्षेत्र 5,86,099 हेक्टर क्षेत्र इतके आहे. त्यापैकी आतापर्यंत केवळ 2,41,624 हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. जिल्ह्यात की शिरूर अनंतपाळ तालुक्यात सर्वात कमी तर जळकोट तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सोयाबीनच्या पेरणीचे क्षेत्र सर्वाधिक असले तरी मूग आणि उडीद ही पिके पावसाअभावी धोक्यात आली आहेत. गेल्या 3 दिवसापासून जिल्ह्यात कडक ऊन पडत असल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट घोंगावू लागले आहे. तर अनेक ठिकाणी बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पिकं उगवली नसल्याचेही अनेक प्रकार उघडकी झाले आहेत. त्यामुळे अगोदरच वरून राजामुळे हवालदिल झालेला शेतकरी आता बोगस बियाण्यामुळे पूर्णतः बेजार झाल्याचे चित्र लातूर जिल्ह्यात दिसून येत आहे. शशिकांत पाटील, आकाशवाणी लातूर.
0: आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करताना विद्यार्थ्यांना शाळेत वातावरणही आधुनिक पद्धतीचं मिळावं या विचारातून धुळे शहरात एक अभिनव शाळा उभारण्यात आली आहे. ऐकूया याविषयी अधिक माहिती.
2: धुळे महानगरपालिकेने शहरात पहिली वातानुकूलित सर्व अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशी हॅपी हार्ट्स प्री स्कूल ही पूर्व प्राथमिक शाळा सुरू केली आहे. येथे लहान मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी म्हणून प्रत्येक वर्गखोलीमध्ये समुद्र, विश्व, अंतराळ, जंगल, निसर्ग अशी आकर्षक चित्रे साकारली आहेत. आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यासाठी शाळेमध्ये डिजिटल क्लासरूम, प्रोजेक्टर, स्मार्ट लर्निंग साधने, वायरलेस वायफाय नेटवर्क आणि वायरलेस साऊंड सिस्टीम बसवली आहे. सर्व वर्ग

0: खोल्यांमध्ये वातानुकूलित यंत्रणा आहे. संपूर्ण शाळेला सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. या शाळेचे उद्घाटन नुकतेच धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील बालकांना आधुनिक आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी धुळे महापालिकेचा हा पहिला प्रयोग आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी धुळ्याहून नितीन जाधव.
1: प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यातील 20 प्रकल्प पूर्ण झाले असून 7 प्रकल्प प्रगतीपथावर असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत बोलताना दिली. या योजनेअंतर्गत राज्यात 5,79,000 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. हवामान. कोकणात आज बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभरातल्या 75 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन. राज्यातल्या बारामती आणि नांदुरा स्थानकांचा समावेश. पहिल्या हायड्रोजन चलित रेल्वेगाडीला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा. पुणे विभागातील 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं आज भूमिपूजन. आणि राज्यातल्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते, आजचे दिनविशेष आता जाणून घेऊया. मुंबई विद्यापीठाची स्थापना 18 जुलै 1857 या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी झाली. भारतानं SLV-3 या अवकाशयानाद्वारे रोहिणी 1 या उपग्रहाचं अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केलं 18 जुलै 1980 या दिवशी. भारतीय कवी, समीक्षक आणि शैक्षणिक विष्णू डे यांचा जन्म 18 जुलै 1909 या दिवशी झाला. 69वे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचा जन्म 18 जुलै 1935 या दिवशी झाला. भारतीय गायक, गीतकार आणि अभिनेता सुखविंदर सिंग यांचा जन्म 18 जुलै 1971 या दिवशी झाला. अभिनेत्री सौंदर्या यांचा जन्म 18 जुलै 1972. अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड 2000 विजेत्या प्रियांका चोप्रा यांचा जन्म 18 जुलै 1982 या दिवशीचा. लेखक, कवी, समाज सुधारक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं निधन 18 जुलै 1969 या दिवशी झालं. आज अण्णाभाऊ साठे स्मृती दिन आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे संचालक डॉक्टर गोविंद भट यांचं निधन 18 जुलै 1989 या दिवशी झालं. भारतीय कवी, गीतकार आणि अभिनेते वाली यांचं निधन 18 जुलै 2013 या दिवशी झालं. तर हे होते आजचे दिनविशेष.
3: चलो निकले क्या?
4: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
3: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689-11240.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोतेहो, शनिवार दिनांक 18 जुलै रोजी सकाळी 9:30 पावसाळ्यातील आजार आणि आयुर्वेद याविषयी डॉक्टर अक्षता सप्रे यांची गौरीमुळे यांनी घेतलेली मुलाखत.

0: मुलाखत आपण ऐकाल आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात.
1: पावसाळ्यामध्ये बाहेर निसर्गामध्ये सगळीकडे ओलावा असतो, थंडपणा असतो, म्हणजे गारठा असतो आणि आपल्या शरीराची तशीच अवस्था असते आणि त्यामुळंच या ओलाव्यामुळे थंडाव्यामुळे होणारे आजार जे आहेत ते आपल्या शरीरामध्ये वारंवार या दिवसामध्ये होत असतात.
0: तेव्हा नक्की ऐका इंद्रधनुष्य कार्यक्रम शनिवार दिनांक 18 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 11 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास. पण त्यापूर्वी ऐकूया हा संदेश.
3: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. महाराष्ट्राची ओळख असलेली आषाढी वारी, श्रद्धा भक्ती आणि परंपरेचा हा महासोहळा, शेकडो वर्षांची परंपरा जपत लाखो वारकरी दरवर्षी पंढरपूरच्या दिशेनं पायी मार्गक्रमण करतात. या भक्तिमय प्रवासामागे असते ती प्रशासनाची काटेकोर तयारी, नियोजन आणि विविध यंत्रणांमधील समन्वयाची मोठी जबाबदारी. लाखो लोकांचा प्रवास सुरक्षित, आरोग्यदायी आणि सुरळीत व्हावा यासाठी प्रशासन कोणत्या पद्धतीनं नियोजन करतं, मार्ग व्यवस्थापनातून आरोग्यसेवा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो, या महत्वपूर्ण विषयावर आजच्या दिलखुलास कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. आज आपण आषाढी एकादशी आणि त्यानिमित्तानं निघणाऱ्या पालखीच्या नियोजनाबाबत चर्चा करणार आहोत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेमधला सोन्याचं पान जर मला म्हणता येईल, त्यामध्ये आषाढी वारी जी आहे त्याचा निश्चितचपणे अग्रस्थान आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळजवळ 700 वर्षापेक्षा जास्त वर्ष सुरू असलेली ही अखंडित परंपरा हा महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक वारसा आहे. 10 ते 15 लाख भाविक किंवा वारकरी या गावातून येत असतात आणि आळंदी आणि देहूमधून ते येतात आणि त्यापासून साधारणपणे 200-225 किलोमीटरचा पायी प्रवास करत हे पंढरपूर येथे पोहोचतात आणि या दरम्यान या 10 ते 15 लाख वारकऱ्यांची व्यवस्था, त्यांचा एकूण जे मार्गक्रमण हे अत्यंत चांगलं व्हावं यासाठी प्रशासन खूप मोठ्या प्रमाणावर तयारी करतं, प्रयत्न करतं आणि त्या बाबतीमध्ये आपण चर्चा करणार आहोत. यशस्वी वारीचं नियोजन आणि वारी यशस्वी करण्यासाठी राबणारे वेगवेगळे जे काही विभाग आहेत आणि इतर संस्था आहेत त्यांच्या बाबतीत बऱ्याच वेळेला जनमानसामध्ये माहिती नसते. सर्वसामान्य नागरिकांना किंवा वारकऱ्यांना देखील आपण जो काही हा काही 20-21 दिवसाचा जो प्रवास आपला होतो त्याच्या पाठीमागे किती श्रम, किती नियोजन आणि किती किती लोक त्याच्यामध्ये सहभागी असतात याची थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत. आषाढी एकादशी आणि त्यानिमित्तानं निघणारी ही पालखी याचं नियोजन हा एक खूप चॅलेंज आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की कुठल्याही घटना ज्या वेळेला घडत असते त्यावेळेला त्याचं नियोजन

भारताना एकतर त्याचं स्केल म्हणजे त्याचं एकूण आता 10 ते 15 लाख लोक विविध शहरांमध्ये गावांमध्ये या कालावधीमध्ये एकत्र येणं हाच सगळ्यात मोठा ज्याला म्हणूयात मोठं चॅलेंज आहे आणि त्यामुळं त्याचं नियोजन पण तेवढ्याच बारकाईनं करावं लागतं. पर ही जी मंडळी येतात ही वेगवेगळ्या धर्माची पंथाची वेगवेगळ्या गावामधली वेगवेगळे सांस्कृतिक परंपराची संबंध असलेली अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या समाजातली माणसं येतात. म्हणजे वारीसाठी जसे ग्रामस्थ येतात तसे शहरातली मंडळी येतात, काही परदेशातले पण पाहुणे येतात, काही भाविक येतात, काही वारी बघायला येतात आणि इतर अशा सगळ्या एकूण हे जे क्राऊड आहे म्हणजे हा जो काही सोहळा आहे त्याच्यामधले सर्व जे काही सहभागी होणारे लोक आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि त्यामुळं त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत आणि त्यांना देणाऱ्या सोयी पण वेगवेगळ्या कराव्या लागतात आणि हे सगळं करताना मग अशा प्रकारचे वारीचे नियोजन करताना त्याला काहीतरी एक उद्दिष्ट किंवा ध्येय द्यावं लागतं. म्हणून आपण सुरुवातीला हरित वारी अशा प्रकारचं शासनाचं एक धोरण होतं की ह्या मार्गावरनं ज्या मार्गावरनं ही वारी जाते ती पर्यावरणपूरक असावी म्हणून हरित वारीचं त्याला स्वरूप दिलं गेलं. नंतर स्वच्छ वारी, कारण एवढे 15 लाख लोक ज्यावेळेला एका गावातून किंवा रस्त्यावरून जातात त्यावेळेला निश्चितपणे स्वच्छता एक मोठा त्याच्यामधला भाग असतो आणि मग स्वच्छ आणि हरित वारी अशा प्रकारचं त्याला स्वरूप आलं. मात्र गेल्या 2-3 वर्षापासून त्याच्यामध्ये सुरक्षित वारी असं पण त्याच्यामध्ये आपण टाकलं, जेणेकरून आता ही वारी जी आहे ती स्वच्छ, हरित आणि सुरक्षित अशा तीन ज्याला म्हणूयात गोष्टींकरता प्रशासन झगडत असतं की कुठल्या परिस्थितीमध्ये स्वच्छता ही चांगली राखावी, स्वच्छता चांगली राखली तर आरोग्य चांगलं राहतं आणि त्याच्यामुळं इतर जे काही या गावांमधले रहिवासी आहेत किंवा एकूणच परिसर स्वच्छ राहतो आणि एक चांगलं वातावरण निर्मिती होते. पर्यावरणपूरक वारी, कारण एवढे लाख लोक जर या मार्गावरनं चालत असतील तर त्या ठिकाणी वृक्षारोपण आणि पर्यावरणपूरक ज्या काही गोष्टी जर केल्या तर त्याच्यामुळे होणारे आणि त्याच्यातनं एक चांगला संदेश दिला जातो आणि त्याच्याबरोबरच पर्यावरणपूरक पण काही गोष्टी चांगल्या होऊ शकतात, हा एक त्याच्यातला भाग आहे. आणि सुरक्षितेच्या दृष्टीनं, कारण एवढ्या सर्व संख्येनं जेव्हा लोक इथे येतात त्यावेळेला आरोग्याचा प्रश्न असेल, त्यांची इतर सुरक्षितता, रस्ता सुरक्षितता असेल किंवा वेगवेगळे आजार असतील, रोग असतील, साथी असतील आणि गर्दीमुळे निर्माण होणारे प्रसंग असतील याचं सुद्धा नियोजन करणं खूप गरजेचं असतं आणि म्हणून सुरक्षितता खूप महत्त्वाचा असा विषय आपण या ठिकाणी घेतो आणि म्हणून प्रशासन जे काही तयारी करतं ते या तीन ज्याला म्हणूयात प्रमुख जे काही ध्येय आहेत त्याच्यामध्ये की वारी ही स्वच्छ झाली पाहिजे, वारी ही हरित पण झाली पाहिजे आणि वारी सुरक्षित राहिली पाहिजे आणि त्यासाठी मग प्रशासनातले वेगवेगळे विभाग, महसूल विभाग असेल, पोलीस विभाग असेल, जिल्हा परिषदेचे विभाग असतील, महापालिका नगरपालिका कर्मचारी असतील किंवा त्यांचे वेगवेगळे विभाग असतील, असे वेगवेगळे विभाग याच्याशी कार्यरत असतात. आता एवढा मोठा सोहळा जर आपल्याला साजरा करायचा असेल तर त्याच्यासाठी प्रशासकीय यंत्रणासुद्धा खूप आवश्यक असते आणि म्हणून या प्रशासकीय यंत्रणेचा भाग म्हणून ती वारी नियोजनाच्या बाबतीमध्ये शासन स्तरावर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री स्तरावर जे काही निर्णय घ्यायचे असतात आणि सर्व मंत्रिमंडळातले संबंधित जिल्हा मंत्रिमंडळातले मंत्रीगण, त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री, मंत्री, आमदार, खासदार, सर्व लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये समावेश असतो त्यांचा आणि ह्या पालखी सोहळ्याचे जे विश्वस्त असतात, पालखी सोहळा प्रमुख आणि त्यांचे विश्वस्त हे त्या बैठकीमध्ये आणि वारकऱ्यांचे पण काही प्रतिनिधी असतात आणि ज्याच्यामधून वारीचं नियोजनामध्ये काय काही अडचणी आहेत, काय काय केला काय करायला पाहिजे, अपेक्षा काय आहेत, मागच्या वर्षी काय चुकलं, यावर्षी काय त्याचा दुरुस्त करतील किंवा नवीन काय करतो आहोत आपण, या सगळ्याचं एक नियोजन होतं आणि त्याच्यानुसार मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ज्या ज्या जिल्ह्यामधून पालखी जाते त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याची एक नियोजन समिती असते. त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी, संबंधित पोलीस विभागाचे SP, पोलीस अधीक्षक, महापालिकेमध्ये असतील तर महापालिकेचे आयुक्त, तिथले शहरामधले पोलीस कमिशनर आणि त्यांचे अधिकारी, या सर्वांचा समावेश असतो आणि प्रत्येक उपविभागीय स्तरावर प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अशी एक कमिटी असते ज्याच्यामध्ये तहसीलदार आणि BDO त्यांचा समावेश होतो आणि ग्राम पातळीवर सुद्धा अशा प्रकारची एक समन्वय समिती ठेवली जाते. म्हणजे वेगवेगळ्या पातळीवर प्रशासकीय दृष्ट्या ज्या जी काही कामं करायची आहेत त्याच्यामध्ये समन्वय राखावा आणि कामाची गुणवत्ता पण तपासली जावी आणि त्याचं नियोजन चांगल्या प्रकारे झालं आणि अंमलबजावणी पण चांगली व्हावी यासाठी या वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या कार्यरत असतात. पालखी मार्गांची सुरक्षितता सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो आणि त्यामुळं शासनानं पालखी मार्गाची स्वतंत्रपणे निर्मिती केली, त्यासाठी मग जमिनीचं संपादन करण्यात आलं आणि पालखी मार्गाच्या नियोजनावर
मग या रस्त्यांचं रुंदीकरण, चार चार पदरी रस्ते तयार केले गेले, दुतर्फा त्याचं झाडी लावण्यात आली,

0: आणि वारकऱ्यांची सुरक्षिततेचा लक्षात घेऊन जे काही उपाययोजना करायच्या होत्या त्या करण्यात आल्या. आता दरवर्षी जेव्हा वारी सुरू होते त्याच्या अगोदर किमान 3 महिन्यापूर्वी या सर्व जो काही कामं चाललेली आहेत त्याचा आढावा घेण्यात येतो आणि या सर्व जे काही मार्ग आहेत याचं ड्रोनद्वारे शूटिंग करण्यात येतं आणि ड्रोनद्वारे त्याचं सर्वेक्षण केल्यानंतर ज्या ठिकाणी अडचणी आहेत, जिथं मार्गाची दुरुस्ती करणं गरजेचं आहे, जिथं पूल किंवा इतर काही धोकादायक असे काही कामं चालू असतील, तर त्या ठिकाणी वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ज्या ज्या काही उपाययोजना करायच्या त्या उपाययोजना केल्या जातात. याचं प्रेझेंटेशन दिलं जातं, ज्याच्यामध्ये संबंधित पोलीस अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होते आणि वारकऱ्यांचे विश्वस्त म्हणजे त्या दोन्ही पालखी सोहळ्याचे विश्वस्त त्याला हजर असतात आणि त्यामुळं पालखी मार्ग आणि मुक्कामाचे ठिकाणं या ठिकाणी जे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे ज्याला काही पायाभूत सुविधा त्यांना द्यायच्या आहेत या प्रत्येक गोष्टीचा उपयोग केला जातो. मग रस्त्याच्या दुरुस्तीबरोबर नवीन रस्ते, गावाकडून येणारे रस्ते, रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सोयीसुविधा, टॉयलेट्स असतील, विसाव्याच्या ठिकाणी वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी असणारे ग्राउंड कसं असावं, त्या ठिकाणी पुरेशी शौचालयं कशी असावीत किंवा जर आपल्याला टेम्पररी शौचालय निर्माण करायचं असतील ते कुठं असावीत वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टीचा पूर्णपणे बारकाईनं एकदा पुन्हा एकदा त्याचा आढावा घेतला जातो. आणि ज्या ज्या ठिकाणी समजा मग गतवर्षी जर काही अडचणी आल्या असतील किंवा काही नवीन तुम्हाला जर काही मागणी करायची असेल किंवा नवीन जर आपल्याला काही सुविधा निर्माण करायची असतील त्याही बाबतीमध्ये एक सर्वकष विचार केला जातो आणि संबंधित यंत्रणेला मग ते काम सोपवलं जातं. आता पालखी मार्गाचा विकास करण्याचं काम EWD मार्फत, MSRDC मार्फत वगैरे केलं जातं आणि ती मंडळी मग या सर्व कामामध्ये व्यवस्थितपणे ते काम पूर्ण करतात आणि त्याचा आढावा, त्याचा रिव्ह्यू घेतला जातो. याच्यामध्ये ते काम वेळेत पूर्ण होईल याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्याची असते. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये मुक्कामाचे ठिकाणं आहेत किंवा विसाव्याचे ठिकाणं आहेत त्या ठिकाणची पण व्यवस्था फार महत्त्वाची असते. मुळामध्ये जेव्हा वारकरी तिथं जातात ते चालून दमलेले असतात, थकलेले असतात आणि त्यामुळे तिथं गेल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी त्यांची झोपण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयांची व्यवस्था, त्यांच्या रात्रीच्या सुरक्षिततेच्या बाबतीमधली सर्व व्यवस्था याचं नियोजन प्रशासन जसं करतं त्याच्याबरोबर स्थानिक जे गावकरी असतात, सरपंच असतात, ग्रामपंचायतीचे सदस्य असतात, इतर सेवाभावी संस्था असतात त्याही मोठ्या प्रमाणावर मदत करत असतात आणि त्याच्यामुळं एकूणच पंढरपूर म्हणजे पुण्यापासून याळंदी देहूपासून निघालेली ही वारी पंढरपूरपर्यंत पोचेपर्यंत या सर्व ठिकाणी मुक्काम असतील किंवा विसाव्याची ठिकाणं असतील त्या सर्व ठिकाणाची व्यवस्था हा एक फार मोठा नियोजनाचा भाग आहे आणि त्यासाठी या यंत्रणा निश्चितपणे कार्यरत असतात.
1: श्रोतेहो, आषाढी वारी म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही तर लाखो नागरिकांच्या सहभागातून साकार होणारं एक मोठं सार्वजनिक व्यवस्थापनाचं उदाहरण आहे. वारीच्या नियोजनाची सुरुवात अनेक महिने आधी केली जाते. पालखी मार्ग, मुक्कामाची ठिकाणं, वारकऱ्यांची संख्या, वाहतूक व्यवस्था आणि आवश्यक सुविधा यांचा अगदी बारकाईनं अभ्यास केला जातो. आणि याच संदर्भात आजच्या दिलखुलास कार्यक्रमातनं आपण माहिती जाणून घेत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमासुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतो, आपण ऐकत आहात आमच्या आजच्या पहिल्या सभेचं प्रसारण.

0: श्रोतेहो, सकाळचे 7:40 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्लॅनेट फर्निचर कोल्हापूर यांचा प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
3: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
2: क्यों?
3: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कम्फर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
5: नमस्कार श्रोते हो, प्लैनेट फर्नीचर प्रस्तुत फर्नीचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्लैनेट फर्नीचर चे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
6: नमस्ते.
5: खर तर प्लैनेट हा स्वतःच एक ब्रँड आहे. वर्षानुवर्ष साताऱ्यामध्ये तर आपण काम केलेलंच आहे, पण आता आपण एक्सपान्शन करून कोल्हापूर मध्ये सुद्धा गेलेलो आहोत, पुण्यामध्ये सुद्धा आपली शोरूम आहे. असं सगळं असताना सुद्धा प्लॅनेटनी ब्रँड इन ब्रँड काम करण्याचा निर्णय घेतला, म्हणजेच दुसऱ्या ब्रँड बरोबर प्लॅनेट असोसिएटेड आहे. यामागचं कारण काय आणि कुठल्या कुठल्या ब्रँड बरोबर आपण असोसिएटेड आहोत?
6: आता याच्यामध्ये कसं होतं की आपलं एकतर बिझनेस मॉडेल असं आहे की आमचे शोरूम्स आहेत ते मोठे शोरूम्स आहेत. ऑलमोस्ट सातारा शोरूम बघाल तर 50,000 square feet आहे. पुण्याचं पण ऑलमोस्ट तेवढंच आहे. कोल्हापूरचं आपलं साधारण 25,000 square feet आहे. तर एवढ्या मोठ्या व्हॉल्यूमला काम करताना प्रत्येक गोष्ट मीच देईन आणि मीच करेन असं होत नाही. मग त्याच्यामध्ये आपण काय केलं की कस्टमरला फ्रीडम ठेवली, की कस्टमरला चॉईस असली पाहिजे. त्यांनी आलं फक्त मी बनवतोय म्हणून माझ्याकडचं घेतलं पाहिजे असं नाही राहिलं पाहिजे. त्याला त्याची चॉईसची फ्रीडम असली पाहिजे. त्यांनी आल्यानंतर बाबा त्यांना प्लॅनेट कोणावर काम करते तर बाबा गोदरेज बरोबर करतंय, त्याच्यानंतर कुका बरोबर करते इंटरनॅशनल मध्ये, त्याच्यानंतर तुमचा मॅट्रेस मध्ये बघायला जाल तर सेंचुरी बरोबर करते, फोम मध्ये सेंचुरी बरोबर करते. तर ही आज ब्रँड बरोबर जाण्याचा पर्पज हाच आहे की प्रत्येकाची आपली स्वतःची स्पेशालिटी आहे. ती स्पेशालिटी आपण आपल्या कस्टमरला कशी अवेलेबल करून देता येईल, मग याच्यासाठी आपण काम करून त्यांच्यावर असोसिएट झालेलो आहे. मग एनी हाऊ काय की प्लॅनेट काय विचार करते की माझा जो कस्टमर आहे त्याला त्याचा बेनिफिट कसा होईल.
5: बरोबर.
6: रादर की आता समजून झाला मी माझं प्रोडक्ट विकतो तर नक्कीच मला मार्जिन त्यामध्ये जास्त आहे, मी ब्रँडचं विकताना मला मार्जिन कमी मिळत आहे, पण आम्ही तो विचार त्याच्यामध्ये करत नाही. आम्ही कस्टमरचा बेनिफिट कसा होईल. आता काही गोष्टी कस्टमरला गोदरेजच्या आवडतील, काही गोष्टी कुकाच्या आवडतील, त्याच्यावर सपोर्टिंग आपल्या गोष्टी आवडतील, तर असं कंबाईनली त्याला पॅकेज करता येईल आणि एका ठिकाणी वन स्टॉप सोल्युशन त्याला मिळेल.
5: म्हणूनच श्रोते हो, एकाच छताखाली वेगवेगळ्या ब्रँडचं फर्निचर तुम्हाला बघायला मिळणार आहे. तेव्हा फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 70 3, 91 56 77 70 3, 9156777003. कुलदीप सर, जसं तुम्ही आता म्हणालात की आम्हाला मार्जिन कमी असतं पण तरी आम्ही हा ब्रँड घेतो कारण ग्राहकांचा फायदा व्हावा, पण मग यामध्ये ग्राहकांचा फायदा काय? कारण एखाद्या ब्रँड कडनं डायरेक्ट एखादी गोष्ट घेणं आणि एखाद्या डिस्ट्रीब्युटर कडनं ती गोष्ट घेणं याच्यामध्ये नक्कीच दरामध्ये तफावत असू शकते ना?
6: दरामधली तफावत तुम्हाला 100% नाही मिळणार. तुम्हाला कुठे ब्रँड स्टोअर मध्ये गेलं आणि माझ्या स्टोअर मध्ये आलं, आपल्या प्लॅनेटच्या स्टोअर मध्ये आलं तर तुम्हाला प्राइसिंग सेम मिळेल किंवा त्याच्यापेक्षा कमी मिळेल. आता त्यात आमचं इन्व्हॉल्वमेंट कशी राहते की आम्ही ब्रँड बरोबर टाईप करताना आम्ही क्वांटिटीचं टाईप करतो. एखादा इंडिव्हिज्युअल स्टोअरचं त्याचा सेल कमी दाखवतो पण आमचा सेल जास्त राहतो, त्यामुळे तो प्राइस बेनिफिट आम्ही घेऊ शकतो आणि त्या प्राइस बेनिफिटचा कस्टमरला बेनिफिट देऊ शकतो. परचेसची क्वांटिटी आमची ह्यूज असल्यामुळे आम्ही तो प्राइस बेनिफिट घेऊन काम करतो. त्यामुळे प्राइसच्या बाबतीत तुम्ही कसले हेजिटेशन ठेवू नका. आणि सेकंडरी काय होतं की तुम्ही कुठल्याही ब्रँडचं शोरूम घ्या, त्यांची शोरूमची साईज छोट्या आहे आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला सगळ्याच गोष्टी सिलेक्ट होतील असं नाहीये. तुम्ही आमच्याकडे

0: स्टोअर लागला तर तुम्हाला नंबर ऑफ गोष्टी दिसतात, मग त्यातून तुमचं सिलेक्शन कम्फर्टेबली होऊन जातं. आणि तुम्हाला समजा त्यांची एक आवडली, दुसऱ्या कोणाची आवडली, माझी एक आवडली, तर असं कंबाईनली सोल्युशन तुम्हाला मिळून जातं.
1: म्हणूनच श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी, उत्तम ब्रँडसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला. व्हिजिट करू शकता ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 70 03, 91 56 77 70 03, 9156777703. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
2: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
3: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
2: क्यों?
3: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
5: फर्निचर विषयी सर्व काही हा प्लॅनेट फर्निचर कोल्हापूर यांचा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अनुराधा मराठे यांनी गायलेली राहुल देशपांडे यांची ही गीतरचना. संगीतकार राहुल घोरपडे.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
2: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
3: श्रोतेहो, शनिवार दिनांक 18 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता पावसाळ्यातील आजार आणि आयुर्वेद याविषयी डॉक्टर अक्षता सप्रे यांची गौरी मुळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात.
4: पावसाळ्यामध्ये बाहेर निसर्गामध्ये सगळीकडे ओलावा असतो, थंडपणा असतो, म्हणजे गारठा असतो आणि आपल्या शरीराची तशीच अवस्था असते आणि त्यामुळंच या ओलाव्यामुळे थंडाव्यामुळे होणारे आजार जे आहेत ते आपल्या शरीरामध्ये वारंवार या दिवसामध्ये होत असतात.
3: तेव्हा नक्की ऐका इंद्रधनुष्य कार्यक्रम शनिवार दिनांक 18 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
5: श्रोतेहो, आज सकाळी 8:40 पायी वारी पंढरीची हा कार्यक्रम आज श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा स्थान तरडगाव ते फलटण या प्रवासावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत. 8:40 कार्यक्रम पायी वारी पंढरीची.

गीत रचना आत्ताच आपण ऐकली. संगीतकार होते मधुकर झिराडकर. आणि या रचनेबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, यानंतर म्हणजे 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमीपत्रं आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, आणि त्यानंतर म्हणजे 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. ही सर्व बातमीपत्रं आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. आणि त्यानंतर म्हणजे 8:40 पायीवारी पंढरीची हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.

0: प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते 20 राज्यांमधल्या 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं लोकार्पण, तसंच हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेगाडीचा आरंभ, मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यातील चर्चेत समाधानकारक प्रगती, परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा, महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ, अमेरिकेकडून इराणवरील हल्ल्यांच्या व्याप्तीत वाढ आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. अमृत भारत योजनेअंतर्गत पुनर्विकसित करण्यात आलेल्या देशाच्या 20 राज्यांमधल्या 75 अमृत रेल्वे स्थानकांचं काल संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आलं. अमृत भारत स्थानक योजना ही जगातली सर्वात मोठी स्थानकांच्या पुनर्विकासाची योजना असून 1,570 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह हे काम करण्यात आलं आहे. काल लोकार्पण झालेल्या 75 स्थानकांमध्ये महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील बारामती आणि बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. विकास भी विरासत भी म्हणजेच विकासासोबत वारशाचंही जतन हे सूत्र ठेवून या स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देतानाच त्यातून स्थानिक संस्कृती वारसा आणि स्थापत्यकलेचंही दर्शन घडेल अशा पद्धतीनं या स्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला आहे. याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते 2 नव्या रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला, तसंच जवळपास 5,500 कोटी रुपयांच्या रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधांचंही उद्घाटन करण्यात आलं. तत्पूर्वी हरियाणात जिंद इथं काल सकाळी पंतप्रधानांनी देशातल्या पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. ही रेल्वे जिंद ते सोनीपत या मार्गावरून धावणार आहे. ही गाडी रचनेपासून ते निर्मितीपर्यंत पूर्णपणे भारतात तयार करण्यात आली आहे, त्यामुळे ही रेल्वेगाडी मेक इन इंडियाचं उत्तम उदाहरण असल्याचं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले. तर देशातली पहिली हायड्रोजन चलित रेल्वे हे एक ऐतिहासिक यश असल्याचं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. या रेल्वेत हायड्रोजनचं रुपांतर वाफेत होत असल्यामुळे ती धावताना होणारं कार्बन उत्सर्जन शून्य आहे. यामुळे भारत आता हायड्रोजनवर चलित रेल्वेगाड्या चालवणाऱ्या मोजक्या देशांच्या गटात सामील झाला आहे. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यात सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये समाधानकारक प्रगती होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. समाज माध्यमावरील एका पोस्ट संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हा खुलासा केला. जपान भारताला E20 श्रेणीतील ट्रेन पुरवणार आहे, मात्र ती 2030च्या सुरुवातीलाच उपलब्ध होईल. सध्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचं बांधकाम वेगानं सुरू आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा 2027 कार्यान्वित होईल असंही जयस्वाल यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना बुलेट ट्रेनच्या कामातील प्रगतीबाबत माहिती देताना सांगितलं. येत्या सोमवारपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या व्यूहरचनेबाबत चर्चा करण्यात आली. दरम्यान या पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगानं सरकारनं उद्या राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन सरकारकडून राजकीय पक्षांना केलं जाण्याची शक्यता आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 तारखेपासून 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या 3 दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आज ते भारत बांगलादेश सीमेजवळील जुमागाच इथल्या सीमा सुरक्षा दलाच्या चौकीला भेट देणार आहेत. या भेटीवेळी ते बीएसएफ जवानांशीही संवाद साधणार असून प्रहरी संमेलनाला संबोधित करतील, तसंच ते वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होण्याबरोबरच बीएसएफशी संबंधित विविध विकासकामांना

केंद्रांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल टालिन इथं एस्टोनियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्गस साखना यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, डिजिटल परिवर्तन, सायबर सुरक्षा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात भारत इस्टोनिया सहकार्य वाढवण्याच्या विविध मार्गांविषयी चर्चा केली. भारत युरोपीय महासंघ यांच्यातील मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी अंतिम निष्कर्षाप्रत पोहोचल्यानंतर आता नवीन संधी निर्माण करण्याबाबतही त्यांनी आपले दृष्टिकोन मांडले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात 138.1 किलोमीटर लांबीच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. पुणे विभागातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशानं या प्रकल्पांचं काम हाती घेण्यात येत आहे. हे महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे, अहिल्यानगर, सोलापूर आणि औद्योगिक पट्ट्यांमधील संपर्क अधिक वेगवान होण्याबरोबरच प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होण्यास मदत होणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया अर्थात एसआयआरला 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलैऐवजी 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील. त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. इस्रायलनं गाझापट्टीत एका प्रेतयात्रेवर केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 7 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. नुसरत निर्वासित छावणीतील आवदा रुग्णालयानं या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याबाबत इस्रायली सैन्याकडून कोणतीही त्वरित प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. होर्मुझच्या समुद्रधुनीवरून सुरू असलेला संघर्ष अधिक तीव्र झाला असून अमेरिका आणि इराण यांनी काल पश्चिम आशियातील परस्परांच्या पायाभूत सुविधा आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य करून आणखी हल्ले केले. इराणची लष्करी क्षमता आणखी कमकुवत करण्याच्या उद्देशानं हल्ल्यांची व्याप्ती वाढवत सलग 7व्या दिवशी विशेषतः पूल आणि ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करून हल्ले केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडकडून सांगण्यात आलं. अमेरिकेनं काल रात्री केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये इराणच्या दक्षिण भागातील होर्मोझगन प्रांतातील पूल उद्ध्वस्त झाल्याचं इराणच्या सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीनं म्हटलं आहे. मेक्सिकोच्या दक्षिण किनारपट्टीलगतच्या भागाला काल 7.4 तीव्रतेचा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपामुळे तूर्त तरी कोणत्याही नुकसानीचं वृत्त नसल्याचं मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शिनबॉम यांनी आपल्या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. सुनामीचा धोका लक्षात घेता खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून नागरिकांनी समुद्र किनाऱ्यांवर जाऊ नये असा सल्लाही त्यांनी दिला आहे. टोकियो इथं सुरू असलेल्या जपान बॅडमिंटन खुल्या स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत पीव्ही सिंधू हिची लढत आज चीनच्या चेन युफेईशी होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीतल्या कालच्या सामन्यातून जपानच्या नोझोमी ओकुहारा हिनं माघार घेतल्यामुळे पीव्ही सिंधूनं अंतिम 4 खेळाडूंच्या उपांत्य फेरीत धडक मारली. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात आज मियामी स्टेडियमवर 3रा क्रमांकासाठीचा सामना खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 5:30 हा सामना सुरू होईल. वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गारफिल्ड तथा गॅरी सोबर्स यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. अष्टपैलू खेळाडू असलेल्या सोबर्स यांनी 1954 ते एप्रिल 1974 या आपल्या कारकिर्दीत 93 कसोटी सामने खेळले. यात त्यांनी 8,032 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी 235 बळी घेतले होते. क्रिकेटमधील उत्कृष्ट खेळाडू असा नावलौकिक असलेल्या सर गॅरी सोबर्स यांचा क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजला मानाचं स्थान मिळवून देण्यात मोलाचा वाटा होता. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते 20 राज्यांमधल्या 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं लोकार्पण, तसंच हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेगाडीचा आरंभ, मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यातील चर्चेत समाधानकारक प्रगती, परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा, महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ, अमेरिकेकडून इराणवरील हल्ल्यांच्या व्याप्तीत वाढ
आणि वेस्ट इंडिज

0: क्रिकेटचे दिग्गज क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांचं निधन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच
2: आकाशवाणी प्रसारित करीत आहोत. पायी वारी पंढरीची या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत. आज आपण ऐकणार आहोत तरडगाव ते फलटण दरम्यानच्या पालखी सोहळ्याविषयी. निवेदन अजय गिजरे आणि श्रेया गोलीवडेकर. तंत्रसहाय्य वरिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक दयानंद भगत. सादर करते प्रवीण कुलकर्णी. ही आकाशवाणी सातारा केंद्राची निर्मिती आहे.

0: श्रुतः रामकृष्ण हरी नाम तेचे रूप रूप तेचे नाम नामा रूप भिन्न नाही नाही संत नामदेवांनी म्हटल्याप्रमाणे नामात आणि रूपात तादात्म्यता दर्शवणारी ही वारी आळंदीहून निघालेला भक्तांचा हा महामेळा जस जसा पंढरपूरकडे सरकत जातो तस तसा तो अधिकाधिक विठ्ठलमय होऊन जातो. माऊली माऊली हा एकमेकांना संबोधण्याचा मंत्र तर रामकृष्ण हरी हा जपोमंत्र या दोन मंत्रांनी सारं भारावलेलं वातावरण वारीचा हा प्रचंड ओघ आणि या मंत्रांनी घुमून राहिलेलं हे वातावरण हे सारं न्याहाळताना विठू माऊलीच साक्षात या साऱ्यांसोबत विराजमान आहे. हा सारा मेळाच एक विठ्ठल आहे आणि पुन्हा तोच माऊलीच्या ओढीनं पुढं नेतोय आणि चालतोही आहे असा भास व्हावा.
1: तरळगावहून फलटणसाठी पालखीनं प्रस्थान ठेवलं. दरम्यान निंबोरे इथं दुपारच्या विसाव्यासाठी पालखी विसावली असता उन्हाबरोबरच पावसाच्या सरींनी सुद्धा हजेरी लावली, त्यामुळं वातावरण उल्लसित झालं.
2: नमस्कार माऊली. नमस्कार. नमस्कार. श्रीराम गावंडे आमची कानिफनाथ महाराज दिंडी बुलढाणा बुलढाण्यावरून आळंदी आणि आळंदीवरून पंढरपूर आणि पंढरपूरवरून परत बुलढाणा.
3: एखादा अभंग वगैरे घे.

0: धन्यवाद रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी।
1: श्रोते हो, दिनांक 17 रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं तरडगावहून फलटणसाठी प्रस्थान ठेवलं. दरम्यान आदल्या दिवशी लोणंदहून निघाल्यानंतर चांदोबाचा लिंब या ठिकाणी उभं रिंगण सोहळा पार पडला. अत्यंत मनोहारी, डोळ्यांचं पारणं फेडणारा हा क्षण वारकऱ्यांनी मनात साठवून ठेवला आणि पालखीसोबत पुढच्या प्रवासाची ऊर्जाही त्यांना मिळाली. उभं रिंगण पार पडल्यानंतर अश्व ज्या मार्गावरून धावतात ती पावन माती कपाळी लावण्यासाठीही लगबग उडाली. या उभ्या रिंगणाचं अधिक वर्णन करतायत संस्थानचे करणे

0: करी बल्लाळेश्वर वाघमारे।
1: श्रोते हो, वारीमध्ये निंबोर्णे या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। पालखी स्थळी बल्लाळेश्वर गुणशंकर वाघमारे हे कर्णेकरी आहेत, तर त्यांच्याशी आपण बोलतो आहोत। तर थोडंसं आपण त्यांच्याकडून चांदोबाचं लिंब या ठिकाणी जे उभरिंगण होतं त्याचं एक वर्णन त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत, आणि कर्णेकरी म्हणून त्यांची काय जबाबदारी आहे ते पण थोडंसं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। नमस्कार माऊली।
2: नमस्कार। जय हरी रामकृष्ण हरी।
1: आता काल तुम्ही चांदोबाचं लिंब इथलं रिंगण अनुभवलं असेल,
2: अनुभव
1: त्याचं वर्णन आमच्या श्रोत्यांसाठी सांगा।
2: रिंगणाचा असा अनुभव आहे की माऊलींचा जो अश्व आहे ते पुढं 27 नंबर दिंडी असती, त्या 27 नंबर दिंडीपासून चोपदार जे असतात माऊलींचे पालखी सोहळ्याचे ते चोपदार ओळी करत जातात। ओळी केल्याच्या नंतर मध्ये कोणी चप्पल बूट ते कोणी काढायचं नसतं, मग त्याच्यानंतर देवाच्या रथापर्यंत ओळी करत जातात आणि रथाच्या मागं बी ओळी होतात। रथाच्या मागं ओळी झाल्या की त्याच्यानंतर टाईमनुसार माऊलींचा अश्व पहिला जरी पटक्याचा जो झेंडा आहे भोपळे दिंडी म्हणून तो सोडला जातो, म्हणजे याचा अर्थ माऊलींचा अश्व आता येणार आहे थोड्या वेळात, आणि त्याच्यानंतर थोड्या वेळात माऊलींचा अश्व धावायला लागतो। उभ्या रिंगणाचं महत्त्व असं आहे की साक्षात माऊलींना तो घोडा प्रदक्षिणा मारतो रथाला, आणि रथाला प्रदक्षिणा मारून त्या घोड्याचं स्वागत होतं, त्याला हार घातले जातात, त्याला माऊलींच्या पादुका बसले पेढे किंवा काय खाऊ असेल तो प्रसाद सगळा दिला जातो, आणि त्याच्यानंतर परत पुढे घोडे सोडले जातात। घोडे सोडल्याच्या नंतर हे उभं रिंगण संपलं जातं।
1: साधारण हा सोहळा किती वेळाचा असतो?
2: साधारण हा सोहळा आल्यातले झाला तर एक तासाचं नियोजन असतं सगळं, त्याच्यानंतर आरती असती, आरती आली की सोहळा पुढे सरकतो।
1: आता हा काल किती वाजता सोहळा संपन्न झाला असं म्हणूया आपण?
2: 3:30-4 दरम्यान संपन्न झाला,
1: आणि
2: त्याच्यानंतर पालखी तरडगावला मुक्कामी ठिकाणी आली।
1: आता तुमच्याकडे कर्णेकरी म्हणून पण जबाबदारी आहे, तर ती काय आहे ते पण ऐकायचंय।
2: कर्णा म्हणजे ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा कर्णा, हा संपूर्ण पितळाचा कर्णा आहे, आणि ही आमची माऊलीच्या मंदिरात ही जी सेवा करण्याची आहे ही चौथी पिढी आहे। माझी दोन्ही मुलं आळंदीत आता आरती करतात, मी इथं आहे, वडील आहे तिथं, मला नाही म्हणलं तरी आता 2005 वारी करतोय, आणि वारी जर असताना जो कर्णा असतो तो कर्णा हा माऊलीचा वाजवला जातो, ह्याच्यामध्ये 20 ज्या वेळेला टेकतात पालखी त्यावेळेला भजन चालू असतं साईडनी, ज्ञानोबा तुकाराम ह्या भजनात, ज्या वेळेला माऊलींची पालखी 20 टिकती त्यावेळेला तो कर्णा होतो की आता सगळे वारकरी शांत होतात, मग ज्याचे ज्याचे कोण नाश्त्याला कोण भाकरी काय जे आणलंय गठुडं भाविक लोक गावातली लोक जे आणून देतात ते संपूर्ण खातात, खाल्ल्याच्या नंतर मग पहिला कर्णा होतो। मग पहिला कर्णा झाला म्हणजे काय वारकरी सज्ज होतात, चला आता आपल्याला निघायचंय, मग दुसऱ्या कर्ण्याला वारकरी दिंडी देऊन थांबतात जाग्याव, त्यांची पिशवी घेऊन त्यांच्या वगैरे सगळं सज्ज राहतात, टाळ घेऊन पताका घेऊन सगळे सज्ज राहतात। दुसऱ्या कर्ण्याला घोडे काढले जातात आणि तिसऱ्या कर्ण्याला देवाचं प्रस्थान होतं, म्हणजे पुढच्या 20 करता आपण माऊलींना प्रस्थान करत असतो, हे नित्यक्रम रोजचा चालू असतो। ज्या वेळेला माऊलींची संध्याकाळी समाज आरती असती, समाज आरती म्हणजे काय, समाजाच्या समोर महाआरती, त्याच्यामध्ये भक्त करण्यामध्ये आरती ज्ञानराजा महाकैवल्यकेजा ही संपूर्ण आरती करण्यामध्ये म्हणली जाते तोंडाने, याला काय मशीन नाही काही नाही, हे तोंडाने म्हणतो आम्ही, आणि त्याच्यानंतर निळोबरायांनी रचलेली प्रपंचरत्न सर्व ही भोगून दाखली, अनशापासून देहबुद्धी हारिली वैराग्याची निष्ठा प्रकटून दाखवली, ही जगद्गुरु तुकाराम महाराजांची आरती नंतर म्हणली जाते, आणि त्याच्यानंतर समाज आरती संपली जाते। मग प्रत्येक जण ज्याच्या ज्याच्या तंबूमध्ये रावटीमध्ये जाऊन आराम करतं, दुपारतीच्या वेळेला बी कर्णा होतो, सकाळची पहाटची आरती असते, पहाटच्या आरतीच्या वेळेला बी आधी कर्णा होतो आणि मग पहाटची आरती, हा जो नित्यक्रम आहे आळंदीपासून ते पंढरपूर, पंढरपूरपासून ते परत आळंदीपर्यंत परतीचा प्रवास म्हणतो त्याला, हे संपूर्ण हा महिना कालावधी हा सतत माऊलींच्या जय घोषामध्ये चालत असतो। जय हरी रामकृष्ण हरी।
1: धन्यवाद माऊली, ही सगळी माहिती दिल्याबद्दल। रामकृष्ण हरी।

Oh, there.

0: संत सोयराबाई म्हणतात, नाही भेदाचे ते काम पळवनी गेले क्रोध काम. वारी म्हणजेच एक तपश्चर्या आहे, ती सुद्धा पुन्हा पुन्हा दरवर्षी करायची. आषाढ महिना लागताच ओढ लागते विठू दर्शनाची, आस लागते वारीची, नवविधा भक्तीचा प्रत्यय आणून देणारी ही वारी. कोणी न बोलावता, कोणी न सांगता पावलं आपसुक वारीच्या वाटेवर एकत्र येतात. संसार रूपी सारी बंधनं गळून पडतात आणि माऊली या एकाच बंधनानं जोडलं जाऊन अध्यात्मात चिंब भिजतात, नाहून निघतात. वर्षभराची ऊर्जा आनंद त्यांना इथंच गवसतो, तोच पुन्हा पुन्हा येण्यासाठी भाग पाडतो.
1: कमलाकर अंकुशे,
2: नारायण मोहोळकर,
3: जगदीश रांदळ,
2: लातूरहून आलो मोहोळे.
4: किती वर्ष करताय वारी?
2: 8 वर्ष झालं.
4: तुमच्या तर ही सायकल आहे, तुम्ही कोण कोण आलाय बरोबर?
1: जवळजवळ मला 10-15 वर्षे झाले वारी करतोय. एक वारी चुकली नाही आतापर्यंत. आपल्याला घडतं त्याच्या जीवर चालतो.
4: वारी केल्यामुळे काय वाटतं तुम्हाला, काय मिळतं?
1: मला आनंद मिळतो, एवढा आनंद मिळतो, मुक्त होतो या वारीमध्ये. घरचा कुठला विचार येत नाही ना, काय नाही, मागचा पुढचा काय नाही विचार येत. सुख शांती याच्यातच,
2: आत्म्याला शांती आहे तर सगळं शांती आहे. 11 महिने शांती राहणार झाली आत्म्याला.
4: वर्षभरासाठी ऊर्जा मिळते तुम्हाला. भजन एखादं म्हणताय,
3: मनात भरली पंढरी, मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी, जाईन म्हणते माहेरी, या पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत, या पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत. डोळ्यात भरला ज्ञानोबा, डोळ्यात भरला ज्ञानोबा, मुखात भरला तुकोबा, मुखात भरला तुकोबा, ए मनात भरला विठोबा बाई हसत नाचत, मनात भरला विठोबा बाई हसत नाचत.
0: या वारीमध्ये गेली 40 वर्ष माऊलींच्या नैवेद्य सेवेमध्ये कार्य करणाऱ्या गयाबाई निळे यांच्याशी आम्ही संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या,
5: माझं नाव गयाबाई शिवाजी निळे आणि मी परभणी जिल्ह्यातून आलेली आहे. तरी इथं मला 40 वर्ष झालं ही सेवा मी करीते. गावाचं नाव महापुरी. आम्हाला वारी आली की आनंद वाटतं आणि प्रत्येक तलाव आम्ही स्वयंपाक करतो. आम्हाला ही आवड आहे.
4: वय किती तुमचं?
5: 70.
4: कुठं कुठं थांबलं जातं?
5: येताना ह्याच्यातून निघालं पंढरपुरातून की आपलं वाकरी. वाकरी झाली मग हे बाकीची गावं चालू.
4: वाकरीनंतर कुठल्या कुठल्या टप्प्यावर असा तळ असतो जेवणाचा?
5: फलटणला असतं, जेजुरीला असतं, दुपार जाताना मुकाम असतं, येताना दुपार असते, असं असतं जे.
4: बरं,
5: माऊलीच्याच पालखीत असतो मग बाकीच्या दिंड्या किती हजारो लाखो आहेत.
4: आणि इतके वर्ष झालं तुम्ही करताय, कसं वाटतंय तुम्हाला?
5: आनंद वाटतं. कधी आता हे मुकाम हे असे ध्यानात येते तर ह्या वारी 2 महिने म्हणता सगळं आठवतं. मुकाम आठवतेत, कधी जाईन कधी नाही, सगळं आनंद डोळे भरून येते. असं रडा येत. आमच्या जोडीदारनी येत, कोणाला 4 वर्ष झालं, कोणाला 10 वर्ष झालं, कोणाला मयाहून आणखीन 50 वर्ष झालं असं. एक मयासारखीच आहे जोडीदारी. आणि दर्शन आम्हाला एकादशीच्या दिवशी नेते पांडुरंगाच्या, आणि मोकळं दर्शन असतं आम्हाला.
4: आणि जेव्हा ही पालखी माघारी फिरते तेव्हाचं नियोजन कसं असतं?
5: तेव्हा तर 2000 लोकांचं जेवण आहे. आता आम्हीच करतो.
4: हे असंच पालखी माघारी जाते तेव्हा असंच नियोजन?
5: एवढे नसते लोक.
4: आता साधारण किती लोकांचं जेवण बनवता तुम्ही?
5: आता आम्ही 500, 1000, 1500 म्हणजे मग आपले कसे की हे तंबूवाले, रथवाले, बैलवाले, मग ह्याला जेवण आम्ही करतो.
4: आणि ह्यात तुम्हाला आनंद आहे?
5: आनंद आहे.
4: जोपर्यंत व्यवस्थित शरीर चालतं तोपर्यंत

0: सेवा अखंड राहणार.
1: तुमचा पाठीशी आशीर्वाद आहे. आता काय सांगा मुलीचा मग काय झालं नाही मला.
0: होय होय,
1: माऊलीचा आपल्याला उपकार आहे.
0: खरं
1: राणी म्हणत अशा वयात बाई करी ती
0: रामकृष्ण
1: हरी. गंगा माऊली.
2: माऊली नमस्कार. रामकृष्ण हरी.
3: रामकृष्ण हरी. माझं नाव ज्ञानेश्वर नंदकुमार क्षीरसागर. आमच्या दिंडी सोहळ्याचं नाव केदारनाथ दिंडी सोहळा. निनाम पाडळीची आहे आपल्या सातारा जिल्ह्यातली. रथाच्या मागे आमचा 134 नंबर आहे दिंडीचा. वारी करतोय मी. मला आता जवळजवळ आता हे 13वा वर्ष आहे.
2: तर एखादं भजन कुठलं तरी सादर करणार.
3: हा सर.

0: ही तो आता आमच्या संप्रदायात शेवटच्या कडव्याला चाल दुसरी असते. तू का म्हणे माझे की सर्व सुख पाहिना श्रीमुख, पाहिना श्रीमुख आवडीने आवडीने आवडीने तुळशी हार गळा कासे पीतांबर, तुळशी हार गळा कासे पीतांबर. अवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान.
1: आजच्या 21व्या शतकातील वारीकडे बघताना 13व्या शतकात ज्यांनी विश्वाच्या कल्याणाचं पसायदान मागितलं त्यांनी दिलेल्या मार्गावरून आणि मंत्रासोबत आज वैश्विक वाटचाल होऊ लागली आहे. मानवजातीच्या कल्याणाच्या हेतूसाठी परमोच्च आनंदाच्या निधानासाठी उपदेशासाठी सुरू झालेली ही वारी आज स्वतःच एक चालतं बोलतं विद्यापीठ होऊन गेली आहे. वाणीपेक्षा कृतीतून काही घडवणारी.
2: श्रद्धा 17 तारखेला फलटण इथं विसावलेला हा वैष्णवांचा मेळा विठुरायाच्या ओढीनं पुढं सरकतोय. फलटणचा मुक्काम संपवून आज विडणी, पिंपळद, निंबळक फाटा असे साताऱ्यातील टप्पे पार करत जिल्ह्यातल्या शेवटच्या बरड या ठिकाणी तो विसावेल. सातारकरांचा भावपूर्ण निरोप घेऊन बरड येथील मुक्कामानंतर सातारा जिल्ह्यातून पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल. पुढील वर्षी पुन्हा माऊलींच्या भेटीच्या आस घेऊन आपण पुन्हा भेटूच. तोपर्यंत आपल्या सगळ्यांचा निरोप घेतो.
1: राम कृष्ण हरी.

0: आपण ऐकत होतात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत पायीवारी पंढरीची. आज यामध्ये तरडगाव ते फलटण दरम्यानच्या पालखी सोहळ्याविषयी आपण ऐकलेत. निवेदन केलं होतं अजय गिजरे आणि श्रेया गोलिवडेकर यांनी. तंत्रसहाय्य होतं वरिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक दयानंद भगत यांचं आणि सादरकर्ते होते प्रवीण कुलकर्णी. ही आकाशवाणी सातारा केंद्राची निर्मिती होती.
1: आणि हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

पायी वारी पंढरीची हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया गुरु रंधवा आणि सहकलाकार यांनी गायलेलं तुम्हारी सुलू या चित्रपटासाठीचं गुरु रंधावा यांचं हे गीत. संगीतकार गुरु रंधावा, रजत नागपाल.

0: सुबह निर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा। सब दाग चले गए सुपर निर्मा, मैं सुपरमैन।
1: सचिन
0: मम्मी
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
2: बदला बदला सवय बदला।
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
2: बदला बदला सवय बदला। आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा।
4: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
5: आधुनिक सुविधा आणि ग्राहक

0: केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज।
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक।
2: कार्यक्रमात आता ऐकूया सिम्बा या चित्रपटासाठी राहत फतेह अली खान, असिस कौर, तनिष्क बागची आणि सहकलाकार यांनी गायलेलं रश्मी विराग यांचं हे गीत, संगीतकार तनिष्क बागची।

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया सत्यमेव जयते या चित्रपटासाठी अतीब असलम, तुलसी कुमार आणि सहकलाकार यांनी गायलेलं कुमार यांचे हे गीत, संगीतकार रोचक कोहली.

0: श्रोतेहो, शनिवार दिनांक 18 जुलै रोजी सकाळी 9:30 पावसाळ्यातील आजार आणि आयुर्वेद याविषयी डॉक्टर अक्षता सप्रे यांची गौरी मुळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात.
1: पावसाळ्यामध्ये बाहेर निसर्गामध्ये सगळीकडे ओलावा असतो, थंडपणा असतो, म्हणजे गारठा असतो आणि आपल्या शरीराची तशीच अवस्था असते आणि त्यामुळंच या ओलाव्यामुळे थंडाव्यामुळे होणारे आजार जे आहेत ते आपल्या शरीरामध्ये वारंवार या दिवसामध्ये होत असतात.
0: तेव्हा नक्की ऐका इंद्रधनुष्य कार्यक्रम शनिवार दिनांक 18 जुलै 2026 रोजी सकाळी

0: साडेनऊ वाजता 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया ज्वाली LLB 2 या चित्रपट

0: श्रोतेहो, इंद्रधनुष्य कार्यक्रमात 21 जुलैला सकाळी 9:30 वाजता आपण ऐकाल माझा कलाप्रवास, याविषयी वैष्णवी जोशी यांच्याशी सुनेत्रा रेमणे यांनी साधलेला संवाद.
1: कला ही कधी थांबत नाही, ती परिवर्तनशील आहे, त्यामुळे ती काळानुरूप बदलते, त्यामुळे ते जे बदल होत आहेत ते मला माझ्यामध्ये अंगीकारायचे आहेत.
0: तेव्हा श्रोतेहो, नक्की ऐका 21 जुलैला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया वजह तुम हो या चित्रपटासाठी मिथुन अल्तमश फरीदी, तुलसी कुमार आणि सहकलाकार यांनी गायलेलं मनोज मुंतशीर यांचे हे गीत, संगीतकार मिथुन.

वजह तुम हो या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात आता ऐकूया बागी 2 या चित्रपटासाठी आतिफ असलम आणि सहकलाकार यांनी गायलेलं हे गीत, गीतकार आणि संगीतकार आरको.

बागी टू या चित्रपटासाठी आतिफ असलम आणि सहकलाकार यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. आणि श्रोतेहो, याबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम इंद्रधनुष्य थोड्याच वेळात.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी गौरी मुळे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, पावसाळा म्हणजे हिरवागार निसर्ग, रिमझिम पाऊस आणि आल्हाददायक वातावरण. पण याच ऋतूमध्ये सर्दी, खोकला, ताप, पचनाचे विकार तसंच साथीच्या आजारांचं प्रमाण सुद्धा वाढतं. अशा वेळी स्वतःची आणि कुटुंबाची काळजी कशी घ्यावी, आयुर्वेदातून या संदर्भात आपल्याला कोणते उपचार करता येतात याविषयी आज आपण संवाद साधणार आहोत डॉक्टर अक्षता सप्रे यांच्याशी. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. मला सांगा की पावसाळ्यात सर्वाधिक आढळून येणारे आजार कोणते?
1: तसं विचार केलं तर एक पावसाळा म्हटल्यानंतर एक पहिली गोष्ट आपण लक्षात घेऊया की आपलं शरीर हे बाहेरच्या निसर्गाची एक प्रतिकृती आहे. बाहेर जे निसर्गामध्ये असतं ते आपल्या शरीरात होत असतं. पावसाळ्यामध्ये बाहेर निसर्गामध्ये सगळीकडे ओलावा असतो, थंडपणा असतो, म्हणजे गारठा असतो आणि आपल्या शरीराचीही तशीच अवस्था असते आणि त्यामुळंच या ओलाव्यामुळे, थंडाव्यामुळे होणारे आजार जे आहेत ते आपल्या शरीरामध्ये वारंवार या दिवसामध्ये होत असतात. मी थोडक्यात आपण विचार केला तर थंडावा आहे म्हणजे अग्निमंद आहे, अग्निमंद आहे म्हणजे पचन मंदावलं आहे म्हणजे पोटाचे आजार, अग्निमंद आहे म्हणजे प्रतिकारशक्ती थोडी कमी झालेली आहे म्हणजे पचनशक्तीचे आजार, त्याचबरोबर उलसरपणामुळे होणारे काही स्किन इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शनचे आजार आणि पावसाच्या दूषित पाण्यामुळे येणाऱ्या किंवा इतर वातावरणातल्या बदलामुळे होणारे काही साथीचे आजार हे या पावसाळ्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळतात.
0: मला असं सांगा की आयुर्वेदानुसार आपल्या शरीरामध्ये पावसाळ्यात कोणते बदल होतात?
1: जसं मी मगाशी म्हटलं की आपलं शरीर ही बाहेरच्या निसर्गाची एक प्रतिकृती आहे. जसं निसर्गामध्ये आत्ता पाणी भरपूर असतं, पाऊस पडत असतो, वातावरण ओलं असतं, दुसरी गोष्ट सूर्याचं दर्शन आपल्याला कमी दिसत असतं, सूर्याची किरण आपल्यापर्यंत कमी येत असतात, सगळीकडे एक कुंद वातावरण झालेलं असतं, शरीराची स्थिती तशीच असते. म्हणजे काय की आपला अग्निमंद झालेला असतो, नंतर आपल्याला उत्साह नसतो आणि वात पित्त कफ याच्या कॅल्क्युलेशननुसार जर आपण आजारांचा विचार केला तर या दिवसामध्ये वात दोषाचं प्राधान्य जास्त प्रमाणात दिसतं. दुसरी गोष्ट अशी आहे की ओलावा, थंडावा वाढल्यामुळं नैसर्गिकरित्याच थोडंसं कफ दोषाला स्टिम्युलेट मिळणारे घटक जर आपल्या खाण्यापिण्यात आले तर कफाचे आजारही वाढतात. आणि मुळात वात दोष किंवा वात हा एक घटक असा आहे की तो तुमच्या शरीरातल्या पित्त आणि कफाला सुद्धा शांत बसू देत नाही. वात जर एका प्रमाणाबाहेर वाढला तर त्याच्याबरोबर पित्ताला पण वाढवतो आणि कफालाही वाढवतो आणि त्यामुळे अशा दिवसामध्ये पावसाळ्यामध्ये पित्ताचे आजार पण वाढायला लागतात आणि कफाचेही आजार पण वाढायला लागतात. म्हणजे थोडक्यात बघितलं तर सगळं शरीरच थोडंसं या दिवसामध्ये असंतुलित झालेलं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पावसाळ्याचे दिवस हा एक आदानकालाचा ऋतू म्हटलं जातं की या दिवसामध्ये निसर्ग आपल्याकडून ताकद काढून घेत असतो, त्यामुळे शरीराची ताकदच कमी झालेली असते आणि त्यामुळे थोडेसे अशक्तपणा, थकवा या सगळ्या गोष्टीसुद्धा वाढलेल्या दिसून येतात.
0: थोडी प्रतिकारशक्ती कमी होणं हे पण त्याचंच लक्षण आहे. या ऋतूमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी होते असं म्हणतात, तर यामागे नेमकी काय कारण आहेत?
1: दोन गोष्टी असतात. रोगप्रतिकारक शक्ती तुमची कशी राहील हे तुमच्या स्वतःच्या शरीर धाटणीवर अवलंबून असतं, म्हणजे तुमच्या स्वतःच्या शरीराची ताकद किती आहे, तुमच्या शरीरामध्ये रसधातू म्हणजे हायड्रेशनचं प्रमाण किती आहे, रक्तधातूचं प्रमाण किती आहे, तुमचं एकंदरीत बल कसं आहे, ह्याच्यावरती तुमची प्रतिकारशक्ती अवलंबून असतेच. त्याचबरोबर बाहेरून जो होणारे आजाराला कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यावरती तुम्हाला होणारे आजार किती प्रमाणात होतील हे अवलंबून असतं. आता जसं मी मगाशी म्हटलं तसं मुळात बल कमी आहे, अग्नी कमी आहे, म्हणजे प्रतिकारशक्तीचाच जोर आपल्या या दिवसामध्ये कमी आहे, त्यामुळं या दिवसामध्ये जे रोगराई आहे किंवा बाहेरून जे आजार जास्त येतात त्याचं प्रमाण जास्त वाढलेलं असतं. एकंदरीत सगळंच पूर्ण शरीराच्या अंतर्गत घडामोडी आणि बाहेर निसर्गातल्या घडामोडी या दोन्ही गोष्टीमुळं थोडी प्रतिकारशक्ती मंद झालेली असते.
0: पावसाळ्यामध्ये जनरली बघाल तर चमचमीत आणि तेलकट पदार्थ खावे असं सगळ्यांनाच वाटत असतं. बाहेर छान थंडगार वातावरण असतं, मग भजी हा तर सगळ्यांचा वीक पॉइंट.
1: बरोबर.
0: तर याबाबत तुम्ही काय सांगाल, कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ टाळावे?
1: आता जसं आपण मगासपासून म्हणतो आहोत की अग्निमंद आहे, पचनशक्ती कमी आहे, तर सगळ्यात पहिली

0: अशी गोष्ट की जे आपल्याला पचत नाही आहेत त्या गोष्टी टाळायच्या. आता पचत नाहीत त्या गोष्टी टाळताना व्यक्ती व्यक्तीनुसार सुद्धा फरक पडतो. काहींना दूध पचत नाही, काहींना गहू पचत नाहीत, म्हणजे पर्टिक्युलर ह्या गोष्टी तर त्यांनी टाळायच्याच आहेत. म्हणजे आयुर्वेदाने ह्या ज्या काही ऋतूचर्या सांगितलेल्या आहेत की ऋतूनुसार ज्या गोष्टी तुम्ही करणार आहात त्यामध्ये सुद्धा तुम्ही जे काही बेसिक खाण्यापिण्याचे नियम आहेत ते सांभाळायचे आहेतच. मग बेसिक खाण्याच्या नियमामध्ये तुमचं पचन चांगलं राखण्यासाठी एक साधा नियम आहे की भूक लागेल तेव्हा खा, भूक लागेल तेवढंच खा आणि जे तुम्ही पचवू शकताय तेच खा. हाच नियम आपल्याला पावसाळ्यात सुद्धा सांभाळायचा आहे. दुसरी गोष्ट, बदललेल्या ऋतूनुसार आपल्याला ज्या काही खाण्यापिण्यातल्या बदल करायचे आहेत त्यात आता आपण आपल्याला बदल करायला हवेत. जड पदार्थामध्ये आपल्याला दुग्धजन्य पदार्थ आहेत किंवा जास्त मिठाई आहेत, चीज पनीर घातलेले पदार्थ आहेत, किंवा सध्याचं जे काही फॅन्सी फूड आहे, बर्गर आहे, पिझ्झा आहे, ह्या गोष्टी टाळायच्या आहेत. खूप अगदी अखंड जेवलं, ढेकर अजून येत आहेत दुपारच्या जेवणाच्या, तरी संध्याकाळी परत काहीतरी खाल्लं असा प्रकार होऊ द्यायचा नाही आहे. पचायला हलकं, साधं, सोपं खाणं गरजेचं आहे. आणि मुख्यतः पावसाळ्याच्या दिवसामध्ये आयुर्वेदानं सांगितलेलं अन्न आहे ते म्हणजे भाजके पदार्थ खा. म्हणजे तुम्ही लाह्या खाऊ शकता, साळीच्या लाह्या ज्या आहेत त्या पण या दिवसामध्ये खूप चांगल्या ठरतात. जे तुम्ही भाकरी खाणार असाल तर जास्त चांगलं, चपाती जर तुम्हाला पचती आणि रोज खाताय तर ते जास्त भाजून व्यवस्थित फुलके या रूपामध्ये सुद्धा तुम्ही खाऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला या दिवसामध्ये जी पचनशक्ती थोडीशी मंद झाली आहे तिला सपोर्ट मिळेल असं खाणं पिणं थोडंसं वाढवायचं आहे. आता सपोर्ट मिळण्यासारखं खाणं म्हणजे एकतर गरम खायचं, ताजं खायचं, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आयुर्वेदानं ज्या काही पचन वाढवणाऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी आपण पदार्थामध्ये खाण्यापिण्यामध्ये वापरायच्या. जसं की आपली हिंग आहे, जिरे आहे, मोहरी आहे, कढीपत्ता आहे, ह्या सगळ्यांची फोडणी केलेले पदार्थ, मग आमटी वरण ह्याला तुम्ही फोडणी घाला, किंवा रायतं असेल तर त्याला ह्या फोडणी घाला, किंवा मुगडाळीचं कढण केलं तर ही फोडणी वापरा. तर अशा फोडणी घातलेले जे काही पदार्थ आहेत ते तुम्हाला या दिवसामध्ये चांगलं पचतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, स्वच्छ वातावरणामध्ये जिथे आजूबाजूला माशा नाहीत, स्वच्छ भांड्यांमध्ये वैयक्तिक स्वच्छता स्वतःची सांभाळून, हातपाय स्वच्छ असताना, अशा प्रकारे स्वच्छतेचे बेसिक नियम पाळून जेवणं पण गरजेचं आहे. तर ते तुम्हाला आजारी पाडणार नाही आणि कुठल्याही प्रकारे शरीरामध्ये दोष निर्माण करणार नाही.
1: पाणी हे आपल्या सगळ्यांच्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. नेहमी डॉक्टर असं सांगतात की जास्तीत जास्त पाणी प्या, पण साधं पाणी पिण्याचे फायदे काय आणि कोमट पाणी पिण्याचे काय फायदे पावसाळ्यामध्ये जास्त जाणवतात?
0: आयुर्वेदानुसार ज्या वेळेला तुमच्या शरीराचं पोषण होण्यासाठी तुमचं पचन चांगलं हवं असा एक नियम सांगितला, त्यावेळेला पचन हा विचार करत असताना आपण जे काही खातो त्याचं पचन होणं गरजेचं आहे, तसंच आपण जे काही पितो त्याचंही पचन होणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात, जर पाणी आपण पितोय तर त्याचंसुद्धा पचन व्हायला पाहिजे. तर सर्वसाधारणपणे आपलं शरीर आपल्याला काही नैसर्गिक संवेदना देत असतं, त्यानुसार आपण वागणं गरजेचं असतं. उन्हाळ्यामध्ये जास्त तहान लागते, त्यावेळेला जास्त पाणी पिलं तर ते पचून जातं. एखाद्याला जास्त घाम येतोय तर ते पचून जातं. एखाद्याला पित्त प्रकृती आहे तर अशा व्यक्तीला थोडंसं जास्त तहान लागते आणि ते पाणी त्याने पिलं तर ते त्याला पचून जातं. आता पावसाळ्याच्या दिवसात जर विचार केला आपण तर शरीरात निसर्गात सगळीकडे पाणी आहे, शरीरामध्ये ओलावा आहे, त्यामुळे अशा वेळेला तुम्ही तहान लागते म्हणून जरी पाणी प्यायला तरी ते पाणी पचवायला हवं. मग आता हे पाणी पचवण्यासाठी काय करायचं, तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे पाणी गरम करून प्यायचं. गरम पाणी केलं तरी ते पचायला सोपं जातं, आणि त्याहीपेक्षा जास्त तुम्हाला सोपं करायचं आहे पाणी तर पाणी उकळायचं आणि ते उकळून थंड झालेलं पाणी कोमट करून प्यायचं, किंवा उकळलेलं पाणी कोमट असताना प्यायचं. दुसरा आणखीन एक पाण्याचा प्रकार जो आपल्याला पावसाळ्यामध्ये पर्टिक्युलर वापरता येऊ शकतो तो म्हणजे मेडिकेटेड वॉटर, ज्याला आयुर्वेदामध्ये सिद्ध जल असं सांगितलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये आपण असं करू शकतो, पाणी तापवताना त्याच्यामध्ये ओवा आहे किंवा सुंठ आहे, दालचिनी आहे, तुळस आहे, ह्यापैकी काहीतरी एक टाकून ते पाणी उकळू शकतो. म्हणजे ह्या औषधाचा अर्क त्या पाण्यात उतरतो आणि ते पाणी आपल्याला डायजेशनला मदत करतं, पचनाला ते मदत करतं. कधीतरी ह्याच्यामध्ये विडंगसुद्धा टाकायला हरकत नाही, ज्याला वावडिंग असे दाणे म्हणतात ते जर टाकले तर उलट ह्या पाण्यामुळे कृमीजंत जे या दिवसामध्ये होतात त्याला प्रिव्हेंटिव्ह म्हणून किंवा एक बेसिक प्रथमोपचार म्हणून सुद्धा ते आपल्याला वापरता येऊ शकतं. पावसाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट आयुर्वेदामध्ये सांगितलेली आढळते, ते म्हणजे मध आणि पाणी प्या. आता जनरली गरम पाण्यातून मध पिणं हा प्रकार सर्रास सगळीकडे केला जातो, बरेच जण वेट लॉससाठी डिटॉक्ससाठी ते करतात, पण हा प्रकार खरं तर खूप चुकीचा आहे. मध कसा वापरावा ह्याच्याबद्दल काही नियम सांगताना सांगितलेला आहे की मध कुठल्या

0: कोणत्याही गरम पदार्थाबरोबर घ्यायचा नाही. तसंच तो गरम पाण्यात मिसळूनही घेणं हे चुकीचं आहे. म्हणून गरम पाण्यातून मध घेणं हा प्रकार करता कामा नये. पण पाणी जर उकळलेलं आहे, नंतर ते थंड झालेलं आहे, तर अशा ग्लासभर पाण्यामध्ये तुम्ही एक चमचाभर मध, खात्रीचं शुद्ध मध विरघळून घेऊ शकता. आणि ते पाणीसुद्धा एकदम घटाघट प्यायचं नाही, थोडं थोडं प्यायचं. याच्यामुळे काय होतं, पावसाळ्यातली तहान भागते, मधामुळे जो काही शरीरामध्ये जो चिकटपणा आहे तो पण कमी होतो, कफाचे आजार पण व्हायला आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून हा उपचारसुद्धा आपण करू शकतो. दुसरी जी मी गोष्ट म्हटलं प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी, ती म्हणजे सुवर्णसिद्ध जल, सोनं टाकून उकळलेलं पाणी पिणं. मग हे पावसाळ्यामध्ये उपयोगी आहे, तसंच पूर्ण वर्षभरसुद्धा आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे. म्हणजे पाणी स्वच्छ, शुद्ध, उकळलेलं, गरम प्यायचं आहे. आणि त्याशिवाय तुम्हाला जास्त जर फायदे हवे असतील तर मेडिकेटेड वॉटर आणि सुवर्णसिद्ध जल तुम्ही पिऊ शकता.
1: याशिवाय घरगुती स्वरूपात काढेसुद्धा आपण घेऊ शकतो.
0: बरोबर,
1: त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: काही वर्षापूर्वी ज्या वेळेला आपल्याकडे साथीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाट आली होती आणि त्या पॅन्डेमिकमध्ये आपण आयुर्वेदाकडनं काही काढ्यांचे फॉर्म्युले दिले गेले की सुंठ, मिरे आणि तुळस, दालचिनी ह्या सगळ्याचा काढा एकत्रित करून सकाळ संध्याकाळ प्यायला दिला जात होता. ह्या काढ्यातले हे जे चार घटक आहेत हे खरोखर कफ कमी करणारे, अग्नी वाढवणारे, पचनशक्ती सुधारणारे आहेत. त्यामुळे आयडियल हे चार घटक असणारा काढा आपण घेऊ शकतो. पण थोडंसं माझ्या स्वतःच्या पेशंटच्या बाबतीमध्ये किंवा थोडंसं कोकणातल्या विभागामध्ये मी बघितलेलं आहे की मिऱ्याचं प्रमाण थोडं जरी जास्त झालं तरी लगेच लहान मुलांना युरिनला आग होणं किंवा तोंड येणं हा प्रकार होतो, किंवा मोठ्या माणसांना सुद्धा ज्यांची पित्त प्रकृती आहे त्यांना हा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही मिरे घालू नका किंवा कमी घाला. पण हेच दालचिनी, तुळस, ओवा, सुंठ, गवती चहा, धने जिरे ह्या सगळ्यांचा वापर आपण काढ्याच्या स्वरूपात करू शकतो. ज्येष्ठ मधही यात घातला तरी चालू शकतो. पण बेसिकली ह्या सगळ्या काढ्यापेक्षा जेव्हा आपण पावसातून भिजून येतोय किंवा आपल्या आजूबाजूला कोणतरी सर्दी खोकल्यानं त्रस्त आहे तर अशा वेळेला आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून असा गरम काढा किंवा ह्यातलं एखादं दुसरं द्रव्य घालून केलेलं मेडिकेटेड वॉटर घेतलं तर आपल्याला प्रिव्हेंटिव्ह म्हणून सुद्धा याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो.
1: सगळ्यात जास्त काळजी ह्या दिवसांमध्ये घ्यावी लागते ती म्हणजे लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिला. तर त्यांनी या ऋतूमध्ये कशी काळजी घ्यावी?
0: हे जे मी मगासपासूनचे जे बेसिक नियम सांगितलेले आहेत की पचनासाठी जड जाणारे पदार्थ खायचे नाहीत, पिझ्झा, बर्गर, मैद्याचे पदार्थ, बेकरी प्रोडक्ट हे खायला नकोयत, प्रिझर्वेटिव्ह असणारे पदार्थ नकोत, ह्या ज्या काही बेसिक पचनाच्या गोष्टी आहेत ह्या सगळ्यांनीच, म्हणजे ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध, गर्भिणी, लहान मुलं यांनी पाळायला हव्यातच. दुसरी गोष्ट आहे भूक लागल्यावर खायचं, भूक असेल तेवढंच खायचं, भूक नाही तर खायचं नाही. ह्या गोष्टी आहेत ह्यासुद्धा ह्या सगळ्यांनीच सांभाळायला पाहिजेत. लहान मुलांच्या वयामध्येच कफ दोष ह्याचं प्राधान्य आढळतं, त्यामुळे जनरली लहान मुलांना कफाचे आजार पटकन होतात. ह्या दिवसामध्ये तर ओलावा वाढलेला असतो, प्रतिकारशक्ती कमी असते, त्यामुळे ते जास्तच लहान मुलं सर्दी खोकला झाला की पहिल्यांदा घरातली लहान मुलं शिंकायला खोकायला लागतात.
1: आणि शाळेमध्ये जर दुसऱ्या कोणाला असेल तरी ते त्यांना
0: लगेच पटकन होऊ शकतं. म्हणून काय करायला लागतं, आपल्याला ओव्हरऑल मुलांची प्रतिकारशक्ती वर्षभर चांगली राहावी यासाठी प्रयत्न करावे लागतातच. पण ज्या वेळेला असं वातावरणामध्ये बदल होत आहेत त्याला सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला हे जसं मी मगाशी सांगितलं मेडिकेटेड वॉटर सुरू करणं लहान मुलांना, दुसरी गोष्ट सुवर्णसिद्ध जल देणं, तिसरी गोष्ट खाण्यापिण्यामध्ये ह्या गोष्टी वाढवणं, जे मी सांगितलं की बाबा फोडणीचे पदार्थ आहेत, लहान मुलांना ओव्याचं पाणी देणं किंवा वावडिंगाचं पाणी देणं ह्या गोष्टी आपण करू शकतो. त्याचबरोबर लहान मुलं शाळेतून आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बऱ्याच वेळेला मुलं खेळण्याच्या नादात किंवा त्यांच्या तेवढं लक्षात येत नाही म्हणून ओले केस तसेच ठेवतात, ओले कपडे तसेच ठेवतात, तर ते पर्टिक्युलर आपण लक्ष ठेवायला पाहिजे की मुलांनी केस कोरडे केलेत, बाबा अंगावरचं कपडे बदललेत पण त्यांचं दप्तर ओलं राहिलं आहे तर ते दुसऱ्या दिवशी नंतर त्याचाही त्रास होऊ शकतो. त्यांचे शूज, सॉक्स हे कोरडे असणं गरजेचं आहे. म्हणजे लहान मुलांच्या बाबतीत थोडंसं कफ वाढणार नाही ह्याची आपण जरा जास्त दक्षता घ्यायला लागते. वयस्कर लोकांचं जसं मी लहान मुलांचा कालावधी हा कफाचा म्हटलाय तसं वयस्कर लोकांच्या बाबतीत तो कालावधी हा वाताचा असतो. मग वाताच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते वात वाढला की अनियमितता वाढते, त्यांची भुकेची अनियमितता वाढते, त्यांचं मानसिक जे आपण म्हणतो ना की उदास वाटणं किंवा लक्ष न लागणं, थकवा आल्यासारखं होणं हा प्रकारही वाढतो. त्यामुळे आपल्याला या वयोगटातल्या माणसांचं किंवा या वयोगटातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या शरीरामधला वात नियंत्रित राहील ह्याचा प्रयत्न करायला हवा. त्यासाठी

0: संपूर्ण जेवणामध्ये साजूक तुपाचा वापर करणं ही गोष्ट आपण व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आयुर्वेदानं सांगितलेला एक मार्ग आहे तो म्हणजे अभ्यंगाचा. अभ्यंग म्हणजे तेलाचा मसाज करणं. मग तुम्ही तिळतेल वापरू शकता, ते सगळ्यात चांगलं. त्याचा तुम्ही रोज मसाज करणं खरं तर अपेक्षित आहे, पण अगदी रोज नाही तर रोज डोक्याला आणि तळपायाला तरी मसाज करावा. आठवड्यातून दोनदा तरी पूर्ण अंगाला तेलाचा मसाज करायचा, जेणेकरून वात नियंत्रणात राहतो. वात नियंत्रणात राहिला की जो काही ह्या वयामध्ये होणारा जो मुख्य त्रास आहे, सांधे दुखणं किंवा मसलमध्ये क्रॅम्प येणं, ह्या गोष्टी टळू शकतात. वयस्कर लोकांनीसुद्धा किंवा अगदी ज्येष्ठ नागरिकांनीसुद्धा, घरातल्या स्त्रियांनीसुद्धा यावेळेला थंडाव्यात आपलं काम जास्त होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. जरी घराबाहेर त्या जात नसतील, पावसात त्यांचं भिजणं होत नसेल, तरीही जिथे त्या उभं राहून काम करतात ती फरशी थंडगार आहे का, किंवा जिथून त्या वावरतात त्या घरामध्ये फरशी थंडगार असेल तर तो थंडावा शरीराला त्रासदायक ठरू शकतो.
1: पावसाळ्यामध्ये थोडं ओल पण येतं,
0: ओल येते वातावरणात. हा, आयुर्वेदानं ना जसं आम्लधर्मी पाणी किंवा बिघडलेलं पाणी हे कारण सांगितलेलं आहे ना, तसंच एक भूबाष्प नावाचा प्रकार सांगितलाय की जो या दिवसामध्ये आजारपण निर्माण करायला कारणीभूत असतो. भूबाष्प म्हणजे काय, की तापलेल्या जमिनीवरती पाणी पडलं की त्यातून ज्या काही वाफा येतात त्या वाफांच्या मुळे आपल्याला त्रास होतो. मग हे आपल्याला कोंदटपणा किंवा बाहेर पाऊस पडतोय पण घरात आत गरम गरम वाटतंय, हा जो प्रकार आहे तो ह्या भूबाष्पमुळे होऊ शकतो. आणि ते भूबाष्प जे आहे ते घरात राहणाऱ्या व्यक्तींना जास्त त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळं महिलांनी किंवा घरात प्रत्येकानंच ही काळजी घ्यायला पाहिजे की जिथे आपण बसतोय ती खुर्ची म्हणा, किंवा प्रवास करताना सुद्धा आपण जिथे बसतोय ती खुर्ची किंवा ऑफिसमधली आपली जागा ही कोरडी येणं याची काळजी घ्यायला पाहिजे, जेणेकरून थंडी बाधणार नाही आणि त्वचेचे आजार होणार नाहीत. तिसरा मुद्दा होता गरोदर स्त्रियांचा. गरोदर स्त्रियांच्या बाबतीत आयुर्वेदानं एक शब्द वापरलेला आहे की तेलानं पूर्ण भरलेलं भांडं जर आपण हातात घेऊन चालत असू तर आपण कसं काळजी घेऊ की तेल अजिबात खाली पडणार नाही, तीच काळजी आपल्याला प्रेग्नंट बाईची म्हणजे गरोदर स्त्रीची घ्यायची. ओव्हरऑल 9 महिन्यांमध्ये मग अशा वेळेला तिच्या पूर्णपणे खाण्यापिण्याचं शेड्यूलच आपल्याला बदलायला लागतं. काही पदार्थ जरी पचनाला चांगले असले तरी आपल्याला तिला देऊन चालत नाहीत, त्यामुळे अशा वेळेला पर्टिक्युलर ती स्त्री तिची स्वतःची प्रकृती आणि प्रेग्नन्सीमधली काळजी आणि त्यानुसारचं तिचं आहार विहाराचं वेगळं शेड्यूल ठेवायला लागतं. पण बेसिक हा नियम आहे, पचेल तेच खायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या व्यक्तीला सर्दी खोकला आहे त्या व्यक्तीपासून तिने शक्यतो लांब राहायचं. जेवढ्या गोष्टी आपण प्रिव्हेंट करू शकतो तेवढ्या गोष्टी प्रिव्हेंट करायच्या.
1: दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी की व्यायाम, योग आणि प्राणायाम याचं या ऋतूत नियोजन कसं करावं?
0: योग, प्राणायाम, व्यायाम ह्या तिन्ही गोष्टींचा उपयोग आपल्याला प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी होतो. या तिन्ही गोष्टी जर आपण रेग्युलर करत असू तर त्या चांगल्याच आहेत. पण मुळात जसं पावसाळा हा कमी बलाचा ऋतू आहे, मुळात शरीराची ताकद कमी असते, त्यामुळे या दिवसामध्ये अति कष्ट, अति साहस, अति फिरू नये असं आयुर्वेदानं सांगितलंय. मी थोडक्यात एक नियम सांगितलाय की तुम्हाला ताकद कमी आहे, निसर्गातून तुम्हाला फार ताकद मिळणार नाही आहे आणि जी आहे ताकद ती पुरवून पुरवून वापरा असं सांगितलेलं आहे. तर अशा वेळेला नव्याने जी लोक व्यायाम सुरू करतायत त्यांनी शक्यतो या दिवसामध्ये अगदी घाईनं, अगदी उत्साहानं खूप हेवी व्यायाम सुरू करू नयेत. अगदी रेग्युलर स्टेप बाय स्टेप हळूहळू व्यायाम करायला काही हरकत नाही. व्यायाम करतानाच अर्धशक्ती व्यायाम करावा असं एक आयुर्वेदानं सांगितलं. तुमच्या हाफ कपॅसिटीमध्ये व्यायाम करा, म्हणजे कपाळावर घाम आला, काखेमध्ये घाम आला की व्यायाम थांबवा. पण आता पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये घाम किती आपल्याला कमी असतो आणि त्यामुळे अर्धशक्ती किती आहे हे आपल्याला ठरवायला लागतं. त्यामुळं खूप दमछाक होईल असा व्यायाम या दिवसामध्ये करायचा नाही. पण जर तुम्ही अगदी नियमित व्यायाम करणारे आहात, नियमित तुमचं पोषण चांगलं आहे, तुम्हाला खूप काही आजार नाही आहेत, तर अशा वेळेला तुम्ही तुमच्या नेहमीच्या रेग्युलर शेड्यूलनुसार व्यायाम, प्राणायाम, योग या गोष्टी चालू ठेवू शकता. त्याच्याबरोबर जे दुसरी गोष्ट मेडिटेशनची जी गोष्ट आहे किंवा ध्यानधारणा हा जो प्रकार आहे तो देखील या दिवसामध्ये उपयोगी ठरतो. कारण जसं आपण मगाशी म्हटलं की या दिवसामध्ये बिघडलेला दोष म्हणजे वातव्याधी, आणि वातव्याधी जो आपल्या मनावर पण परिणाम करतो, आपल्याला थोडंफार चिडचिडेपणा असतो, कधी मूड नसतात, कधी अगदीच उदास वाटतं, कधी अगदी बाहेर सूर्य पण दिसत नाही आहे, ढगाळ वातावरण आहे, अंग धरून आल्यासारखं वाटतंय, काहीच करायची इच्छा होत नाही आहे, अशा मागे कुठेतरी मानसिकता आपली काहीतरी असते. मग अशा वेळेला जर आपण मेडिटेशन नियमित करत असू तर आपलं मन शांत राहायला सुद्धा मदत होते. त्यामुळं योग, प्राणायाम, मेडिटेशन, व्यायाम ह्या गोष्टीसुद्धा आपली प्रकृती, आपली ताकद ह्याचा विचार करून करायला काही हरकत नाही. मला आणखीन एक सांगावं असं वाटतं, एक आयुर्वेदानं काही आजार कसे पसरतात ह्याचं उदाहरण देताना वस्त्र माल्यानुलेपनम असा एक शब्द वापरला आहे की वस्त्र

0: माला म्हणजे तुमचे ऑर्नामेंट्स, दागिने आणि अनुलेपन म्हणजे तुम्ही जी काही प्रसाधनं इतर वापरतात त्यावेळेला अभिप्रेत होतं, पण सध्याचं आपण साबण म्हणू किंवा मेकअपचं साहित्य म्हणू. तर ह्याने पसरणाऱ्या आजारांमध्ये त्वचेचे आजार जास्त सांगितलेले आहेत. आणि सध्याच्या दिवसामध्ये पावसाळ्यामध्ये त्वचेचे आजार हा अगदी सामान्य जरी म्हटला ना तरी तो खूप त्रासदायक ठरतो. फंगल इन्फेक्शन्स असतात, ॲलर्जी होत असते, मग अशा वेळेला त्वचा स्वच्छ ठेवणं, कोरडी ठेवणं आणि त्याचबरोबर एकमेकांचे कपडे, टॉवेल, बेडशीट्स न वापरणं, एकमेकांचं मेकअपचं साहित्य न वापरणं, एकमेकांचे हेल्मेट न वापरणं, ह्या गोष्टीसुद्धा करणं गरजेचं असतं, जेणेकरून आपण फंगल इन्फेक्शन प्रिव्हेंट करू शकतो.
1: मॅडम, काही जणांना स्वतःहून औषधं घेण्याची फार सवय असते, तर यामध्ये नेमके कोणते धोके असू शकतात?
0: बऱ्याच वेळेला आपला आयुर्वेद जो आहे हा अनेक छोट्या अनेक घराघरांमध्ये पसरलेला आहे. घरात जी काही पूर्वी जी म्हातारी स्त्री असायची, आजी म्हणायचो आपण तिला, ती आजीबाईच्या बटव्यातली औषधं जी प्रिव्हेंटिव्ह म्हणून आयुर्वेदात वापरली जायची, ती सर्रास ती द्यायची, त्याचे गुण यायचे. त्यावेळेला ती जी स्त्री होती तिला त्याचं माहिती होती की कुठलं औषध कधी वापरायचं, किती प्रमाणात वापरायचं. पण हा प्रकार जसजसा आता काळाचा महिमा म्हणूया आपण, तसा आता हा प्रकार बंद झाला आहे. पण सध्या सर्च करून म्हणा किंवा कुठल्या तरी ग्रुपवर आलेली माहिती घेऊन एकाला बरं वाटलं म्हणून दुसऱ्याने औषध घेणं हा प्रकार वाढतोय. मुळात ही औषधं घेताना एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला लागते की आयुर्वेदानं प्रत्येक व्यक्ती वेगळी मानलेली आहे, प्रत्येक व्यक्तीची जडणघडण वेगळी सांगितलेली आहे. म्हणजे वातप्रधान प्रकृती, पित्तप्रधान, कफप्रधान किंवा दोन दोषांनी बनलेली प्रकृती अशी, आणि त्यामुळं प्रत्येक व्यक्तीला औषधं देताना वेगळी औषधं द्यायला लागतात. दुसरी गोष्ट, जो आजार होणार आहे किंवा ज्याच्यासाठी आपण औषधं घेतोय, जरी त्याला ॲलोपॅथीनं एकच काहीतरी नाव दिलेलं असलं तरी प्रत्येक व्यक्तीमध्ये त्या आजाराची लक्षणं दिसत असली तरी वात, पित्त, कफ यानुसार काहीतरी वेगळी लक्षणं असू शकतात, त्यामुळे औषधं घेताना ह्याचाही विचार करायला लागतो. आणि त्यामुळंच आयुर्वेदिक डॉक्टरांकडं, वैद्यांकडे जाऊन पूर्ण व्यवस्थित तपासून औषध घेतलं तर ही सगळी तुमच्या वातपित्त कफाची कॅल्क्युलेशन्स, तुमचा अग्नी, तुमचं वय, तुमचा प्रोफेशन, दिवसभर तुम्ही काय करता, किती खाता, तुमची पचनशक्ती किती आहे, तुमची सहनशक्ती किती आहे, तुमचं सत्व कसं आहे, तुम्हाला कुठल्या गोष्टींची ॲलर्जी आहे, ह्या सगळ्या कॅल्क्युलेशनचा विचार करून डॉक्टर एक औषध ठरवतात आणि मग ते औषध तुम्हाला लागू पडतं. पण ज्यावेळेला आपण सेल्फ मेडिकेशन करत असतो त्यावेळेला ह्यातल्या फार गोष्टींचा विचार केला जात नाही, त्यामुळं काय होतं की औषधाचा म्हणावा तसा इफेक्ट दिसत नाही. आणि आयुर्वेदिक औषधांना साईड इफेक्ट नसतो असा एक खूप मोठा गैरसमज आहे. असं नाही, जिथे इफेक्ट आहे तिथे चुकीच्या पद्धतीनं, चुकीच्या डोसमध्ये, चुकीच्या प्रकारे औषध घेतलं तर साईड इफेक्ट पण दिसतो. त्यामुळे बऱ्याच वेळेला मनाने जे काढे घेतले जातात, म्हणजे आता कफ कमी करण्यासाठी काढा घेतला, पण अंगातली उष्णता वाढली आणि मूळव्याधीचा त्रास झाला, किंवा वजन कमी करण्यासाठी डिटॉक्स म्हणून काढा घेतला आणि त्यामुळे वजन कमी झालं पण अशक्तपणा आला, डोळ्याखाली काळं आलं, केस गळायला लागले, थकवा आला, असे काहीतरी परिणाम दिसतात. हे असे काही ना काहीतरी त्याच्याबरोबरचे साईड इफेक्ट म्हणा हे दिसायला लागतात. त्यामुळे सेल्फ मेडिकेशन हे टाळणंच गरजेचं आहे. अगदी एका व्यक्तीला एका त्रासासाठी, म्हणजे उदाहरणच बघूया, एखाद्या मुलीला एखाद्या त्रासासाठी, पित्ताच्या त्रासासाठी एखादी चूर्ण दिलेलं आहे आणि ती 6 महिन्यानंतर आली, तिला पित्ताचा त्रास होतोय, तर तेच चूर्ण तिने घेतलं तर ते त्याला कधी कधी उपयोगही होत नाही, कधी कधी त्याचा त्रास पण होऊ शकतो, कारण त्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये ऋतुमान बदललेलं असतं, स्वतः त्या मुलीच्या शरीरातली वात पित्त कफाची कॅल्क्युलेशन्स बदललेली असतात, काही लाईफस्टाईल चेंजेस झालेले असतात, तर याचाही परिणाम तिच्या शरीरावर आणि तिच्या आजारावर झालेला असतो. म्हणून त्यावेळेला पण औषधं बदलायला लागतात. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर औषध घेतलं तर ते परफेक्ट लागू पडतं. आणि सेल्फ मेडिकेशन करत असताना तुम्ही स्वतःवर हे प्रयोग करत असता, त्यामुळे ते घातकच ठरतं.
1: आता जनरली सगळेच जण असं म्हणतात की रोज एक फळ खावं, पण मला तुम्हाला असं विचारायचं की पावसाळ्यामध्ये कोणती फळं खावी आणि कोणती फळं टाळावी?
0: सगळ्यात पहिली गोष्ट, सर्वसाधारणपणे सगळीच फळं ही पचायला जड असतात. जर तुम्हाला पचन जर कमी झालेलं आहे, पोट जड आहे, फार भूक लागत नाही आहे, तर अशा वेळेला फळ टाळलेलं चांगलं. दुसरी गोष्ट अशी आहे की फळं जी रसदार आहेत, संत्री, मोसंबी, अननस, कलिंगड, ही आपण उन्हाळ्यामध्ये पर्टिक्युलर घेतो कारण आपल्याला त्यावेळेला शरीरातलं पाणी भरून काढायचं असतं. पण पावसाळ्यामध्ये अशा एक्स्ट्रा पाण्याची आपल्याला गरज नसते. जर तुमचं रेग्युलर जेवण खाण करून तुम्हाला ताकद चांगली राहत आहे, अपचनाचा त्रास होतोय, तर एक्स्ट्रा फळं खायला या दिवसात जाऊ नये. पण तरीही

0: आपण सर्वसाधारण नियम म्हणून विचार केला तर सीझनल फळांपैकी फक्त डाळिंब हे एकमेव फळ आत्ता आहे की जे सर्वसाधारणपणे पचू शकतं, त्याचा फार काही त्रास होत नाही, इवन डायजेस्टिव्ह सिस्टीमला पण ते थोडी मदत करतं, त्यामुळे डाळिंब खायला काही हरकत नाही. पण रोज एक फळ खायलाच हवं असा नियम करून पावसाळ्यामध्ये आपल्या पचनाला लोड देऊ नये.
1: आषाढी एकादशीपासून आपल्याकडे चातुर्मास सुरू होतो आणि चातुर्मास सुरू झाला की आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये व्रतवैकल्य केली जातात. तर या कालावधीमध्ये आहार कसा असावा?
0: ज्या वेळेला आता आपण सुरुवातीपासून आयुर्वेदानं सांगितलेले आहार किंवा ऋतुचर्या बघतोय, तर आपल्याला चातुर्मासामधली ही जी काही धार्मिक व्रत किंवा जे काही अनुष्ठान आहेत याचा अर्थ सहजपणे लक्षात येऊ शकतो. पचनशक्ती मंदावलेली आहे, पोटावर ताण द्यायचा नाही आहे, तर अशा वेळेला सगळ्यात पहिला आयुर्वेदानं उपाय सांगितलेला आहे तो म्हणजे लंघन. जोपर्यंत सरसरीत चांगली भूक लागत नाही आहे तोपर्यंत तुम्ही खाऊ नका, पोटावर ताण देऊ नका, असा बेसिक नियम. मग ह्या दिवसामध्ये जे वातावरण आहे त्या सगळ्याचा विचार आपल्या पूर्वजांनी केलेलाच होता की एकतर पचनशक्ती मंद आहे, पोटावर ताण द्यायचा नाही आहे, मानसिक थोडी अस्वस्थता आहे, हाच दिवस सृजनाचा किंवा नवीन जीवनिर्मितीचा आहे हा पण एक कन्सेप्ट आहे, पर्यावरणाचं सुद्धा या दिवसामध्ये रक्षण व्हायला पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी या दिवसामध्ये मनाचा तामस गुण आहे, तामसिकता आहे, ती कमी राहायला हवी किंवा वाढू नये. ह्या सगळ्या नियमांना धरून जो आपल्या परंपरेनं म्हणा, संस्कृतीनं म्हणा, धार्मिकतेनं म्हणा, जो काही एक नियम घालून दिलेला आहे तो म्हणजे चातुर्मास पाळणं. ह्याच्यात वेगवेगळे उपास येतात. या वेगळ्या उपासांच्या वेळेला एक धार्मिक आपण गोष्ट करतो आहोत अशा विचाराने आपोआप उपास केला जातो. काही ठराविक पदार्थ टाळले जातात, खरं तर ते टाळायला हवेत. एकादशी दुप्पट खाशी असा प्रकार जर होत असेल तर तो टाळायला पाहिजे. पण लंघन होतं जेणेकरून आपल्याला थोडंसं पोटात जे काही ऑलरेडी पेंडिंग काम आहे ते टाळण्यासाठी म्हणून अग्नीला थोडा वेळ मिळतो, पचनशक्तीला वेळ मिळतो आणि पचन चांगलं होऊन जातं, म्हणजे उपासाचा तो हेतू साध्य होतो. दुसरी गोष्ट, कांदा लसूण वर्ज जो ह्या दिवसामध्ये केला जातो त्याच्यामुळे तामसी गुण जो आहे तो टाळण्याला थोडी मदत होते, कारण कांदा आणि लसूण हे दोन्ही तमोगुणप्रधानाचे पदार्थ मानलेले आहेत, योगशास्त्रामध्ये याचं जास्त वर्णन आहे, ते टाळलं जातं. तिसरी गोष्ट अशी आहे, यामध्ये जो मांसाहार टाळला जातो की एक आपण म्हणतो की ह्या दिवसामध्ये जलचरांचा पुनर्जननाचा कालावधी असतो, त्यामुळे या दिवसामध्ये व्हेजिटेरियन आहारच जास्त प्रकारे घेतला जातो, थोडंसं पचनाचाही इथे संबंध आहेच. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून चातुर्मासाची आखणी केलेली आहे, म्हणजे आपली संस्कृती, आपल्या परंपरा, आपले सणवार आणि त्याबरोबर आपलं आरोग्य असा एकत्रित या सगळ्याचा सुंदर मिलाफ आपल्या चातुर्मासामध्ये आपल्याला सापडतो. त्याचबरोबर जसं मी मगाशी म्हटलं की थोडंसं या दिवसामध्ये मूड ऑफ होण्याचं प्रकार पण असतं की उदास वाटतंय, काही करू नये वाटतंय, किंवा थोडंसं बाहेर पडू नये वाटतंय, मग अशा वेळेला कुठंतरी एकत्र येणं, जरा वातावरणामध्ये फ्रेशनेस असेल तर थोडं निसर्गामध्ये जाणं, ह्या निमित्तानं काही ना काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे सण म्हणा, कुठे हळदीकुंकवाचे कार्यक्रम म्हणा, अशा गोष्टी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये केल्या जातात. त्याचा एकतर आपले सामाजिक संबंध चांगले राहावेत आणि आपलं मानसिक आरोग्य उत्तम राहावं, ह्या दोन्हीसाठी उपयोग चांगला होतो. त्यामुळे चातुर्मास पाळणे हे चांगलं आरोग्य ठेवण्यासाठीचा एक चांगला मार्ग आहे असं मला वाटतं.
1: श्रोते हो, आज आपण पावसाळ्यातील आजार आणि त्यावरचे आयुर्वेदिक उपाय आणि कोणती काळजी घ्यावी याविषयी अतिशय उपयुक्त अशी माहिती मॅडमकडून ऐकलीत. मॅडम, आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या श्रोत्यांच्या वतीने मी आभार मानते. नमस्कार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपल्या आरोग्याची काळजी घ्या, संतुलित आहार घ्या, गरज वाटली तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि निरोगी राहा. नमस्कार.
2: आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात पावसाळ्यातील आजार आणि आयुर्वेद याविषयी डॉक्टर अक्षता सप्रे यांनी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. त्यांच्याशी संवाद साधला होता गौरी मुळे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.
3: इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. आजच्या या कार्यक्रमात पावसाळ्यातील आजार आणि आयुर्वेद याविषयी डॉक्टर अक्षता सप्रे यांच्याशी रेडिओ सखी गौरी मुळे यांनी केलेली बातचीत आपण ऐकली. सादरकर्ते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट

संगीताचा कार्यक्रम कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया रूप पाहता लोचनी या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं हे गीत संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

सोयरीक या चित्रपटातल्या या गीतानंतर कार्यक्रमात आता ऐकूया प्रपंच या चित्रपटासाठी सुधीर फडके आणि सहकलाकार यांनी गायलेलं ग.धी. माडगुळकर यांचं हे गीत, संगीतकार सुधीर फडके.

ಪುರವಾಡಿಸಿ ತೂ ತೂತ ತಾಡಿಸಿ ನಕಳೆಯ ತುನು ಕಾಯ ಜೋಡಿಸಿ

आता ऐकूया आई या चित्रपटासाठी उत्तरा केळकर आणि सहकलाकार यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं हे गीत, संगीतकार विश्वनाथ मोरे.

0: श्रोतेहो, इंद्रधनुष्य कार्यक्रमात 21 जुलैला सकाळी 9:30 वाजता आपण ऐकाल माझा कलाप्रवास, याविषयी वैष्णवी जोशी यांच्याशी सुनेत्रा रेमणे यांनी साधलेला संवाद.
1: कला ही कधी थांबत नाही, ती परिवर्तनशील आहे, त्यामुळे ती काळानुरूप बदलते, त्यामुळे ते जे बदल होत आहेत ते मला माझ्यामध्ये अंगीकारायचे आहेत.
0: तेव्हा श्रोतेहो, नक्की ऐका 21 जुलैला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतो, कार्यक्रमात आता ऐकूया देव पावला या चित्रपटासाठी माणिक वर्मा आणि सहकलाकार यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं हे गीत, संगीतकार पु ल देशपांडे.

कार्यक्रमात आता ऐकूया देवघर या चित्रपटासाठी जयवंत कुलकर्णी आणि सहकलाकार यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं हे गीत, संगीतकार प्रभाकर जोग.

0: आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटासाठी सुधीर फडके यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार सुधीर फडके. आणि या गीतरचनेबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: श्रोतेहो, आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय वाद्यसंगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पंडित बुधादित्य मुखर्जी यांचं सतारवादन. कार्यक्रमात सुरुवातीला सतारवादनात त्यांनी सादर केलेला राग मियाकी तोडी आम्ही आता प्रसारित करीत आहोत.

नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय वाद्यसंगीताच्या या कार्यक्रमात पंडित बुधादित्य मुखर्जी यांनी सितारवादनात सादर केलेला राग मिया की तोडी आत्ताच आपण ऐकला. कार्यक्रमात आता त्यांनी सतारवादनात सादर केलेला राग मिश्र काफी टप्पा.

नमस्कार नमस्कार रसिक श्रोतेहो. आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात रेडिओ मित्र मी मोरेश्वर मधुकर जोशी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, आज आहे 18 जुलै. सुखविंदर सिंग भारतातील अत्यंत लोकप्रिय आणि दिग्गज असे पार्श्वगायक. त्यांचा जन्म 18 जुलै 1971 रोजी पंजाबमधील अमृतसर इथं झाला, म्हणजेच आज त्यांचा वाढदिवस. या कार्यक्रमातून आपण त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊया. आपल्या बुलंद आणि ऊर्जेने भरलेल्या आवाजानं त्यांनी संगीतसृष्टीत एक

वेगळं स्थान निर्माण केलं आहे. एक भारतीय पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार आणि संगीत निर्माता असं ज्यांचा उल्लेख केला जातो ते सुखवेंदर सिंग. त्यांनी प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी तेलुगू, तामिळ, कन्नड, पंजाबी, मराठी, उर्दू आणि बंगाली यासह इतर अनेक भारतीय भाषांमध्ये चित्रपट आणि संगीत अल्बमसाठी गाणी रेकॉर्ड केली आहेत. गायक म्हणून आपल्या सुरुवातीच्या काळात संगीतकार जोडी लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांच्या नजरेत सिंग आले आणि त्यानंतर 1980 दशकाच्या उत्तरार्धात आणि 1990 दशकाच्या सुरुवातीला त्यांनी त्यांच्या अनेक प्रकल्पांवरती संगीत संयोजक म्हणून काम केलं. ज्यांच्या सुरुवातीच्या रेकॉर्ड्स केलेल्या गायन योगदानांपैकी एक म्हणजे नाम 1986 साली प्रदर्शित या चित्रपटातील चिठ्ठी आई आहे हे गाणं, हे प्रामुख्याने पंकज उदास यांनी गायलं होतं. 1980 दशकाच्या उत्तरार्धात आणि 1990 दशकात गाणी रेकॉर्ड केल्यानंतर दिल से 1998 प्रदर्शित चित्रपटातील ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेल्या छय्या छय्या या गाण्यांमुळे सुखविंदर सिंग यांना व्यापक अशी ओळख मिळाली. हे गाणं त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात जास्त ओळखल्या जाणाऱ्या गाण्यांपैकी एक बनलं आणि पार्श्वगायक म्हणून त्यांना प्रसिद्धीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं. हे गाणं चालत्या ट्रेनवरती चित्रित झालं होतं आणि मग ते सुपरहिट ठरलं. या गाण्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायकाचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला.

सुखविंदर सिंग यांनी तरुणपणी ॲथलेटिक्समध्ये भाग घेतला आणि स्प्रिंटिंगमध्ये सहभागी झाले होते, पण नंतर त्यांना संगीतात अधिक रस निर्माण झाला. त्यानंतर त्यांनी पंजाबत स्थित संगीतकार बी एस नारंग यांच्याकडून संगीताचं औपचारिक प्रशिक्षण घेतलं आणि वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी आपली संगीत क्षेत्रातली कारकीर्द सुरू केली. नंतर टी सिंग यांच्या सहकार्याने मुंडा साऊथ हॉल दा हा पंजाबी अल्बम त्यांचा प्रदर्शित झाला. त्यांच्या सुरुवातीच्या एकल पार्श्वगायनाच्या संधींपैकी एक संधी त्यांना खिलाप 1991 प्रदर्शित चित्रपटातील गाण्याद्वारे मिळाली. त्यातलं आता हे गीत ऐकवणार आहोत.

रब ने बना दी जोडी 2008 मध्ये प्रदर्शित या चित्रपटातील या गाण्यासाठी सुखविंदर सिंग यांना 2 वेळा सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. आता मगाशी उल्लेख केलेलं खिलाफ या चित्रपटातलं गीत आता ऐकूया.

सुखविंदर सिंग यांच्या गाण्यामध्ये पंजाबी लोकसंगीताचा आणि सूफी संगीताचा उत्तम असा मिलाप आपल्याला पाहायला मिळतो. त्यांची गाणी ऐकताना अंगात आपोआप उत्साह संचारतो. ऐकूया त्यांनी गायलेली ताल या चित्रपटातली ही सदाबहार अशी दोन गीतं.

सुखविंदर सिंग आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार ए आर रहमान. याच ताल या चित्रपटातलं आणखीन एक गीत आता आपण ऐकणार आहोत. हे पण गीत सुखविंदर सिंग आणि अलका याज्ञिक आणि सहकलाकार यांनी गायलं आहे.

ताल या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार ए आर रहमान. कार्यक्रमात आता ओम शांती ओम या चित्रपटातलं विशाल यांचं हे गीत. संगीतकार विशाल शेखर आणि सुखविंदर सिंग यांच्यासोबत मॅरियन, निशा, कॅरोलिसा आणि सहकलाकार हे गीत गात आहेत.

2008 मध्ये आलेल्या स्लम डॉग मिलेनियर या चित्रपटातील जय हो हे त्यांचं गाणं जगभरात गाजलं. या गाण्याला ऑस्कर आणि ग्रॅमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

जय हो या अशा अनेक सदाबहार गीतांनी रसिकांना गाण्यात रमायला लावणाऱ्या या जादुई आवाजाचाच म्हणजे सुखविंदर सिंग यांचा आज वाढदिवस. त्यामुळे आजच्या कार्यक्रमातून आपल्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणी परिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. श्रोते हो, सुखविंदर सिंग यांनी केवळ गाणीच गायली नाहीत तर काही चित्रपटात अभिनय देखील केला आहे. त्यांनी राजा आणि लॉर्ड ऑफ शिंगणापूर यासारख्या मराठी चित्रपटातील गाण्यांना आपला आवाज दिला आहे आणि काही गाण्यांमध्ये त्यांनी पडद्यावरती परफॉर्मन्सही केला आहे. सुखविंदर सिंग हे बॉलिवूडमधील प्रत्येक आघाडीच्या अभिनेत्यासाठी अनेक सदाबहार अशी गाणी गाऊन बॉलिवूडचे आघाडीचे गायक बनले आहेत ते यामुळेच.

पुन्हा एकदा निरोप घेताना आपण सुखविंदर सिंग यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून आम्ही आपला आता निरोप घेतोय.

गाता रे हे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर म्हणजे 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र अस्मिता वाहिनी मुंबई केंद्राचं या सभेतलं प्रसारण आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम.

आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते.

0: मैत्रिणींनो, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नवनवीन भूमिका समर्थपणे निभावणारी स्त्री ही समाजाच्या प्रगतीची खरी शिल्पकार आहे. तिच्या अनुभवांना, विचारांना, स्वप्नांना आणि कर्तृत्वाला शब्द देणारा हा आपला जिव्हाळ्याचा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ. मैत्रिणींनो, आजच्या या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण एका नव्या विषयाची उकल करणार आहोत. जाणून घेणार आहोत प्रेरणादायी अनुभव. तेव्हा सखींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शिक्षण, साहित्य आणि प्रसार माध्यम या सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या कामिनी अमृतकर यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, ज्ञानाची ओढ, संस्कारांची जपणूक आणि प्रभावी शब्दांची ताकद यांचा सुंदर मिलाफ ज्या व्यक्तिमत्वात दिसून येतो अशा व्यक्ती समाजामध्ये प्रेरणेचा दीप बनतात. अध्यापन, व्याख्यान कला, आकाशवाणी, साहित्य लेखन आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सातत्यानं कार्य करणारे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे कामिनी सुनील अमृतकर. महात्मा गांधींच्या विचारांचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं त्यांचं कार्य विशेष उल्लेखनीय आहे. आकाशवाणीशीही त्यांचं 3 दशकांहून अधिक काळापासून जिव्हाळ्याचं नातं आहे. अशा या बहुगुणी व्यक्तिमत्वाशी मैत्रिणींनो आज आपण मनमोकळा संवाद साधणार आहोत. मैत्रिणींनो, चला तर मग आपण स्वागत करूया कामिनी ताई यांचं. ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये, स्टुडिओमध्ये.
1: धन्यवाद ताई, सुंदरशा अशा छान प्रस्तावनेनंतर मला ह्या स्वागताची अधिक आतुरता यासाठी होती की आपल्या नजरेसमोर नसणाऱ्या पण आपल्या सखींशी संवाद साधण्याचा हा सुंदरसा योग जुळून आलेला आहे. खूप वर्षानंतर पुन्हा आकाशवाणीच्या स्टुडिओमधनं सर्वांशी संवाद साधला जातोय. तर मैत्रिणींनो, माझ्याकडून आहे आपणा सर्वांना सस्नेह नमस्कार.
0: आपल्या बालपणापासून आजपर्यंतच्या प्रवासाविषयी आणि शिक्षिका होण्यामागील प्रेरणा तुमची कोणती होती?
1: प्रत्येकाला आपला मागचा इतिहास असा इतरांना सांगावा असा वाटतो आणि मला खूप आवडला हा प्रश्न की बालपणापासून घरात तसं शैक्षणिक वातावरण होतं. वडील सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉब करत असले तरी घरामध्ये शिक्षणाला पूरक असं वातावरण होतं. आजोबांचा जरी व्यापार असला तरी सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण शिक्षण घेतलं पाहिजे ही सगळ्यात मोठी प्रेरणा ही आमच्या घरातनं आमच्या आजी आजोबांपासून होती की थोडक्यात असं म्हणता येईल की आपल्याला जगण्यासाठी केवळ फक्त अन्न वस्त्र निवारा नाही तर आपल्याला सुसंस्कृत होण्यासाठी शिक्षण गरजेचं आहे हे लहानपणापासून आजी आजोबांनी मनावर बिंबवलं. आणि त्यानंतर मग सुरू झाला शिक्षणाचा प्रवास शाळा महाविद्यालयानंतर. ज्यावेळेस एका विशिष्ट टप्प्यावर नोकरीसाठी निर्णय घेण्याची वेळ आली त्यावेळेस स्पर्धा परीक्षांमध्ये मी प्रयत्न करतच होते, बँकेच्या परीक्षा देणं किंवा इतर परीक्षा देणं. पण मग नंतर बीएडला नंबर लागल्यानंतर मला हळूहळू कळू लागलं की नाही, आपला इंटरेस्ट याचंच आहे. आणि बीएडला नंबर लागण्यापूर्वी मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर घरी शिकवण्यासुद्धा चालवल्या. त्या दरम्यान हे आकाशवाणीवरचे कार्यक्रमसुद्धा सुरू होते आणि त्यात मला लक्षात आलं की शिकवणं आपल्याला आवडतं आणि मग त्या दृष्टीनेच आपण ठोस प्रयत्न केले पाहिजे असा विचार करून मग मी बीएडला नंबर लागल्यानंतर तिथं तर माझं म्हणजे मी विद्यापीठात पण पहिली आलेली उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये. आणि नंतर मग सुदैवाने निकाल लागण्याच्या आधीच जळगावमधल्या एका नामांकित संस्थेमध्ये मला जॉब पण लागला. आणि नंतर 2-3 वर्ष तिथं जॉब केल्यानंतर मग लग्नानंतर माझं 40 गावला मी शिफ्ट झाले. 40 गावला पण 5-6 महिन्यातच लगोलग मला आबम मुलांच्या हायस्कूलमध्ये 40 गाव एज्युकेशन सोसायटीच्या आबम मुलांच्या हायस्कूलमध्ये लगेच जॉब लागला. शिक्षण घेणं आणि शिक्षण देणं या दोघी गोष्टींचा वारसा आणि वसा असा चालू आहे. एक म्हणता येईल की 27-28 वर्षांचा हा प्रवास आहे आणि अशा रीतीने शिक्षणाची आवड आणि शिकवण्याची आवड या दोघी एका वेळेला हातात हात घालून माझ्याकडनं चालू आहेत असं मला वाटतं.
0: वा, तुमची ही प्रेरणा हा तुमचा प्रवास अगदी 27-28 वर्षांपासून चालूच आहे मॅडम. आणि तुम्ही जसं म्हणालाय की घरामध्ये लहानपणापासून संस्कृतचे श्लोक, आजी आजोबांकडनं हा वारसा तुम्हाला मिळाला आणि तुम्हाला शिकवायलाही आवडायला लागलं, तर मग आता तुम्ही

0: शाळेमध्ये संस्कृत, इंग्रजी आणि इतिहास हे विषय शिकवताना विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करण्यासाठी आपण कोणत्या पद्धती वापरतात?
1: खरं सांगायचं ना तर पुस्तकी ज्ञानापेक्षा मुलांना प्रॅक्टिकल नॉलेज खरोखर गरजेचं आहे. भाषा ही उपयोजित असली पाहिजे, म्हणजे नुसतं सगळी कौशल्य येणं म्हणजे भाषा येणं असं नव्हे, तर भाषेचा उपयोग उत्तम रीतीने करता येणं हे सुद्धा आजच्या काळाची गरज आहे. आणि म्हणूनच संस्कृत शिकवताना ती आपल्या संपूर्ण भाषांचीच जननी आहे आणि एकमेव अशी शास्त्रशुद्ध भाषा आहे की जिला तीन वचनं आहेत. हे मुलांच्या मनावर बिंबवताना मी बऱ्यापैकी तक्ते किंवा इतर जे शैक्षणिक साहित्य त्याचा उपयोग करते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या गोष्टी शिकवताना मुलांमधनच मुलांकडनं वदवून घेणं, त्यांना एकदा त्यांच्या संकल्पना स्पष्ट झाल्यानंतर त्या मुलांकडनं अधिकाधिक वदवून घेणं, त्यांच्याकडून त्या करून घेणं, ह्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे. आणि त्यामुळं वर्गामध्ये असं गोलाकार बसवून मुलांना त्यांच्या आवडत्या मित्रांसोबत आणि नंतर मग त्या जोड्या फोडून त्यांच्या दुसऱ्या इतर मित्रांसोबत इंटरॅक्ट करायला सांगणं हे माझं फार आवडीचं काम आहे. आणि त्यामुळं काय होतं की भाषेचा वापर करायला शिकतात मुलं. भाषेची सगळी आपली आता सरमिसळ झालेली आहे, त्याच्यामुळं काय होतं की मुलं मध्येच इंग्रजी, मध्येच हिंदी, मध्येच मराठी अशी भाषा वापरतात.
0: बरोबर.
1: तर अभिजात मराठी वापरताना किती आपण मराठीचा वापर करतो याच्या सुद्धा मी बऱ्यापैकी परीक्षा घेते वर्गामध्ये की मुलांनी इंग्रजी शब्दाला पर्यायी शब्द सांगता आला पाहिजे त्यांना मराठी. तो सुद्धा आजकाल दुरापास्त झालाय असं म्हटलं तर चालेल, कारण मोबाईलच्या किंवा इतर गोष्टींच्या आक्रमणामुळे मुलांच्या भाषेचा थोडासा असा काय म्हणता येईल ना की एक बाज बदललेला आहे, त्याची एक लकब बदललेली आहे. आणि ती मुलांमध्ये उत्तमरित्या रुजवता आली पाहिजे यासाठी म्हणून माझे प्रयत्न असतात मुलांमधनं इंटरॅक्शन्स करून घेणं, त्यांच्या क्रिया प्रतिक्रिया संवादात्मक लेखन करून त्यांच्याकडनं वेगवेगळे वेचे वाचून घेणं, त्यांच्याकडनं वेगवेगळ्या नाट्यकृती पथनाट्यसारख्या शुद्ध मराठीपासून तर आजच्या मोबाईलच्या भाषेपर्यंत सर्व त्यांच्याकडनं करून घेणं यावर माझा जास्त भर असतो. त्यामुळं काय होतं की मुलांना भाषा ही अवघड न वाटता त्यावर काम करणं अधिक आवडतं, त्यावर काम करायला सोपं जातं.
0: बरोबर.
1: हा, त्याच्यामुळे फक्त उत्तरं लिहिण्या इतपत मर्यादित न राहता भाषेचं एक सारासार ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचावं असा माझा प्रयत्न असतो.
0: बरोबर. आणि फक्त शिक्षक शिकवता आहे आणि मुलं ऐकता आहे तर तशाने सुद्धा मुलांना थोडंसं ते शिक्षण जरा बोर वाटायला लागतं. आणि जर आपण त्यांच्याकडनं संवाद घेतले, त्यांच्याकडनं जर आपण उत्तरं मिळत गेली, प्रश्न त्यांना विचारत गेले तर एक संवादात्मक ते आपलं शिक्षण घडून येतं आणि तसं मुलांना त्या शिक्षणाबद्दल गोडी सुद्धा वाटायला
1: निर्माण होते. आणि मुळात काय होतं की भाषा म्हणजे फक्त 2 मार्कांचं उत्तर किंवा 5 मार्कांचं किंवा 5 गुणांचं उत्तर एवढं न राहता त्यातला काहीतरी गाभा त्यांना समजला पाहिजे हा प्रयत्न आहे.
0: आणि त्यातून मुलांनी बोध सुद्धा घ्यायला हवा. जे पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासक्रम दिलेला असतो तो फक्त मार्क मिळवण्यासाठी नसतो. अगदी बरोबर ताई की तुम्ही कृतीयुक्त शिक्षण सध्या मुलांना देत आहात तर हे खूप छान शिक्षण तुम्ही मुलांना देत आहात मॅडम. आता ताई, महात्मा गांधींच्या विचारांशी आपले विशेष नाते कसे जुळले बरं आणि त्यांच्या कोणत्या मूल्यांनी आपल्यावर सर्वाधिक प्रभाव टाकला?
1: महात्मा गांधींच्या म्हणजे मुळातच खूप वाचनाची आवड असल्यामुळे बरीचशी पुस्तकं अशी हाताळत गेले आणि महात्मा गांधींचं व्यक्तिमत्व हळूहळू कळत गेलं की फक्त 2 ऑक्टोबर किंवा 30 जानेवारी या तारखांपुरता नाही किंवा नोटेवर असणारे महात्मा गांधींनी तर त्या पलीकडचं काय उत्तुंग व्यक्तिमत्व आहे आणि ते किती आपल्या म्हणजे जनमानसात किती खोलवर रुजलेलं आहे. कुठल्याही नकळत महात्मा गांधी आपल्यामध्ये आहेत याची जाणीव मला साधारण माझ्या 10वीच्या वर्षी मला झाली की मी ज्या शाळेत शिकत होते त्या शाळेमध्ये आम्हाला व्याख्यान द्यायला म्हणून राम शेवाळकर आलेले आणि त्यांनी मग सांगितलं की काही व्यक्तिमत्व ही आपल्यामध्ये अशी रुजलेली असतात की त्यांचा नकळत प्रभाव हा आपल्या आयुष्याच्या अगदी अंतापर्यंत असतो की तो आपल्याला समजून येत नाही. महात्मा गांधी हे व्यक्तिमत्व सुद्धा असंच आहे की मिठाचा सत्याग्रह असेल किंवा त्यांचं आजच्या आपल्या जीवनातलं अस्तित्व म्हणजे ते नोटेवर असतील ज्यांना आपण आता प्रत्यक्षात आमच्या पिढीने त्यांना काही बघितलेलं नाही, त्यांच्या बरोबर कोणताही आपल्या अनेक पिढ्यांचा संवाद नाही, तरी सुद्धा महात्मा गांधी ही व्यक्ती नसून ते एक तत्व आहे. आणि ह्या गोष्टीचा इतका प्रभाव झाला की मग त्यांच्याविषयीची पुस्तकं इतकी झपाट्याने वाचत गेले आणि नंतर हळूहळू कळलं की खरोखर ही व्यक्ती म्हणजे एक स्वतःच एक विद्यापीठ आहे. ह्या व्यक्तींच्या विचारांनी या म्हणजे एका केवळ भारतीय जनतेलाच नव्हे तर संपूर्ण जगाला शांततेचा संदेश दिला. म्हणजे भारताची जी एक स्वराज्याची स्वराज्याकडे झालेली किंवा आपल्या स्वतंत्रतेकडे झालेली जी वाटचाल होती तर विदाऊट शेडिंग अ सिंगल ड्रॉप ऑफ ब्लड एक रक्ताचा थेंब

0: न सांडता झालेली जी क्रांती म्हटली जाईल किंवा जे स्वराज्य मिळवण्याचा लढा म्हटला जाईल, स्वातंत्र्य मिळवण्याचा लढा म्हटला जाईल, तर तो केवळ महात्मा गांधींच्या या तत्वांमुळेच शक्य झाला असं मला वाटतं. आणि तिथून मग ही प्रेरणा मिळत गेली आणि मग महात्मा गांधींच्या एकूण व्यक्तिमत्वाविषयी मग असा विचार करायला लागल्यानंतर कळत गेलं की माझे सत्याचे प्रयोग म्हणजे महात्मा गांधीने, तर सत्याच्या प्रयोगांसोबत स्वच्छता, अहिंसा, शांतता, मानवता, भूतदया, हरिजनांना आपल्यासोबत घेऊन चालण्याचा प्रवास, ह्या सर्व गोष्टींमध्ये म्हणजे आपल्या जीवनाच्या सर्व मूल्यांमध्ये महात्मा गांधी आहेत. आणि ही मूल्य जर पुन्हा आजच्या पिढीमध्ये रुजवायची असतील तर आपल्याला स्वतःपासून ती सुरुवात करावी लागेल. आणि म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांमार्फत अशा अनेक पथनाट्यातून त्याच्यातून हा महात्मा गांधींच्या या विचारांचा मी प्रचार प्रसार करत असते.
1: तुम्हाला महात्मा गांधींचे विचार आवडले आणि वाचन तुमचं वाढत गेलं, त्याच्यातून तुम्हाला अशी प्रेरणा मिळत गेली, तर हे आपणही आजच्या पिढीला ते समजावून सांगण्याची मला असं वाटतं खूप गरज आहे. आणि सध्याची जर आपण परिस्थिती बघितली तर तसं आपल्याला सांगण्यात आलेलंच आहे आणि ते आपण स्वतःमध्ये आत्मसात करावं अशीच सर्वांना आपली विनंती राहील. आता ताई आजच्या

0: असते.
1: तुम्हाला महात्मा गांधींचे विचार आवडले आणि वाचन तुमचं वाढत गेलं, त्याच्यातून तुम्हाला अशी प्रेरणा मिळत गेली, तर हे आपणही आजच्या पिढीला ते समजावून सांगण्याची मला असं वाटतं खूप गरज आहे. आणि सध्याची जर आपण परिस्थिती बघितली तर तसं आपल्याला सांगण्यात आलेलंच आहे आणि ते आपण स्वतःमध्ये आत्मसात करावं अशीच सर्वांना आपली विनंती राहील. आता ताई, आजच्या पिढीमध्ये गांधीजींचे विचार रुजवण्यासाठी शाळा आणि पालकांनी कोणती भूमिका निभवावी असं तुम्हाला वाटतं?
0: अगदी बरोबर. सध्या शालेय पातळीवरच नाही तर सगळ्याच पातळींवर, म्हणजे आपल्या सामाजिक वगैरे, की महात्मा गांधींच्या विचारांची बऱ्यापैकी प्रेरणा आता मिळत आहे. म्हणजे ती आहेच सुरुवातीपासून, पण ती आता नव्याने पुन्हा सर्वांसमोर येत आहे की आपण एक स्वच्छता पंधरवाडा साजरा करतो महात्मा गांधीजींच्या जन्मदिनानंतर. त्यानंतर सौजन्य सप्ताह आपण साजरा करतो. या व्यतिरिक्त सुद्धा महात्मा गांधींचे जर विचार, मूल्य, संस्कार आपल्या मुलांमध्ये जर रुजवायचे असतील तर केवळ आपण म्हणजे काय म्हणतात ना की कागदोपत्री न राहता तर मुलांकडनं प्रत्यक्ष कृतीतून ते करून घेतले पाहिजे. आणि म्हणून मी आमच्या शालेय पातळीवर, आम्ही आमच्या गावामध्ये या बाबतीत खूप सजग आहे आमची शाळा असं म्हटलं तरी चालेल, की मुलांना नुसत्या दिंडी वगैरे न काढता तर घरोघर जाऊन मुलांना आम्ही स्वच्छतेचं महत्व सांगायला प्रेरित करतो. स्वतः मुलं जाऊन साफसफाई करतात. एक आठवड्यातले 3 दिवस असे असतात की सगळी मुलं एकत्रित कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता, सर्वांचा डबा एक असतो आणि सर्व सरमिसळ करून सगळेजण डबा तो खातात. याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या संस्था कार्यरत आहे त्यांनी सुद्धा महात्मा गांधींची काही मूल्य रुजवण्यासाठी आपल्या वेगवेगळ्या उपक्रमामधून, समाजाभिमुख उपक्रमामधून पुन्हा या मूल्यांचा एक पुनरुच्चार करायला हवाय, त्याच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवायला हवेत. आम्ही जे शालेय पातळीवर करतो ते व्यापक रीतीने सामाजिक पातळीवर पण व्हायला हवेत. अगदी थोडक्यात सुरुवात करायची म्हटली, अगदी छोटीशी, तर ती स्वच्छतेतून होईल. कारण जे स्वच्छतेला प्रचंड महत्व गांधीजींनी दिलं होतं, तसं वृक्षारोपणाला त्यांनी महत्व दिलं होतं की आपल्याकडे आलेल्या अतिथीचं तेलाभर उरलेलं पाणी सुद्धा त्यांनी कधी वाया जाऊ दिलं आणि ते सुद्धा त्यांनी झाडाला घातलं. इतक्या छान त्यांच्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, तर त्या फक्त आपण आचरणात आणून दाखवल्या पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत, समाजापर्यंत पोहोचवल्या पाहिजे. याच्यासाठी हे छोटे छोटे उपक्रम आपण राबवायला हवे, जे आम्ही शालेय पातळीवर आम्ही स्वतः राबवतो. वेगवेगळ्या सप्ताहाच्या निमित्ताने शासनामार्फतही ते राबवले जातात. सामाजिक पातळीवर पण त्यांचा अधिकाधिक व्यापक रीतीने विचार व्हायला हवा, याची गरज आहे.
1: हो खरं. आणि त्या सामाजिक पातळीवर याचा विचार व्हायला हवा आणि ती सुरुवात जर पालकांनी केली घरापासून मुलांना ते राबवण्याची, तर ते खूप उत्तम कार्य होईल आणि तो उपक्रम अगदी घरातून सामाजिक रित्या तो उघडपणे होईल. ताई, आता संयुक्त कुटुंब व्यवस्थेतील स्त्रियांच्या स्थानाचा देखील आपण अभ्यास केलेला आहे, तर आजच्या काळात या विषयाकडे आपण कसे वळलात?
0: सांगायला आवडेल की माझं स्वतःचं खूप मोठं, भलं मोठं 4-5 पिढ्यांचं एकत्र नांत कुटुंब आहे. या विषयाकडे वळण्याचं कारण म्हणजे की मुळात मी स्वतःच संयुक्त कुटुंबामध्ये राहते आणि या विषयाशी जोडलं जाण्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मी की ज्या काही विवाह समुपदेशनाच्या संस्था काही कार्यरत आहेत त्यांच्याशी मी जोडलेली आहे. आणि आजच्या पॅकेजच्या जमान्यामध्ये विवाह संस्थेमध्ये फक्त देवाणघेवाण हा व्यवहार राहिलेला असताना अशा ठिकाणी खूप गरज आहे की लोकांना फक्त आई वडील, म्हणजे आई वडील घरात नको, ते वृद्धाश्रमात हवे आणि आपण आपलं आयुष्य जगलं पाहिजे. ही जी आजच्या पिढीची मानसिकता झालेली आहे, त्या मानसिकतेवर उत्तर म्हणून मग आम्ही या संयुक्त कुटुंबाचा एक काय म्हणता येईल ना की त्याला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून मुला मुलींचे मेळावे आयोजित करतो. विवाह समुपदेशन कार्यामधून भावी पिढीला त्याचं मार्गदर्शन करतो. आणि त्यातनं मार्गदर्शन करता करता मला असं वाटायला लागलं की आपल्या व्याख्यानातनं पण किंवा आपल्या इतर संवादात्मक कार्यक्रमांमधनं सुद्धा याचा आपण जर जास्तीत जास्त प्रचार प्रसार केला तर आजची जी विभक्त होऊन जगणारी पिढी आहे की ज्यांना आजी, आजोबा, आई, वडील, मामा, मावशी ही नाती फक्त पुस्तकात माहिती किंवा केवळ काहीतरी 2-4 संवादात्मक गोष्टींसाठी माहिती
1: आहे,
0: ती त्यांच्यामध्ये, त्यांच्यात राहून, त्यांच्या सोबत राहून जगण्याची त्यांना गोडी निर्माण व्हावी यासाठी म्हणून माझे प्रयत्न असतात. आणि म्हणून मी वेगवेगळ्या कार्यक्रमांमधनं आजी आजोबांना बोलवणं, मामा मामींना बोलवणं, मावशींना बोलवणं असा कार्यक्रम आयोजित करत असते. याशिवाय तरुण मुला मुलींना पण समुपदेशन करत असते की कुटुंबाचे घटक म्हणजे आई वडील हे आहेतच, त्यासोबतच इतर नाती सुद्धा आपल्याला किती आवश्यक आहे. कारण मुळातच आपली जी भारतीय संपूर्ण कुटुंब पद्धती आहे ही मुळातच संयुक्त कुटुंब पद्धतीवर आधारलेली आहे. विभक्त कुटुंब पद्धती आजची काळाची जरी गरज असली तरी संयुक्त कुटुंब पद्धतीत आपली मुळं जोडली गेली पाहिजे हा

0: सर्वात महत्वाचा विचार यामागे आहे.
1: खरंच आहे ना. आणि आज ती ताई काळाची गरज सुद्धा आहे की नोकरी निमित्त बरेच जण आता मोठ्या मोठ्या शहरांमध्ये राहायला जातात आणि मग त्यांची मुलं होतात, मग त्यांना काय नाते वगैरे त्यांना ते सुद्धा समजत नाही. आणि कधीतरी मग आपण आपल्या कुटुंबामध्ये गेलो, मग मामा कोण, मावशी कोण, आणि लांबचे नातेवाईक तर मग लांबच राहतात. पण ते खरंच आज रुजवण्याची गरज आहे प्रत्येक मुलांमध्ये. आपण जर म्हटलं तुम्ही एक प्रकारे ते समुपदेशन सुद्धा करतात, तर हा उपक्रम सुद्धा तुम्ही छान करतात ताई. आता शिक्षक आणि इतर सामाजिक कार्य सुद्धा आपण भरपूर करतात ताई, असे निरनिराळे उपक्रम आपण राबवत असतात. तर मग या भूमिका निभावताना कोणते अनुभव तुमच्या विशेष लक्षात राहतात?
0: खरी गोष्ट आहे की असे वेगवेगळे उपक्रम राबवताना येणारे अनुभव पण खरंच काही इतके रुद्धे असतात की ते आपल्याला स्वतःला सुद्धा बदलायला भाग पाडतात.
1: म्हणजे
0: एक काटकसरीने जगता आलं पाहिजे असा एक उपक्रम मी मध्यंतरी घेतला होता. माझ्या आजूबाजूचे जे काही माझे विद्यार्थी असतील किंवा इतर कॉलनीत राहणारी जी मुलं असतील, किंवा आपण जो खर्च करतो तो अनाठायी आहे की आवश्यक आहे, यातली सीमारेषा फार पुसट आहे, तर ती ओळखता आली पाहिजे म्हणून काही मुलांना, माझ्या ओळखीतल्या विद्यार्थ्यांना असं एकत्रित करून त्यांना सांगितलं होतं की तुम्ही तुमचे खर्च किती कमी करू शकता बा. असं मुलांनी सांगितलं की आम्हाला पॉकेट मनी मिळतो. मग म्हटलं मग तो तितका आवश्यक असतो का की जेवढा मिळाला तेवढा खर्च केला गेलाच पाहिजे? नाही, काही वेळेस नसतं म्हणे. मग म्हटलं मग ते बाजूला टाकता येतात का ते पैसे? नाही म्हणे. मग पुढचा पॉकेट मनी मिळवायच्या आत आम्ही तो खर्च करून टाकतो. मग असंच त्या मुलांना सांगितलं होतं की तुम्ही तुमचे हे जे पॉकेट मनीचे मिळणारे म्हणजे पैसे आहेत काही आहेत, ते जर थोडे थोडे साठवून बाजूला ठेवता आले तर तेवढे बघावा आणि मला पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा येऊन भेटा. आणि खरोखर सांगते की काही मुलांनी 200, काही मुलांनी 500, काही मुलांनी 100 असे गोळा केलेले होते ते पैसे. म्हटलं मग आता हे प्रत्येकाचे जमा झालेले पैसे आहेत, तर ह्यातलं तुम्ही काय कराल? काय करणार म्हणे? तुम्ही जे सांगाल ते करू म्हणे मॅडम आम्ही. मग तुमच्या कुटुंबात त्या त्या गोष्टीची काय काय गरज आहे तर ते लक्षात ठेवून तुम्ही ती गोष्ट जर घरात उपलब्ध करून दिली तर तुमची एक छोटीशी मदत होईल.
1: खरं.
0: आणि मुलांनी खरोखर ते तसं केलं की बा म्हणजे घरात काही वस्तू रिपेअर करायच्या होत्या, काही वस्तू आणायच्या होत्या, तर त्या आणायला आईला लगेच पैसे उपलब्ध करून दिले, तर आई वडिलांना झालेला तो आनंद होता. तर त्यातनं मुलांना काटकसरीने जगता आलं पाहिजे. आणि एक दिवस पूर्णपणे मोबाईल बंद, मोबाईल बघायचाच नाही, मोबाईलशी संबंधित कुठलीच ऍक्टिव्हिटी करायची नाही, असा एक मोबाईल बंद असा एक उपक्रम अजूनही राबवते. म्हणजे छोट्या छोट्या मुलांना गार्डनिंगची बागकामाची आवड आहे, पण मोबाईल पाहण्यामध्ये ती आवड जरा बाजूला पडते. तर मी आज ह्या बिया लावल्या किंवा मी आज ह्या झाडा रोपाच्या बिया किंवा झाडाच्या बिया एकत्रित केल्या, ह्या सगळ्या छोट्या गोष्टींचा आनंद त्यांना मिळतो. जो वेळ त्यांचा क्वालिटी टाइम असायला हवा तो मोबाईल मध्ये बऱ्यापैकी जातो, तर तो
1: बरोबर
0: या निमित्ताने असा सत्कारणी लागतो. तर पालकांना सुद्धा हे उपक्रम आवडतात. मी विद्यार्थ्यांना ज्यावेळेस लिहून देते की आपल्याला असा असा उपक्रम करायचा आहे, तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या वहीवर सूचना स्वतः त्यांना लिहायला लावते की मी फळ्यावर लिहून देते की हे लिहा आणि घरी आईला दाखवायचं आहे. जरी 9वी 10वीची मुलं असली तरी अतिशय आनंदाने ते हे काम करतात की टीन एज मधल्या मुलांचे जरा प्रश्न वेगळे असतात. धड मोठे नाही आणि धड लहान नाही अशा मुलांना हाताळणं फार कठीण असतं. त्यांच्या कलाने घेत त्यांच्या आवडीचीच कामं त्यांना त्यांच्याच पद्धतीने द्यायची. हे उपक्रम जेव्हा राबवते त्यावेळेस मग स्वतःच्या कपड्यांना स्वतः इस्त्री करण्यापासून, स्वतःचे कपडे नीट घडी करून ठेवणे, स्वतःचा युनिफॉर्म स्वतः धुवायला टाकणे, इथपर्यंतच्या गोष्टी स्वतः मुलं करतात. तर तेव्हा पालकांचा जेव्हा फीडबॅक आपल्यापर्यंत येतो, पालकांच्या प्रतिक्रिया येतात की नाही मॅडम हे असं असं खूप छान घडलं, तर त्यावेळेस होणारा आनंद फार म्हणजे शब्दातीत आहे की आपण छोटीशी केलेली कृती आज काहीतरी मूळ धरते, तर याचं नक्कीच पुढे काहीतरी छान फलित आपल्याला.
1: आणि ते एक समाधानही आपल्याला मिळतं, आनंद देऊन जाते ती गोष्ट आपल्याला नक्कीच. ताई ताई तुम्ही भरपूर लेखन करतायत, आम्ही वाचलेलं सुद्धा आहे. तर ही लेखनाची आवड तुमच्यामध्ये कशी निर्माण झाली? कविता आणि प्रासंगिक लेखनातून आपण नेमकं काय व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात?
0: लेखनाची आवड ही अर्थातच वाचनातून निर्माण झाली की म्हणजे प्रत्येक वाचकाला लिहिता येतच असं नाही, पण मला हळूहळू कळलं की मी थोडंसं छानसं ललित लिहू शकते. कुठलाही प्रसंग असला तर मी त्याला एका असंच गद्य पद्यात्मक भाषेतनं व्यक्त करू शकते. हे मला म्हणजे मी लहानपणी असे छोटे छोटे ग्रीटिंग कार्ड्स म्हणा, काही भेटकार्ड म्हणा, ज्या काळामध्ये मोबाईलवर नुसते मेसेज फॉरवर्ड करायचा जमाना नव्हता, त्या काळापासून मग असं भेटकार्डांवर
1: खूप चांगला जमाना होता तेव्हा.
0: तर त्या काळापासून असं लिहित होते, तर तेव्हा कळलं की नाही आपण काहीतरी छान लिहू शकतो. मग काहीतरी कविता स्फुरत जायच्या, त्या कुठेतरी लिहून ठेवायची. मग ही गोष्ट माझ्या आजीच्या लक्षात आली की तुला हे जे छान जमतं ना लिहायला ते तू एका वहीवर लिहून ठेव जा. मग हळूहळू वहीची पानं भरायला लागली. मग आजीने ते संकलित करून ठेवलं. मग एखाद्या प्रसंगावरचं ललित असेल, एखाद्या प्रसंगावरचं भाषण असेल, मग कळलं की आपल्याला आपला लिखाणाचा

0: पिंड आहे आणि आपण ही कला जोपासली पाहिजे. मग अधिकाधिक वाचत गेले मग मराठी साहित्य तर प्रचंड समृद्ध आहे की म्हणजे जी ए कुलकर्णींपासून गोणी दांडेकरांपासून तर शांता शेळके असतील, इंदिरा संत असतील, ह्यांच्या पुस्तकांनी प्रचंड समृद्ध केलं आणि वाचनाच्या आवडीतनं लेखनाची आवड निर्माण झाली आणि प्रासंगिक लिहायला लागले. मग हळूहळू स्त्रियांचे प्रश्न कवितेतनं, स्त्रियांच्या समस्या ललित लेखातनं, कधी गद्यातनं पद्यातनं मांडू लागले. मग काही शैक्षणिक प्रवाहावर थोडंसं लिहू लागले की नाही शिक्षण क्षेत्रामध्ये पण बऱ्यापैकी अनेक बदलांची गरज आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक गोष्टी आजच्या काळानुरूप घडवून आणण्याची आणि बदल करून घेण्याची गरज आहे. आजच्या विद्यार्थ्यांच्या समस्या वेगळ्या आहेत, आजच्या विद्यार्थ्यांचं उपयोजित शिक्षण वेगळं आहे. फार पूर्वीचा पॅटर्न वेगळा होता, आपली पिढी शिकली तो पॅटर्न वेगळा होता मधल्या काळातला आणि आत्ताच्या काळात येणारी आव्हानं वेगळी आहेत.
1: आताची पिढी ही पूर्णपणे वेगळी आहे
0: पूर्णपणे वेगळी, अगदी पूर्णपणे टेक्नोसॅव्ही पिढी आहे. आपण त्यांच्या बरोबरीने आपल्याला जर बदल करायचे असेल तर लेखनाशिवाय, लेखना इतकं दुधारी शस्त्र नाही असं मला वाटतं. आणि म्हणून ही लेखनाची आवड जोपासत गेले आणि प्रासंगिक लिहित गेले, विद्यार्थ्यांशी जुळणार, स्त्रियांशी जुळणार असं लिहित गेले.
1: खूप छान, तुम्ही तुमचा अनुभवही सांगितलाय. आता सर्वोत्कृष्ट व्याख्याती हा सन्मान तुम्हाला मिळालाय, मग तो सन्मान मिळाल्यानंतर आपल्या जबाबदाऱ्या कशा वाढल्या?
0: म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी करण्यात येणारा जो प्रयत्नांचा प्रवास असतो ना तो सोपा वाटतो, पण ते प्रयत्न एकदा यशस्वी झाल्यानंतर ते स्थान टिकवणं खरोखर जबाबदारीचं आणि म्हणजे त्या ठिकाणी त्याला न्याय देता येईल इथपर्यंत आपलं कार्य असायला हवं असं मला वाटतं. त्यामुळं आपल्याकडून समाजविघातक इतर गोष्टींना खतपाणी घातलं जाईल असं आपल्याकडनं बोललं जाणार नाही याची तर पुरेपूर दक्षता घेते. आपला मुद्दा मांडणं आणि रेटून सांगणं यातला फरक मी लक्षात ठेवते. समाजातल्या इतर घटकांना आपल्याशी जोडून घेताना मी ज्यांच्या समोर व्याख्यान देणार आहे त्यांना माझी मतं पटतीलच असं नाही, त्यातनं काही विघातक किंवा इतर काय म्हणता येईल विद्रोही विचारांना खतपाणी मिळणार नाही याची काळजी मात्र मी पुरेपूर घेते.
1: तो मिळेपर्यंतचा प्रवास हा सोपा असतो, पण त्यानंतर समाजाच्या आशा आकांक्षा अपेक्षा आपल्याबद्दल वाढत जातात आणि त्याची विशेष काळजी आपल्याला घ्यावी लागते, ही खरी गोष्ट आहे. ताई, आता मुलांचा सर्वांगीण विकास करण्यामध्ये आपण खूप मोठं मोलाचं कार्य करता आहात. ताई, तर आता प्रत्येकामध्ये काही ना काही गुण असतो आपण असं म्हणतो, तो फक्त ओळखता आला पाहिजे. तर आजच्या महिलांनी स्वतःचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावं असं तुम्हाला वाटतं?
0: प्रत्येक महिला ही स्वतंत्र विद्यापीठ आहे असं मी समजते, कारण कुणाला उत्तम भरतकाम येतं, कुणाला उत्तम स्वयंपाक करता येतं, कुणाला उत्तम घर सजवता येतं, तर कुणाला उत्तम असं लेखन करता येतं, कुणी आपल्या नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रामध्ये आपलं जे काय ते बेस्ट देण्याचा प्रयत्न करत असतं, आपलं जे काय उत्तम असेल ते आपण समोरच्यापर्यंत देत असतो. तर यासोबतच प्रत्येकीने आपली थोडीशी आवड सुद्धा जपली पाहिजे. नीटनेटकं राहणं कोणाला आवडत नाही, प्रत्येकीला आवडतं, पण मग त्यातनं वेळ काढता येत नाही. तर वेळ काढता येत नाही ही सबब मात्र खोटी आहे. आपल्या पुरता वेळ काढता आलाच पाहिजे, कारण आपण स्वतःला वेळ देऊ तेव्हा कुटुंबाला वेळ देऊ. आणि थोडंफार आपलं वाचन लेखन बहुश्रुतता आपली असली पाहिजे की आपण चार छान गोष्टी ऐकल्या पाहिजे, चार छान गोष्टी आपल्याकडनं दुसरीकडे सांगितल्या गेल्या पाहिजे. आणि सर्वात महत्वाचा म्हणजे बायकांचा जो गॉसिपिंगचा गुणधर्म आहे तो मात्र बायकांनी टाळायला पाहिजे असं मला मनस्वी वाटतं. कारण काय की त्यातनं निष्पन्न काहीच होत नाही, फक्त आपल्या वेळेचा अपव्यय होतो. हा, पण गॉसिपिंग कसं असलं पाहिजे, आज नवीन काय आहे, म्हणजे कुठं काही प्रदर्शन लागलंय का, कुठं काही व्याख्यान आहे का, कुठं काही आपल्याला चार ठिकाणी चांगल्या ठिकाणी जाता येणार आहे का, किंवा आपण आपला वेळ फक्त निसर्गाच्या सान्निध्यात घालवणार आहोत का, ह्या गोष्टींचं असलं ना तर ते तितकं उत्तमच आहे. आणि एवढंच नव्हे तर एकमेकींना समजून घेणं हा सुद्धा खूप महत्वाचा आपल्या सर्वांगीण विकासासाठीचा, व्यक्तिमत्व विकासासाठीचा सर्वात महत्वाचा भाग असं मी मानते. की घरात येणाऱ्या काम करणाऱ्या आपल्या ज्या गृहसखी आहेत की ज्या आपल्या मदतीस येतात, किंवा आपण आपल्या क्षेत्रात जिथं काम करतो तिथं आपल्या सभोवताली असणार त्या एकमेकींना समजून घेणं हा सुद्धा आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वात महत्वाचा गुण असला पाहिजे. की जेणेकरून आपल्याविषयी जे चुकलंय तिथं सांगितलंच गेलं पाहिजे, पण ते सांगण्याची सुद्धा पद्धत असायला हवी, ती सकारात्मक असायला हवी असं मला वाटतं. की आपण समोरच्याची चूक दाखवून दिली गेली पाहिजे, पण ती चूक दाखवताना किंवा त्या व्यक्तीतला दोष दाखवताना, ती उणीव दाखवताना ती व्यक्ती त्यातनं हर्ट न होता, त्यातनं दुखावली न जाता त्या व्यक्तीला तिची चूक तर कळली पाहिजे आणि ती सुधारण्याची तिला प्रेरणा सुद्धा त्यातनं मिळाली पाहिजे. दुर्लक्ष होईल असं वागता कामा नये त्या व्यक्तीने, अशा पद्धतीने सांगितलं गेलं पाहिजे. हा सुद्धा आपल्या सर्वांगीण विकासाचा म्हणजे व्यक्तिमत्व विकासाचा एक पैलू असायला हवा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वाचन लेखन आणि ऐकणं.
1: नक्कीच ताई, आपल्यामध्ये जे कलागुण आहे ते जोपासा सुद्धा

0: आणि त्यासोबतच वाचन लेखन आणि श्रवण हे सुद्धा करा. हे सर्वांगीण विकासाचा हा एक सुद्धा छान मार्ग आहे. आता ताई जाता जाता एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारते. वनिता मंडळ कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व मैत्रिणींसाठी आणि श्रोत्यांसाठी, विशेषतः विद्यार्थिनी, महिला आणि पालकांसाठी आपला प्रेरणादायी संदेश काय असेल?
1: हेच सांगेन की प्रत्येक स्त्रीमध्ये एक अष्टभुजा नारायणी आहे. प्रत्येक स्त्री सगळ्या गुणांचा एक समुच्चय आहे. फक्त ओळखता येणं, आपल्या क्षमता काय आहेत, आपल्या मर्यादा काय आहेत, त्यामध्ये आपण काय उत्तम करू शकतो हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ओळखता येण्यासाठी काही आपल्याला खूप असं सायन्स सायंटिफिक टेस्ट देण्याची गरज नाही, पण मी हे काम कितपत चांगलं करू शकते याची एक मर्यादा जर आपली आपल्याला कळली तर आपण उत्तम पद्धतीने ते काम करण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजे विशेषतः आजकालच्या विद्यार्थिनींनी फक्त म्हणजे डिग्री घेण्यापुरता नव्हे, पदवीच मिळवली पाहिजे आणि त्या पदवीपर्यंतच शिक्षण उत्तम घेण्यापुरता नव्हे तर अनेक अशा स्पर्धा परीक्षा आहेत, अनेक अशी व्यक्तिमत्व विकास घडवणारी जे पैलू आहेत त्यावर अधिक जर आपण आपला वेळ खर्च केला तर आपल्या सर्वांगीण विकासाचा तर म्हणजे पाया रचला जातोच, शिवाय आपल्याला पुढं अर्थार्जनाच्या, रोजगाराच्या उत्तम संधीसुद्धा प्राप्त होतात. त्यामुळं पठडीत न राहता आपण पठडी बाहेर जाऊन सुद्धा आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व ओळखण्यासाठी आपले स्वतःचे प्रयत्न करायला हवे आणि त्याच्यासाठी वाचनाची कास धरायला हवी हे मी नक्कीच सांगेन.
0: नक्कीच ताई, खूप छान संदेश तुम्ही आज या समाजाला दिलेला आहे. आपल्या श्रोत्यांना, भगिनींना, तरुणींना, तरुणांना किंवा विद्यार्थ्यांना सुद्धा हा संदेश आपल्या प्रेरणादायी ठरणारच आहे. खूप छान ताई तुम्ही आपल्या सगळ्या या प्रवासाबद्दल छान माहिती सविस्तरपणे आमच्याशी संवाद साधला आहे. ज्ञान देणारा शिक्षक, संस्कार रुजवणारा मार्गदर्शक, प्रभावी वक्ता, संवेदनशील लेखिका आणि आकाशवाणीशी घट्ट नातं जपणाऱ्या अशा व्यक्तिमत्व म्हणून कामिनी सुनील अमृतकर यांचा प्रेरणादायी प्रवास आज आपण जाणून घेतलात. त्यांच्या अनुभवातून प्रत्येकाला काही ना काही शिकण्यासारखं नक्कीच मिळालं असेल. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ देऊन ताई आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपले प्रेरणादायी विचार आम्हा सर्वांशी मनमोकळा संवाद त्या साधला आणि त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसुद्धा खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद.
0: मैत्रिणींनो, आत्ताच आपण शिक्षण, साहित्य आणि प्रसार माध्यम या सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या कामिनी अमृतकर यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत.

0: सखींनो, आज 18 जुलै लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या जीवन कार्याचा आणि सामाजिक योगदानाचा वेध घेणारे विचार आता आपण ऐकूया. मैत्रिणींनो, आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी संगीता रत्न पारखे यांचं भाषण.
1: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आज 18 जुलै 2026 आजच्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. ते कोणते बरे? तर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ तसेच श्रमिक दलितांच्या चळवळीत मोलाचे योगदान देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन. 1 ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव जिल्हा सांगली येथे जन्म झालेल्या अण्णाभाऊंना जातीव्यवस्थेमुळे खूप हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या. याच जातीव्यवस्थेच्या चटक्याने त्यांना अवघे 1.5 दिवस शाळेत शिक्षण मिळाले, पण समाज या शाळेने त्यांना जगण्याचं तत्त्वज्ञान शिकवलं. आपल्या लेखणीतून कष्टकरी सर्वहारा उपेक्षित वर्गाच्या वेदना जगासमोर मांडल्या. कथासंग्रह, कादंबरी, नाटके, लोकनाट्य, शाहिरी लेखन, चित्रपट असे विविध प्रकारचे साहित्य त्यांच्या लेखणीतून बाहेर पडले, म्हणून त्यांना साहित्य सम्राट अशा नावाने सुद्धा ओळखले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका

भूमिका बजावली होती. थोडक्यात, साहित्य, लोककला आणि संघर्ष यांचा संगम म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे 18 जुलै 1969 रोजी निधन झाले होते. त्यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या या स्मृतिदिनानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करून अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील स्त्रीनायिका या विषयावर आज बोलणार आहे. अण्णाभाऊ साठे आपल्या लेखनात एके ठिकाणी म्हणतात, माझी जीवनावर फार निष्ठा आहे. स्त्रीशक्ती महान आहे. जगताना व जगाला जीवनात जगवताना त्यांच्यावर हे जग चालतं आणि त्यांची झुंज व यशावर माझा विश्वास आहे. अण्णाभाऊंच्या साहित्यातील स्त्री नायिका या वचनाला अक्षरशः जागतात. स्त्रीने कसे असावे याचे ठोकताळे समाज मनाने ठरवलेले असतात. ते कालही ठरवले होते, आजही आहे. मात्र अण्णाभाऊंच्या साहित्यातील स्त्री नायिका या ठरवलेपणाला व साचेबद्धपणाला अलगद नाकारत स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचे प्रयत्न करतात. तसेच या सर्व नायिका भारतीय संस्कृतीची मूल्य जीवापाड जपणाऱ्या आहे. नीतिमत्तेसाठी, घरच्या इज्जतीसाठी त्या मरणाला कवटाळायला तयार आहेत. अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यामधील स्त्री नायिका वाचल्यानंतर त्यांचे महत्त्व, अस्मिता व स्वातंत्र्यासाठी झिजणाऱ्या त्या मन भारावून टाकतात. या अनोख्या नायिकांचे जीवन, विचार आणि कृती मनाला थक्क करतात. आपल्या कुटुंबातील दुःख, दारिद्र्य डोक्यावर घेऊन वाट्याला आलेल्या परिस्थितीचा सामना करताना दिसून येतात. वारणेच्या खोऱ्यात या कादंबरीतील नायिका मंगला अतिशय स्वाभिमानी, स्पष्ट वक्ती आणि अन्यायाविरुद्ध बंड करणारी ही नायिका शोषितांच्या हक्कासाठी लढते. वैजंताच्या माध्यमातूनही तमाशातील स्त्रिया आपल्या चारित्र्याचे कसे जतन करतात हे त्यांनी दाखवून दिले आहे. तिच्यामध्ये स्वतःचे पावित्र्य जपणारे आणि मानवी मूल्यांवर प्रेम करणारे एक कणखर व्यक्तिमत्व दिसून येते. तमाशातील स्त्रिया देखील माणूस असतात. त्यांच्याकडे केवळ भोगवस्तू म्हणून पाहू नये. त्या शीलवान, चारित्र्यवान असून जगण्यासाठी कशा धडपडतात याचे रेखाटन अण्णाभाऊ साठे यांनी वैजंताच्या माध्यमातून केले आहे. आवडी कादंबरीतून अण्णाभाऊ साठे पुरुष प्रधानता अधोरेखित करतात. आवडीच्या माध्यमातून विवाहासारख्या महत्त्वाच्या प्रसंगीही स्त्रियांचे मत विचारात घेतले जात नाही, त्यामुळे अनेकदा त्यांची फसवणूक होते. स्त्रियांनी अशी झालेली फसवणूक निमूटपणे सहन न करता त्याविरुद्ध बंड करून उठावे व आपल्या आवडीनुसार जीवनसाथीची निवड करून सुखाचा संसार करावा हा संदेश देताना दिसून येतात. आवडीचा सख्खा भाऊ नागोजी याने आवडीची अशीच फसवणूक करून तिचे लग्न केले होते. तिच्या नवऱ्याला फेफरे येतात ही गोष्ट आवडीपासून लपवून ठेवली जाते. पण आवडीला जेव्हा हे समजते तेव्हा ती खूप दुःखी होते व आपल्या प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न करते व सुखाचा संसार करते. परंतु आवडीचा सख्खा भाऊ नागोजी आवडीचा खून करतो. त्याला 12 वर्षाची शिक्षा होते. शिक्षा भोगून आल्यावर आवडीचा प्रियकर धनाजी हा नागोजीचाच खून करतो. थोडक्यात सांगायचे म्हणजे आवडी जातीपातीच्या भिंती ओलांडून प्रेम करणाऱ्या आणि स्वतःच्या बळी देणाऱ्या या नायिकेचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रेरणादायी आहे. भावाने केलेला अन्याय उपेक्षा सहन करत नाही. अन्यायी पुरुषसत्ताक व्यवस्थेला विरोध करण्याचे धाडस नायिकांच्या माध्यमातून दाखवतात. चित्रा या कादंबरीतील चित्रा परिस्थितीवर मात करीत स्वाभिमानाने जगणारी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी झटणारी स्त्री अत्यंत संवेदनशील आणि कणखर असे पात्र आहे. चित्राची मोठी बहीण सोना हिला तिचा सख्खा मामा वेश्या व्यवसायात ढकलतो व नंतर चित्रालाही तिच्याकडे सोडतो. गरिबीने, परिस्थितीने हतबल झालेल्या चित्राची फसवणूक होते. पण सोना चित्राला आपल्यासारखे जीवन जगायला लागू नये म्हणून अथक प्रयत्न करते. शेवटी चित्रा स्वतंत्र विचाराने आपला मार्ग शोधते व कष्टमय जीवन जगून चारित्र्य संपन्न आयुष्याची निवड करते. एक सुंदर
पण दुर्दैवी

विधवेची कहाणी म्हणजे चंदन. चंदनला झोपडपट्टीतील क्रूर वासनेने बरबटलेल्या पुरुषशाहीला कसे तोंड द्यावे लागते या सर्व परिस्थितीला धैर्याने सामोरे जात आपले जीवन बदलण्यासाठी ती प्रयत्न करते. डॉक्टर जयवंतांच्या मदतीने ती यात यशस्वी होते. यातून चंदनचे शौर्य आपल्याला दिसून येते. दुर्गा या नायिकेच्या माध्यमातून मानसिक विकृतीचे वर्णन करताना दिसून येतात. दुर्गाच्या रूपाने एक धाडसी व आपल्या अब्रूची रक्षण करणाऱ्या मुलीचे रेखाटन त्यांनी केले आहे. एकूणच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील स्त्री एक गुलाम उपभोग्य वस्तू पुरुषांच्या मनमानीला प्रतिसाद देणारी नसून ती एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेली स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगू पाहणारी पुरुषप्रधान संस्कृतीला जुगारून पावित्र्य नीतिमत्ता जपणारी स्त्री आहे. स्त्री ही राष्ट्राची अर्धी शक्ती असून पुरुषांप्रमाणेच तिला समान अधिकार मिळाले पाहिजे असा विचार अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अण्णाभाऊंच्या 35 कादंबऱ्यांपैकी 16 कादंबऱ्या या नायिकाप्रधान आहेत. गावकुसाबाहेरील व आतील स्त्री जीवनाचा संघर्ष समस्या त्यांनी ठळकपणे आपल्या स्त्रीप्रधान कादंबरीतून मांडल्या. त्यांच्या विचारात स्त्री ही माणूस आहे आणि म्हणून त्यांना जिथे जशी स्त्री दिसली ती त्यांनी आपल्या साहित्यातून चितारली. त्यांच्या नायिका दुर्दम्य साहसी आहे. आत्मनिर्भरता हा गुण त्यांच्या प्रत्येक नायिकेत दिसतो. मग ती चित्रा असो वैजयंता वा दुर्गा, त्या कुटुंब वसल पुरोग्रामी विचारांच्या स्वाभिमानाने जगणाऱ्या व दुसऱ्यांना जगवण्याची हिंमत देणाऱ्या आहेत. मानवतावाद व समानता ही स्त्रीवादाची दोन वैशिष्ट्ये त्यांच्या साहित्यातील नायिकांमध्ये दिसतात. मैत्रिणींनो, आजच्या स्त्रियांच्या असुरक्षिततेची, अन्याय सहन करीत जगण्याची व तो सहन होईनासा झाला की परिस्थितीला शरण जाऊन लेकरा बाळांसह आपले जीवन संपवण्याच्या घटना रोज पेपरमध्ये वाचायला मिळतात. अशा वेळेला अण्णांनी 60-70 दशकात आपल्या नायिकांची जी प्रेरणादायक प्रतिमा निर्माण केली ती स्त्री जातीला अभिमानास्पदच आहे. मैत्रिणींनो, अण्णांच्या नायिका अशिक्षित काही अल्पशिक्षित आहे तरी स्वसामर्थ्याची जाणीव त्यांच्यात आहे. स्वतःला सिद्ध करण्याचे धाडस त्या दाखवतात. शील रक्षणासाठी वाटेल त्या दिव्याला सामोरे जातात. त्यांच्या काही नायिका पाटील इनामदार यांच्या कन्या आहे, काही मांग रामोशाच्या मुली आहेत, दुर्गासारखी नायिका भटक्या जमातीतील आहे, काही सामान्य स्त्रिया तर काही क्रांतिकार्यात सहभागी होणाऱ्या तर काही वीरांगणा आहेत, त्या करारी व बाणेदार आहेत. एकंदरीत त्यांच्या सगळ्या स्त्रीप्रधान कादंबऱ्यांमधल्या नायिका संघर्षशील प्रेरणादायी असल्या तरी त्या एकाच स्तर गट किंवा समाजातील नाही. या स्त्रियाही माणूस आहे, त्यांनाही भावना आहे, मन आहे, याची शून्य जाणीव असलेले लोक या नायिकांच्या आयुष्यातील खलनायक आहेत. हेच आणि याच स्वभाव दोषांचे खलनायक आजच्या स्त्रीचेही दुःख आहे. मैत्रिणींनो, अण्णाभाऊंच्या समकालीन साहित्यामध्ये स्त्री प्रतिमा ही प्रेयसी साच्यातच अडकलेली. मात्र अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील स्त्री नायिकेने या प्रतिमेला आवाहन देत समकालीन स्त्रियांचे वास्तव उभे केले आहे. त्यांच्या साहित्यातील नायिका आजही आपल्याला जागोजागी दिसतील. अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये या नायिकांनी जे दुःख सहन केले, जो संघर्ष केला, ते सारे काही जित्या जागत्या स्त्रिया सहन करत असतात. अण्णाभाऊंच्या साहित्यातील नायिका नुसत्या कादंबरीमध्येच नाही तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील माझी मैना ही जी प्रतिमा आहे ती प्रतिमा त्यांच्या शाहिरीतील अजरामर नाईक आहे. मात्र प्रतिमाच वास्तवतेला जिवंत करते. हे जे जिवंतपण आहे तेच अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील नायिकांचे वास्तव आहे. मैत्रिणींनो, अण्णाभाऊ साठे यांनी संपूर्ण स्त्रीवर्गाचा आदर केला आहे. त्यांनी त्यांच्या साहित्यातून
स्त्रियांना

0: सत्यतेने दाखवले आहे. ज्या सद्गुणी जीवनाला महत्त्व देतात आणि ज्या प्रतिकूल परिस्थितीतही कुटुंबासाठी कमाई करण्यात न डगमगता कुटुंबाचा मोठा आधार बनतात. जीवनात पुढे जाताना त्या आपल्या वागणुकीतून समाजात मानवी कल्याणाचे सूत्र रुजवतात. जगा, पालनपोषण करा आणि इतरांना जगू द्या. कुटुंबावर आलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी ती स्वाभिमानाने आणि कष्टाने आपले जीवन जगत आहे. तिच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ती संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सहजपणे सांभाळते. तिला माहीत आहे की संकट माणसाला अधिकाधिक मजबूत करण्यासाठीच येते आणि याच विचाराने ती त्याचा सामना करण्यास नेहमी तयार असते. जेव्हा एकटीने कमावताना तिला कोणत्याही पुरुषाचा आधार नसतो तेव्हा ती वाईट शक्तींशी लढते आणि त्यांना आपल्या मार्गातून पळवून लावते. म्हणूनच असे म्हणता येईल की अण्णाभाऊ साठे यांचे स्त्री साहित्य हे सुवर्ण यशाची संपत्ती आहे. आजही अण्णाभाऊंच्या साहित्यातील नायिका या स्त्रियांमध्ये जिवंत आहे. त्यांचे जगणे खूप वर्षांआधी अण्णाभाऊंनी आपल्या कादंबऱ्यात जिवंत करून ठेवले आहे असे वाटते. या नायिका केवळ कथानकाचा भाग नसून सामाजिक परिवर्तनाच्या वाहक आहे. त्यांनी स्त्रीला स्वातंत्र्य, आत्मविश्वास, संघर्ष यांचे प्रतीक म्हणून साकारले. त्यामुळे त्यांच्या स्त्री व्यक्तिरेखा आजही प्रेरणादायी आणि समकालीन वाटतात. अशा लोकशाहीर व साहित्यरत्नाला स्मृती दिनानिमित्त माझे त्रिवार अभिवादन. धन्यवाद.
1: सखींना आत्ताच आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी संगीता रत्नपारखे यांचं भाषण ऐकलं.

0: मैत्रिणींनो, याबरोबरच आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ आता इथे संपत आलीय. तेव्हा कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आपली आता अनुमती घेतेय. पुन्हा भेटूच नवनवीन विषयासह. तोपर्यंत सकारात्मकतेची कास धरा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम वनिता मंडळ. ऐकूया एक गाणं.

श्रोते हो, आत्ताच आपण उबंटू या चित्रपटातून अजित परब आणि मुग्धा वैशंपा यांनी गायलेलं गीत ऐकलं. गीतकार होते कौशल इनामदार. या गीताबरोबरच वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: 64 चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ. या खेळाला आज ग्लॅमर आलंय. अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात. यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री टिपसे.
1: बुद्धिबळच्या पटावरती काय असतं की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील ते ऍबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो.
0: भाग्यश्री ठिपसे यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप पांडतो.
1: आम्ही चर्चा करतो.
2: आम्ही गप्पाही मारतो.
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

श्रोतेहो गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया नवरी मिळे नवऱ्याला. या चित्रपटातून अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे युगुलगीत. गीतकार आहेत शांताराम नांदगावकर आणि संगीतकार आहेत अनिल अरुण.

श्रोतेहो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव, तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता. गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया दे धक्का या चित्रपटातून आरती अंकलीकर टिकेकर यांनी गायलेलं हे गीत. गीत आहे श्रीरंग गोडबोले यांचं आणि त्याला संगीत दिलं आहे अजित, अतुल आणि समीर यांनी.

श्रोते हो गीता बहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात. यानंतर ऐकूया महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील हे गीत. गीत गायला आहे अजय गोगावले यांनी. गीतकार आहेत गुरु ठाकूर आणि त्याला संगीतबद्ध केलं आहे अजय अतुल यांनी.

देवीच्या या गोंधळ गीतासोबतच गीता बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर 1:40 बीड जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाच्या खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम 1 या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं चाचणी उड्डाण यशस्वी। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या बोलावली सर्वपक्षीय बैठक। उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया। भारताची पीव्ही सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल। आणि महान क्रिकेटपटू सर गारफील्ड सोबर्स यांना क्रिकेट विश्वाची आदरांजली। आता बातम्या विस्तारानं। भारतात खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम 1 या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं आज आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी चाचणी प्रक्षेपण झालं। भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 12:05 हे प्रक्षेपक रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं। स्कायरूट एरोस्पेस ही अंतराळ क्षेत्रातली भारतीय कंपनी आहे। या प्रक्षेपक रॉकेटचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशातच झाली असून देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम 1 असं ठेवलं आहे। या प्रक्षेपक रॉकेटच्या उड्डाणाची प्रक्रिया 4 टप्प्यांमध्ये पूर्ण होईल। हे रॉकेट अत्यंत वेगवान आणि मागणीनुसार प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशानं तयार केलं आहे। संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर सरकारने उद्या सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे। या बैठकीत सरकार सर्व राजकीय पक्षांना या अधिवेशनाची कार्यवाही सुरळीत चालण्यासाठी सहकार्याचं आवाहन करेल। दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली। या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या व्यूहरचनेबाबत चर्चा करण्यात आली। संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे। या अधिवेशनादरम्यान अनेक महत्वपूर्ण विधेयकांवर चर्चा आणि अनेक विधेयकं पारित होण्याची शक्यता आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून 25 तारखेपर्यंत मोल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानियाच्या राजकीय दौऱ्यावर जाणार आहेत। हा मोल्दोवा आणि उत्तर मॅसेडोनिया इथं कोणत्याही भारतीय राष्ट्रपतींचा हा पहिला राजकीय दौरा असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुण्यात 3 प्रमुख राष्ट्रीय महामार्गाच्या विकास कामांची संयुक्त पद्धतीनं पायाउभारणी होत आहे। या योजनांसाठी 16,700 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। यात खराडी जंक्शन आणि शिरूर बायपास दरम्यान 53 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी महामार्गाचा समावेश असून 246 किलोमीटर लांबीच्या पुणे संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचा हा पहिला टप्पा आहे।

हडपसर आणि यवत दरम्यान 32 किलोमीटर लांबीचा रस्ता आणि तळेगाव चाकण शिक्रापूर दरम्यानच्या 54 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांची यात समावेश आहे. या कामांना 4 वर्षात पूर्ण करण्याचा सरकारचा मानस असून या विकास कामांमुळे दळणवळणात सुधारणा, प्रवासाच्या वेळेत बचत आणि वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे. शिवाय पुण्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालनाही मिळणार आहे. नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे देखील यावेळी उपस्थित असतील. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील SIR म्हणजेच मतदार यादी पुनरीक्षणला 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलैऐवजी येत्या 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील. त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी नवी दिल्लीत जंतरमंतर इथं बेमुदत उपोषण करत असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना आज दिल्ली पोलिसांनी उपोषण स्थळावरून हलवलं आणि वैद्यकीय उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. वांगचूक यांच्या उपोषणाचा आज 21वा दिवस होता. उपोषणामुळे वांगचूक यांची प्रकृती खालावल्यानं दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवल्याचं नवी दिल्लीचे पोलीस उपायुक्त सचिन शर्मा यांनी सांगितलं. वांगचूक हे शुद्धीवर असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सफदरजंग रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चारू बांबा यांनी दिली. दरम्यान दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांना जंतरमंतर इथल्या आंदोलन स्थळावरून हटवल्यानंतर काही वेळातच काँक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. हे आंदोलन यापुढेही सुरूच राहील असं दिपके यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी वांगचूक यांना धक्काबुक्की केली तसंच आंदोलकांनाही मारहाण केली असा आरोपही दिपके यांनी केला आहे. उपोषणाला सुरुवात केल्यानंतर दिपके यांनी आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशननं देखील हे आंदोलन सुरूच राहील असं म्हटलं आहे. संघटनेच्या वतीनं 3 विद्यार्थी आंदोलनकर्त्यांनी आपलं बेमुदत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धारही केला आहे. संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनादरम्यान 20 जुलै रोजीचा नियोजित संसद मार्चही ठरल्याप्रमाणेच होणार असल्याचंही आंदोलकांनी सांगितलं. अमेरिकेने काल रात्री इराणवर पुन्हा हवाई हल्ले केले. दोन्ही देशांमधील शांतता करार मोडल्यानंतर सलग 7व्या दिवशी हे हल्ले करण्यात आले आहेत. इराणची लष्करी क्षमता कमकुवत करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आले आहेत. काल रात्री इराणमधील बंदर अब्बास आणि सिरिक या दक्षिण बंदरांच्या शहरांमध्ये अनेक स्फोट झाल्याचं वृत्त इराणी प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. तसंच स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ या आंतरराष्ट्रीय जलमार्गावर 2 तेल टँकर्सना सुरुंग लागल्यानं त्यांचे स्फोट झाल्याचा दावा इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉप्सनं केला आहे. पण अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने हा दावा फेटाळून लावला आहे. दुसरीकडे इराणने जॉर्डन आणि कुवेत इथल्या अमेरिकन लष्करी तळांवर ड्रोननं हल्ला केल्याचा दावा इराणच्या लष्करानं केला आहे. इस्रायलनं गाझापट्टीत एका प्रेतयात्रेवर केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 7 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. नुसरत निर्वासित छावणीतील शावदा रुग्णालयानं या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्ताला दुजोरा दिला आहे. याबाबत इस्रायली सैन्याकडून कोणतीही त्वरित प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. टोकियो इथं सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत PV सिंधूनं धडक मारली आहे. उपांत्य फेरीत सिंधूनं चीनच्या आणि जागतिक क्रमवारीत 4थ्या स्थानावर असलेल्या चेन युफेई विरुद्धचा पहिला गेम 21-19 असा फरकानं जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधू 15-10 अशी आघाडीवर असतानाच दुखापतीमुळे चेन युफेईनं सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सिंधूला विजयी घोषित करण्यात आलं. दुसरा उपांत्य सामना जपानची अकाने
यामागुची आणि इंडोनेशियाची

0: सावित्री कुसुमा वरदानी यांच्यात होणार असून त्यात जिंकणाऱ्या खेळाडूशी उद्या सिंधूचा सामना विजेतेपदासाठी होईल. अष्टपैलूत्व, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, असामान्य नेतृत्व गुण अशा प्रतिभांमुळे क्रिकेट विश्वात आदरणीय असलेले वेस्ट इंडिज क्रिकेटचे युगप्रवर्तक सर गारफील्ड अर्थात गॅरी सोबर्स यांचं काल वयाच्या 89व्या वर्षी श्वसनाच्या आजारामुळे निधन झालं. त्यांच्या निधनानं संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. विविध क्रीडापटूंनी आणि इतर मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. क्रिकेट विश्वानं आपला एक अत्यंत तेजस्वी तारा गमावला आहे. ते एक विराज अष्टपैलू खेळाडू होते. त्यांच्या उत्कृष्टतेचा वारसा अनेक पिढ्यांपर्यंत टिकून राहणारा आहे अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी समाज माध्यमांवर सोबर्स यांना आदरांजली वाहिली आहे. बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक प्राधिकरणानेही सोबर्स यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. सोबर्स यांचं क्रिकेटसाठीचं अनन्यसाधारण योगदान भविष्यात अनेक पिढ्यांसाठी सदैव प्रेरणास्रोत राहील. ते अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होते असंही बीसीसीआयनं समाज माध्यमांवर म्हटलं आहे. ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी सोबर्स यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट संघानं कप्तान रोस्टन चेज आणि शाई होप तसंच महिला क्रिकेटच्या कर्णधार हॅलेम मॅथ्यूज यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांच्या खेळाची गुणवत्ता पुढच्या पिढ्यांना नेहमीच मार्गदर्शन करत राहील असं त्यांनी म्हटलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाच्या खाजगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम 1 या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं चाचणी उड्डाण यशस्वी. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या बोलावली सर्वपक्षीय बैठक. उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूत यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया. भारताची पीव्ही सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल. आणि महान क्रिकेटपटू सर गारफील्ड सोबर्स यांना क्रिकेट विश्वाची आदरांजली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:41 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम. आमची यानंतरची उद्घोषणा ऐका लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: बीड जिल्ह्यात 30 दिवसांची विशेष एकल वापर प्लास्टिक बंदी मोहीम सुरू. सिरसाळा इथं जलवृक्ष समृद्धी अभियानाचा प्रारंभ. आणि जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघात स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत विकास कामांसह विविध कार्यक्रम.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती.
3: बीड जिल्ह्यातल्या सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रांमध्ये 30 दिवसांची विशेष एकल वापर प्लास्टिक बंदी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचं उद्घाटन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झालं. जनजागृती, तपासणी, दंडात्मक कारवाई आणि प्लास्टिक मुक्त शहर उपक्रम अशा टप्प्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे. विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण अभियानाला बीड तालुक्यात शहर आणि ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महसूल प्रशासनाकडून विशेष शिबिरं, घरभेटी आणि जनजागृतीच्या माध्यमातून गणना प्रपत्र भरण्याचं काम सुरू आहे. ग्रामीण भागातही प्रशासनानं विशेष शिबिरांच्या माध्यमातून मोहिमेला गती दिली असून तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी पाली इथल्या विशेष शिबिराला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. परळी वैजनाथ तालुक्यातल्या सिरसाळा इथं जलसंधारण, वृक्ष संवर्धन आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी जलवृक्ष समृद्धी अभियानाचा प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी नदी पुनरुज्जीवन तसंच तलावांच्या खोलीकरणाच्या कामांमुळे भविष्यात पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होईल असं सांगितलं. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बीड विभागाकडून प्रवाशांच्या मागणीनुसार थेट 44 प्रवाशी उपलब्ध होताच पर्यटन बस सेवेचं नियोजन करण्यात आलं असून धार्मिक आणि पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी नागरिकांना ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे कमी खर्चात आणि सुरक्षित पद्धतीनं विविध प्रसिद्ध स्थळांचं दर्शन घेण्याची संधी प्रवाशांना मिळणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत राबवल्या जाणाऱ्या संपूर्णता अभियान 2.0 जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आढावा घेतला. वडवणी तालुक्याचा विकास आराखडा गतिमान करतानाच यामध्ये कोणतीही हयगय खपवून

0: दिली जाणार नाही असा इशारा त्यांनी यंत्रणेला दिला. बीड शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गाचा संत मुक्ताई मार्ग म्हणून भव्य नामकरण सोहळा 11 जुलै रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. संत मुक्ताईंची पालखी बीड शहरात 2 दिवस मुक्कामी होती. याच पार्श्वभूमीवर बीड नगर परिषदेनं सर्वपक्षीय आणि सामाजिक संघटनांच्या सहमतीनं हा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. बीडच्या ऐतिहासिक शहनशाहवाली दर्गा परिसरात नव्यानं उभारण्यात आलेल्या सुसज्ज जनसुविधा केंद्राचं लोकार्पण नुकतंच करण्यात आलं. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाअंतर्गत या केंद्राची उभारणी झाली असून हे केंद्र भाविक आणि पर्यटकांच्या सोयीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. बीड नगर परिषदेत स्थायी समितीची महत्त्वपूर्ण बैठक झाली. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यानं काही भागातून नागरिकांच्या दूषित पाणी पुरवठ्याबाबत तक्रारी येत आहेत. याची अत्यंत गंभीर दखल घेत प्रशासनानं तातडीनं आवश्यक त्या सर्व तांत्रिक सुधारणा कराव्यात आणि बीडकरांना स्वच्छ शुद्ध आणि वेळेवर पाणी पुरवठा करावा अशा सूचना नगराध्यक्ष प्रेमलता पारवे यांनी दिल्या. उस्मानाबाद लातूर बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे भाजपचे उमेदवार बसवराज पाटील यांचा विजय झाला. त्यांनी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार महेश देशमुख यांचा पराभव केला. बीड जिल्ह्यातल्या 6ही विधानसभा मतदारसंघात स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत विकासकामं पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठका आणि विविध कार्यक्रम घेण्यात आले. आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीड शहरासह ग्रामीण भागातल्या रखडलेल्या पाणीपुरवठा योजना आणि रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. आमदार धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघात कृषी विभागाची बैठक घेऊन शेतकऱ्यांना वेळेत बियाणे आणि खतांचा पुरवठा करण्याचे निर्देश दिले. तसंच मतदारसंघातल्या ग्रामीण आरोग्य केंद्रांना भेटी देऊन औषध साठ्याची पाहणी केली. आमदार नमिता मुंदडा यांच्या हस्ते केज मतदारसंघात महिला सक्षमीकरण आणि कौशल्य विकास केंद्रांच्या उपक्रमांचं उद्घाटन झालं. आमदार विजयसिंह पंडित यांनी गेवराई मतदारसंघातील विविध रस्ते खडीकरण व डांबरीकरण कामांची पाहणी केली. आमदार प्रकाश सोळंके यांनी माजलगाव आणि धारूर भागातील सिंचन प्रकल्पांची पाहणी केली. धरणातील पाणीसाठा आणि कालव्यांच्या दुरुस्तीबाबत त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली. आमदार सुरेश धस यांनी आष्टी पाटोदा शिरूर भागातील दुष्काळी गावांसाठी राबवण्यात येणाऱ्या पाणी योजनांची पाहणी केली.
1: बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:46 आणि 36 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पुष्पा पागधरे यांनी गायलेलं हे.

पुष्पा पागधरे यांनी गायलेलं हे गीत होतं चकोर आसगावकर यांचं आणि त्याला संगीतबद्ध केलं होतं विश्वनाथ मोरे यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं हे समूहगीत. शब्द आहेत साने गुरुजींचे आणि संगीतबद्ध केलं आहे कानू घोष यांनी.

गायक वृंदांनी गायलेल्या या समूह स्वरातील गीतासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:55 झाली आहेत. पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात भक्ती गाता या मालेत ऐकूया संत जनाबाईंवरील भारती बिर्जे डिग्गीकर यांनी लिहिलेला लेख.
1: जुनेराची भक्तीध्वजा, संत जनाबाई, भाग पहिला. इतिहासाच्या कोणकोणत्या वळणांवर स्त्री शक्ती निरनिराळ्या संस्कृतींच्या माजघरात कोंडली गेली, हतप्रभ होत चुलीतल्या लाकडासारखी धुमसत काळवंडत राहिली, हा विषय इतिहास आणि मानववंशशास्त्र विद्वानांचा आहे. पण चारीकडून कर्कचून बांधलेल्या शृंखला उधळून ही शक्ती आकाशगामिनी कशी होते हे सत्य मात्र महाराष्ट्रातील सामान्यांनीही अनुभवलं. पाश्चिमात्य नवविचारांचा प्रभाव, समाज सुधारकांचे समाज प्रबोधनाचे प्रयत्न, स्त्री शिक्षण, स्त्री पुरुष समानता लढा, स्त्री मुक्ती हे सर्व क्षितिजावर दूर दूर पर्यंत कुठेच दिसत नसताना महाराष्ट्राच्या मध्ययुगीन आकाशात अनेक तारका लखलखल्या. संतत्व, कवितत्व आणि स्त्रीत्व या तिन्ही जड जोखिमा पेलत त्या आपापल्या व्यक्तिमत्वाच्या मर्यादेतच कालजयी झाल्या. सामाजिक स्थानाच्या वेगवेगळ्या नेपथ्यातून आलेल्या या संत स्त्रिया महाराष्ट्राच्या संतांच्या मानदियाळीत कवी म्हणून, संत म्हणून आणि माणूस म्हणून सर्व सत्व परीक्षांना खऱ्या उतरल्या. स्त्री मुक्तीला निखळ मुक्तीच्या आकाशात विलीन करणाऱ्या यांच्यापैकी एका महान संत स्त्रीचं नाव आहे दासी जनी. संतश्रेष्ठ नामदेवांच्या नांदत्या आणि अभंग गायन पूजनाने गाजत्याही घराच्या दाराशी फडफडणारी ही जुनेराची विलक्षण भक्तीध्वजा, सामाजिक बंधनं स्वीकारून नाकारण्याची एक संत मुक्ताबाईंची रीत होती. त्याच्या अगदी उलट जनाबाईंचं व्यक्तिमत्व. त्यांनी सुरुवातीपासूनच वाट्याला आलेल्या नकारांचा स्वीकार केला आहे, अगदी जन्मापासूनच. सुंभाचा करदोडा, रकट्याची लंगोटी, नामा वाळूवंटी कथा करी, ब्रह्मादिक देव येवोनी पाहती, आनंदे गर्जती जय जयकार, असे नामदेव स्वतःचंच देहभान हरपून विठ्ठलमय झालेलं. मग त्यांना त्यांच्याच सावलीसारख्या दासी जनीचं भान कुठून राहणार? नामयाची दासी ही नामयाची असूनही तशी एकाकी आहे. जनाबाईंचा अवकाश हा असा आहे, आश्रिताचा, दासीचा, पददलित म्हणता येईल असा. सुंबाचा करदोडा वगैरे नामदेवांचं जे वर्णन आहे ते अगदी साध्या, श्रीमंत म्हणता येणार नाही पण खाण्यापिण्याची सोय आहे अशाच कुटुंबाकडे निर्देश करते. यात जनाबाईचं स्थान अजूनच खालचं असल्यामुळे तिला भरपूर काम आणि जेमतेम अन्न मिळत असावं हे स्पष्टच आहे. त्याबद्दल जनाबाईंची तक्रार नाही. या प्रतिभावतीला जे प्रश्न सतत पडत राहतात त्याचं उत्तर मात्र एका विठ्ठलाकडेच आहे हेही कळतं आहे. दमा

0: आणि करुड या मराठवाड्यातील वंचित दाम्पत्याच्या पोटी जन्मलेली जनाई अनाथही होती. मरण्यापूर्वी बापाने दामा शेठांच्या खात्यापित्या घरात तिला आणून सोडलं. जनाबाईच्या जीवनाची सुरुवातच अशी करुण होती. आई मेली बाप मेला, मज सांभाळी विठ्ठला, हरी रे मज कोणी नाही, माझी खात असे डोई. तेलाशिवाय केस चरचरले आहेत, अनाथ पोरीकडे कोण पाहणार. जनी म्हणे गोपाळा करी दुबळीचा सोहळा. अशा रोजच्या शून्याकार जीवनात एकच नातं साकारून उभारून येत राहिलं, तिचं भावविश्व व्यापून टाकत राहिलं. विठ्ठलाशी एकतर्फी प्रेमाचं नातं, अत्यंत तरल जाणीवा आणि उत्कट जीवनासक्ती ही जनाईच्या व्यक्तिमत्वाची ऊर्जा आहे. तिच्याहून लहान असलेल्या नामदेवांच्या प्रखर सगुण भक्तीचा तिच्यावरही संस्कार झाला आहे. या उत्कट भक्तीचा उच्चार करायची तिला बंदी नाही, पण फारशी सोयही नाही. 14 जणांच्या मोठ्या कुटुंबात तिच्यावर अन्याय नाही, पण तिच्या दासी या भूमिकेचा कोणाला विसरही नाही. उपेक्षा हे तर तिच्या जीवनाचं एकमेव सत्य आहे.
1: भक्तिगाथा या मालेत आताच आपण ऐकला संत जनाबाईंवरील भारती बिर्जे डिग्गीकर यांनी लिहिलेला लेख. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आता वेळ झाली आहे कृषीवाणी या कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणाची. ऐकूया गांडूळ खत निर्मिती याविषयी माहिती, वाचन केलंय विद्या तावडे यांनी. नमस्कार नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. मंडळी, आज आपण गांडूळ खत कसं तयार करायचं याविषयी जाणून घेऊया. गांडूळ खत तयार करण्यासाठी पिकांचे अवशेष जसं धसकटं, पेंढा, ताटे, तूस, कोंडा, झाडांचा पालापाचोळा, गवत यांचा वापर करावा. जनावरांपासून मिळणारी उपउत्पादितं जसं शेण, मूत्र, कोंबड्यांची विष्ठा, हाडांचा चुरा, कातडी यांचाही वापर यामध्ये करता येईल. त्याचबरोबर ताक, दहीचा, गिरीपुष्प, तण अशा हिरवळीच्या खतांचाही उपयोग यामध्ये करता येईल. शिवाय घरामधला केरकचरा, भाज्यांचे अवशेष, फळांच्या साली, शिळ अन्न यांचाही वापर यामध्ये करता येईल. त्याचबरोबर ऐन, किंजळ, साग, सुबाभूळ या वनझाडांचा पालापाचोळा यांचा वापर गांडूळ खत तयार करण्यासाठी चांगल्या प्रकारे करता येईल. गांडूळांची मोठ्या प्रमाणावर पैदास करण्यासाठी 1 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 30 सेंटीमीटर उंचीची लाकडी खोकी किंवा सिमेंटच्या टाक्या किंवा प्लॅस्टिकच्या टबचा वापर करावा. खोक्याच्या तळाशी 3 सेंटीमीटर जाडीचा सावकाश कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांचा थर रचावा. त्यावर 3 सेंटीमीटर जाडीचा कुजलेल्या शेणखताचा किंवा शेणखत आणि बागेतील मातीच्या मिश्रणाचा थर द्यावा. प्रत्येक थरावर पाणी शिंपडून भिजवून घ्यावं. त्यावर साधारणपणे 1000 पूर्ण वाढ झालेली गांडूळ सोडावीत. त्यावर गांडूळाच्या खाद्याचा 15 सेंटीमीटर जाडीचा थर पसरावा. या खाद्यामध्ये 10 भाग कुजलेलं शेणखत, 1 भाग भात किंवा गव्हाचा कोंढा, 1 भाग हरभऱ्याच्या सालीचा कोंढा आणि 1 भाग भाजीपाल्यांचे अवशेष किंवा कुजलेला पालापाचोळा यांचं मिश्रण असावं. या थरावर पाणी शिंपडून ओलं बारदान अंथरावं. सूर्यप्रकाश आणि पावसापासून संरक्षण करण्यासाठी खोकी सावलीत ठेवावीत. 8 ते 10 दिवसानंतर खाद्याच्या पृष्ठभागावर लहान ढिगाच्या स्वरूपात गांडूळाची कणीदार कात दिसून येईल. ही कात वेगळी करून खत म्हणून वापर करावा. साधारणतः आयसेनिया फेटिडा आणि युड्रिलस युजिनी या जातीच्या एका जोडीपासून या गांडूळांचा उपयोग सेंद्रिय खत निर्मितीसाठी करता येईल. गांडूळ खत तयार करण्याच्या ढीक पद्धतीमध्ये साधारणतः 2.5 ते 3 मीटर लांबीचे आणि 90 सेंटीमीटर रुंदीचे सेंद्रिय पदार्थांचे ढीक तयार करावेत. सुरुवातीला जमिनीवर पाणी शिंपडून जमीन ओली करावी. ढिगाच्या तळाशी नारळाच्या काथ्या, गवत, भाताचं तूस यांसारख्या लवकर न कुजणाऱ्या पदार्थांचा 3 ते 5 सेंटीमीटर जाडीचा थर रचावा. त्यावर पुरेसं पाणी शिंपडावं. या थरावर 3 ते 5 सेंटीमीटर जाडीचा शेणाचा किंवा बागेतील कुजलेल्या मातीचा थर रचावा. या थराचा उपयोग गांडूळांना तात्पुरतं निवासस्थान म्हणून होतो. साधारणतः 100 किलोग्रॅम सेंद्रिय पदार्थापासून खत तयार करण्यासाठी त्यावर 7000 प्रौढ गांडूळ सोडणं गरजेचं आहे. दुसऱ्या थरावर पिकांचे अवशेष, जनावरांचं मलमूत्र, धान्याचा

औंडा, तण, गिरीपुष्प, शेवरी या द्विदल हिरवळीच्या झाडांची पानं, मासळीचं खत, कोंबड्यांची विष्ठा यांचा वापर करावा. या सेंद्रिय पदार्थांचे बारीक तुकडे करून आणि अर्धवट कुजलेल्या स्वरूपात वापरले तर अधिक चांगलं ठरतं. त्यामधील कर्बनत्राचं गुणोत्तर 30 ते 40 दरम्यान असावं. अशा प्रकारे तयार केलेलं गांडूळ खत आपल्या शेतासाठी वापरता येईल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाच्या पुनःप्रसारणात गांडूळ खत निर्मिती याविषयीची माहिती ऐकलीत. वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतरचा कार्यक्रम थोड्या

0: सकाळचे 2:05 झाली आहेत. पुनःप्रसारित कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
1: आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मधुमेह आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकूया.
2: श्रोते हो नमस्कार. मधुमेह हा आज सर्व परिचित असा रोग आहे. मधुमेहाला डायबिटीज असेही म्हणतात. या रोगामध्ये शरीरात साखर प्रमाणापेक्षा अधिक वाढते. योगाच्या दृष्टिकोनातून शरीरातील हे साखरेचे प्रमाण वाढण्याची काही महत्त्वपूर्ण कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे अनियमित दिनचर्या हे होय. याबरोबरच आवश्यकतेपेक्षा अधिक भोजन करणे, मानसिक ताणतणाव, शारीरिक श्रमांचा अभाव यामुळेही शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. साखर व साखरेचे पदार्थ, मिष्टान्न, चॉकलेट इत्यादी पदार्थांच्या अत्यधिक सेवनाने शरीरात वाढलेले शर्करेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी पॅनक्रियाज ग्रंथीला इन्सुलिन निर्माण करण्यासाठी अधिक श्रम पडतात. रोजच असे जास्त साखरेचे भोजन केले तर दिवसेंदिवस पॅनक्रियाज ग्रंथीची क्रियाशीलता मंद पडते. शरीरातील क्रियाशीलता कमी झाली की शरीरात शर्करेचे चयापचय करण्यासाठी इन्सुलिनची मात्रा कमी पडू लागते. परिणामी शर्करेचे चयापचय न झाल्यामुळे ही शर्करा रक्तामध्ये अधिक काळ राहते. शर्करेचे प्रमाण रक्तात खूप जास्त वाढलेल्या अवस्थेत किडनीमध्ये रक्ताची गाळण क्रिया होत असताना शर्करेचे काही प्रमाण रक्तात सोडले जाते. त्यामुळे वारंवार लघवीला जाणे, शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे आणि अशक्तपणा ही लक्षणे जाणवायला लागतात. अशी लक्षणे दिसायला लागल्यास शरीर रक्तातील शर्करेचे प्रमाण मोजले तर ते निश्चितच जास्त दिसून येते आणि डायबिटीजचे रोगनिदान होते. मधुमेहाच्या विकाराने ग्रस्त व्यक्तींसाठी रोगमुक्त होण्यासाठी आणि ज्यांना रोग नाही अशांना रोग होऊ नये यासाठी योगाभ्यासातील काही आसने, प्राणायाम, क्रिया लाभदायक ठरतात. परंतु रोग्याने आपापल्या रोगाची तीव्रता लक्षात घेऊन योग चिकित्सकाच्या मार्गदर्शनाखालीच योगाभ्यास करावा. योगाभ्यासामध्ये सूर्यनमस्काराचा अभ्यास आपापल्या क्षमतेनुसार करावा. त्यानंतर उत्तानपादासन, नौकासन, पवनमुक्तासन, भुजंगासन, तसेच बैठक स्थितीमध्ये अर्धमत्स्येंद्रासन, वज्रासन, योगमुद्रा, मंडुकासन या आसनांच्या अभ्यासाने पॅनक्रियाज ग्रंथीवर प्रभाव पडतो आणि या ग्रंथीची क्रियाशीलता वाढून इन्सुलिनचे प्रमाण वाढविले जाते. प्राणायामापैकी नाडीशोधन प्राणायाम, भस्त्रिका प्राणायामाचा अभ्यास उपयुक्त आहे. उदरश्वसन, योगनिद्रा, ध्यान यांच्या अभ्यासाने मानसिक आणि भावनात्मक ताणतणाव कमी करता येतो आणि मधुमेहाचा धोका टाळता येतो. अभ्यासासोबतच रुग्णाने काही बाबींचे पालन आपल्या दैनंदिन व्यवहार आणि आहारामध्ये करणे गरजेचे आहे. जसे

0: त्यामध्ये तांदूळ, बटाटे आणि गोड पदार्थ घेऊ नये. मसालेदार आणि तेलकट पदार्थांचे सेवन कमीत कमी करावे. दूध आणि दुधापासून बनविलेले पदार्थ टाळावेत. नियमित दिनचर्येत पायी चालणे, थोडेफार शारीरिक श्रम यामुळेही पाचन व्यवस्थित होते आणि शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण संतुलित राहते. नियमित दिनचर्या, संयमित आहारविहार आणि निरंतर योगाभ्यासाने मधुमेहापासून निश्चितच मुक्ती मिळवता येते.
1: आत्ताच आपण मधुमेह आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

पुनःप्रसारित कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आत्ताच आपण ऐकलात ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:10 होत आहेत. यानंतर ठीक 2:10 पुनःप्रसारित कार्यक्रम परिसर.

0: बरी सर।
1: श्रोतेहो नमस्कार, आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। श्रोतेहो, कालपासून आपण परिसर या कार्यक्रमात इको टुरिझम याविषयी माहिती ऐकत आहोत। आज या माहितीचा दुसरा भाग ऐकूया। श्रोतेहो, इको टुरिझममध्ये प्रामुख्याने पर्यावरण, पर्यावरण रक्षण, पर्यावरण शिक्षण आणि त्यासाठीचं पर्यटन यांचा सहभाग होतो। पर्यटनाद्वारे निसर्ग चक्र, परिसंस्था आणि पर्यावरणाचा समतोल ढासळू न देता त्यांचा विकास कसा करावा याबद्दलचा एक तो विचार आहे। निसर्ग आणि पर्यावरण रक्षणाबरोबर स्थानिक लोकांचा आर्थिक विकास हा याचा प्रमुख उद्देश आहे। इको टुरिझम प्रकारामध्ये मोंडार पर्यटन हे पर्यावरण आणि पर्यावरणाच्या रक्षणाला पूरक असलं पाहिजे। या पर्यटन प्रकारामध्ये निसर्ग हा केंद्रबिंदू आहे आणि निसर्गाचा कमीत कमी ऱ्हास होईल याची यात काळजी घेतली जाते। तसेच स्थानिक लोकांचा सहभागही या पर्यटन प्रकारातली एक अनिवार्य गोष्ट आहे आणि पर्यटनाचे फायदे हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आवश्यक मानलं गेलं आहे। त्यामुळं स्थानिक लोकांना जंगलांचं महत्त्व पटेल, त्याचं संरक्षण करण्यामध्ये ते सहभागी होतील ही अपेक्षाही त्यात आहे। इको टुरिझममुळं पर्यावरणाबद्दलची योग्य भावना आणि एका विशिष्ट प्रकारची वागणूक, त्यामुळं जंगलावर किंवा पर्यावरणावर कमीत कमी अपाय होईल, त्यामुळं नैसर्गिक स्रोतांची कमीत कमी हानी होते। राहण्याची व्यवस्था, जेवणखान अशा बाह्य गोष्टीऐवजी अंतर्गत गोष्टींकडे म्हणजे पर्यावरण, परिसंस्था या गोष्टींना जास्त महत्त्व, तसंच बाह्य गोष्टी म्हणजे सोयी आणि सुविधा यांचा वापर निसर्गाशी परिचय वाढवणं इतपत मर्यादित असा होतो। इको टुरिझम हे निसर्गाभोवती किंवा पर्यावरणावर आधारित आहे। त्याचा केंद्रबिंदू मनुष्य नाही तर निसर्ग आहे। अशा प्रकारच्या पर्यटनामुळं वन्यजीव आणि पर्यावरण यांचा फायदा होणं अपेक्षित असतं। या पर्यटनामध्ये नैसर्गिक पर्यावरणाशी आणि सांस्कृतिक विविधतेशी जवळचा अनुभवही अपेक्षित आहे। यातून मिळणारा आनंद हा किती शिकायला मिळालं या माध्यमातून मोजतात। आणि श्रोते हो, अशा पर्यटनासाठी मानसिक तयारी आणि विषयाचं सखोल ज्ञान हे पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिक यांच्याकडून अपेक्षित असतं। या पर्यटनातून निर्माण होणारा पैसा प्रामुख्यानं पर्यटनाच्या साधनांची देखरेख संग्रहालय माहिती केंद्र याच्या निर्मितीसाठी हा पैसा वापरला जातो, जेणेकरून वन्यजीव आणि त्यांची आश्रयस्थळं यांचा कुठल्या ना कुठल्या प्रकारांनी संरक्षण या पैशातून होऊ शकतो। अशा प्रकारचा पैसा हा विकसनशील देशांमध्ये अतिशय उपयोगी पडतो, कारण या देशांमधून वन्यजीव, जैवविविधता आणि नैसर्गिक स्रोत यांचा संरक्षण करण्यासाठी पुरेसा पैसा नसतो आणि त्यामुळंच या प्रकारच्या पर्यटनातून निर्माण झालेला पैसा हा जंगलं,

0: वन्यजीव जे दुर्लक्षित झालेत त्यांच्या विकासासाठी आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी निश्चितच उपयोगी पडेल. श्रोते हो, काल आणि आज आपण इको टुरिझम याविषयी माहिती ऐकली. उद्या पुन्हा भेटूया नवीन माहितीसह याच कार्यक्रमात. तेव्हा मी सारिका दांडगे, कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपला निरोप घेतेय. नमस्कार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: पुनःप्रसारित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात परिसर, ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: श्रोतेहो, अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
1: श्रोतेहो, यानंतर ठीक 2:15 दोपहर समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू.

श्रोते हो दुपारचे 2:30 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकूया राधा नमुद्री यांचं कर्नाटक शैलीतील गायन. राग आहे करहरप्रिया. त्यांना मृदंगमची साथ आहे दक्षिणामूर्ती पिल्ले यांची आणि व्हायोलिनची साथ आहे विश्वनाथ रामस्वामी यांची. ऐकूया राधा नमुद्री यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग करहरप्रिया.

0: श्रोते हो, आत्ताच आपण राधा नमुद्री यांनी कर्नाटक शैलीतील गायलेलं गायन आत्ताच आपण ऐकलं. त्यांनी गायलेला राग करहर प्रिया आत्ताच आपण ऐकलं. त्यांना मृदुंगमची साथ होती दक्षिणामूर्ती पिल्ले यांची आणि व्हायोलिनची साथ होती विश्वनाथ रामस्वामी यांची. याचबरोबर नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
1: श्रोते हो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो. पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय.

0: स्मृतिवर्धन या उपक्रमाविषयी चार भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पाध्य.
1: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
0: स्मृतिवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पाध्य यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह.
2: श्रोते हो, यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील.

आकाशवाणी मुंबई, तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम वन या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं चाचणी उड्डाण यशस्वी. पुण्यात 3 प्रमुख राष्ट्रीय महामार्गांच्या विकासकामांची केंद्रीय महामार्ग मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पायाभरणी. बियाणं, खतं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं निराकरण 7 दिवसात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया. आणि भारताची PV सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल. भारतात खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम वन या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं आज आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी चाचणी प्रक्षेपण झालं. भारतीय प्रमाणवेळेनुसार 12:05 हे प्रक्षेपक रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं. स्कायरूट एरोस्पेस या भारतीय कंपनीनं हे रॉकेट पूर्णपणे देशातच तयार केलं असून कंपनीनंच उड्डाणाची प्रक्रिया पूर्ण केली. देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम वन असं ठेवलं आहे. या प्रक्षेपक रॉकेटच्या उड्डाणाची प्रक्रिया 4 टप्प्यांमध्ये पूर्ण झाली. हे रॉकेट अत्यंत वेगवान आणि मागणीनुसार प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशानं तयार केलं गेलं आहे. विक्रम वनच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी स्कायरूट एरोस्पेसचं अभिनंदन केलंय. हे ऐतिहासिक यश भारताच्या अंतराळ क्षेत्राच्या वाटचालीतल्या एका नव्या अध्यायाचा प्रारंभ असून अंतराळ क्षेत्रात खासगी क्षेत्राच्या वाढत्या क्षमतेची प्रचिती देणारा आहे असं त्यांनी म्हटलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही स्कायरूट एरोस्पेसच्या पथकाशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांचं अभिनंदन केलं. हे ऐतिहासिक यश देशातल्या युवा वर्गाला नवोन्मेषात योगदान देण्यासाठी प्रेरणा देईल असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी विक्रम वनच्या पथकाला भेटीचं निमंत्रणही दिलं आहे. भारताच्या अंतराळ क्षेत्रातला खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवी दारं खुली करत असून नवोन्मेषाला गती देत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या एका संदेशात म्हटलंय. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुण्यात 3 प्रमुख राष्ट्रीय महामार्गांच्या विकासकामांची संयुक्त पद्धतीनं पायाभरणी होत आहे. या योजनांसाठी 16,700 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यात खराडी जंक्शन आणि शिरूर बायपास दरम्यान 53 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी महामार्गाचा समावेश असून 246 किलोमीटर लांबीच्या पुणे संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचा हा पहिला टप्पा असेल. हडपसर आणि यवत दरम्यान 32 किलोमीटर लांबीचा रस्ता आणि तळेगाव चाकण शिक्रापूर दरम्यानचा 54 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांचाही यात समावेश आहे. या विकासकामांमुळे दळणवळणात सुधारणा, प्रवासाच्या वेळेत बचत आणि वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे. शिवाय पुण्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला यामुळे चालना मिळेल. नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. बियाणं, खतं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं 7 दिवसात निराकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. शेतकऱ्यांकडून तक्रार आल्यावर आठवडाभरात शेतावर जाऊन तपासणी अहवाल अंतिम केला जाईल असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय. सरकारनं तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांची फेररचना केली आहे. तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्र किंवा कृषी विज्ञान केंद्र, महाबीज यांचा प्रतिनिधी, संबंधित कृषी अधिकारी यांचा समावेश करण्यात आलाय. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित कंपनीचे प्रतिनिधी आणि विक्रेत्यांना तपासणीवेळी उपस्थित राहणं बंधनकारक असेल. एखाद्या तालुक्यात तक्रारींची संख्या 100 पेक्षा जास्त असल्यास आवश्यकतेनुसार अतिरिक्त तक्रार निवारण समित्या स्थापन करायची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना तातडीनं समित्या

गठीत करण्याच्या सूचना केल्या गेल्या आहेत. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारी सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर सरकारनं उद्या सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. अधिवेशनाचं कामकाज सुरळीतपणे चालवण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहन या बैठकीत सरकारतर्फे केलं जाईल. दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या व्यूहरचनेबद्दल चर्चा करण्यात आली. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. पालघरमधल्या वाढवण बंदराजवळ जागतिक दर्जाची कृषी बाजारपेठ उभारण्याच्या राज्य सरकारच्या योजनेचं महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी स्वागत केलं आहे. मात्र भारताला कांदा व्यापारात जगात अग्रेसर राष्ट्र बनवण्यासाठी नाशिकचा राष्ट्रीय कांदा निर्यात केंद्र म्हणूनही विकास करावा अशी मागणी महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेनं केली. देशाची कांदा राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकचा भारताच्या कांदा उत्पादन व्यापार आणि निर्यातीत मोठा वाटा आहे. त्यामुळे वाढवण बंदराशी जोडलेलं एक विशेष निर्यात केंद्र म्हणून नाशिकचा विकास केला जावा अशी मागणी संघटनेनं केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत नवी दिल्लीत जंतर मंतर इथं बेमुदत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आज दिल्ली पोलिसांनी उपोषण स्थळावरून हलवलं आणि वैद्यकीय उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. गेले 20 दिवस केलेल्या उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती खालावल्यानं दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवल्याचं पोलीस उपायुक्तांनी सांगितलं. वांगचुक यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाच्या अधीक्षकांनी दिली आहे. वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर काही वेळातच काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशननं हे आंदोलन सुरूच राहील असं म्हटलं असून संघटनेच्या 3 विद्यार्थी आंदोलनकर्त्यांनी बेमुदत उपोषण सुरूच ठेवायचा निर्णय जाहीर केला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी येत्या सोमवारी संसदेवर मोर्चा काढायचा निर्धारही कायम असल्याचं आंदोलकांनी म्हटलंय. सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हलवण्याच्या कारवाईवर अनेक विरोधी पक्षांनी टीका केली. या देशात शांततापूर्ण आंदोलनं देखील करू दिली जात नाहीत. बळाचा वापर करून लोकशाही मोडीत काढली जाते आणि संपूर्ण जग हे पाहतंय अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केंद्र सरकारची भूमिका बेजबाबदार असल्याचं म्हटलंय. सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याऐवजी मूकदर्शक बनलं असल्याची टीका त्यांनी केली. सोनम वांगचुक यांचा आवाज केवळ त्यांचा स्वतःपुरता मर्यादित नाही तर तो देशभरातल्या युवा वर्गाचा तसंच नीट पेपरफुटी प्रकरणातल्या पीडितांचा आवाज असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. शेतीसाठी पाणी आणि खतांचा वापर मर्यादित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा वापर करता येईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं. पिकाला होणाऱ्या रोगांची पूर्वकल्पना एआय तसंच ड्रोनच्या वापरामुळे येऊ शकते असं सांगून विदर्भात ऊस आणि संत्र शेतीसाठी असा वापर केल्यामुळे हजारो शेतकऱ्यांना फायदा झाल्याची माहिती त्यांनी दिली. नागपूरच्या कृषी विकास प्रतिष्ठानच्या डॉ सी डी माई पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. टोकियो इथं सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पीव्ही सिंधूनं धडक मारली. उपांत्य फेरीत सिंधूनं चीनच्या आणि जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या चेन युफेई विरुद्धचा पहिला गेम 21-19 अशा फरकानं जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधू 15-10 अशा आघाडीवर असतानाच दुखापतीमुळे चेन युफेईनं सामन्यातून माघार घ्यायचा निर्णय घेतला. दुसऱ्या उपांत्य सामना जपानची अकाने यामागुची आणि इंडोनेशियाची पुत्री कुसुमा वर्दानी यांच्यात होणार असून त्यात जिंकणाऱ्या खेळाडूशी उद्या सिंधूचा सामना विजेतेपदासाठी होईल. अष्टपैलुत्व, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, असामान्य नेतृत्व अशा गुणांमुळे क्रिकेट विश्वात आदरणीय असलेले वेस्ट इंडिजचे क्रिकेटचे युगप्रवर्तक सर गारफिल्ड अर्थात गॅरी सोबर्स यांचं काल वयाच्या 89व्या वर्षी श्वसनाच्या आजारामुळे निधन झालं. त्यांच्या निधनानं संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. विविध क्रीडापटूंनी आणि इतर मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. क्रिकेट विश्वानं आपला एक अत्यंत तेजस्वी तारा गमावला. ते एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू होते. त्यांचा उत्कृष्टतेचा वारसा अनेक पिढ्यांपर्यंत टिकून राहणारा आहे अशा शब्दात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी समाजमाध्यमावर सोबर्स यांना आदरांजली वाहिली आहे.
बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक प्राधिकरणानंही सोबर्स यांच्या निधनाबद्दल शोक

व्यक्त केलाय. सोबर्स यांचं क्रिकेटसाठीचं अनन्यसाधारण योगदान भविष्यात अनेक पिढ्यांसाठी सदैव प्रेरणास्रोत राहील. ते श्रेष्ठ अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होते असंही बीसीसीआयनं समाजमाध्यमावर म्हटलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाच्या खासगी क्षेत्राअंतर्गत विकसित केलेल्या विक्रम 1 या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाची चाचणी उड्डाण यशस्वी. पुण्यात 3 प्रमुख राष्ट्रीय महामार्गाच्या विकास कामांची केंद्रीय महामार्ग मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पायाभरणी. बियाणं, खतं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं निराकरण 7 दिवसात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया. आणि भारताची PV सिंधू जपान खुल्या

मराठी प्रसारण सेवा आता इथेच समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सेवा सुरू होईल संध्याकाळी ठीक 5 वाजता. दरम्यानच्या काळात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून तुम्ही आमचं प्रसारण ऐकू शकता. तेव्हा भेटूया अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

नमस्कार रसिक श्रोते हो, शुभ संध्या। मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। आजच्या दुसऱ्या प्रसारण सभेत मी वैष्णवी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। सायंकाळचे 5 वाजतायत। आता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून।

नमस्कार, मी शैलेश मोहिते. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारतात खाजगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम वन या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं आज आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोट्टा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी चाचणी प्रक्षेपण झालं. स्कायरूट एरोस्पेस या भारतीय कंपनीनं उड्डाणाची प्रक्रिया पूर्ण केली. विक्रम वनच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्कायरूट एरोस्पेसचं अभिनंदन केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी विक्रम वनच्या पथकाला भेटीचं निमंत्रणही दिलं. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुण्यात पुणे शिरूर हडपसर यवत आणि तळेगाव चाकण शिक्रापूर या तीन प्रमुख राष्ट्रीय महामार्गाच्या विकासकामांची पायाभरणी केली. या योजनांसाठी 16,000

0: 700 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बियाणं, खते, कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं 7 दिवसात निराकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. शेतकऱ्यांकडून तक्रार आल्यावर आठवड्याभरात शेतावर जाऊन तपासणी अहवाल अंतिम केला जाईल, असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आज सकाळी दिल्ली पोलिसांनी उपोषण स्थळावरून हलवलं आणि वैद्यकीय उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हलवण्याच्या कारवाईवर अनेक विरोधी पक्षांनी टीका केली आहे. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पीव्ही सिंधूनं धडक मारली आहे. उपांत्य फेरीत पहिला गेम जिंकून दुसऱ्या गेममध्ये सिंधू आघाडीवर असतानाच दुखापतीमुळे चेन युईफियेने सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सायंकाळचे 5:02 आणि 35 सेकंद झाली आहेत. गीतसंध्यामध्ये आज आपण आनंद घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा. सुरुवातीला ऐकूया नूरी या चित्रपटातील जान निसार अख्तर यांचं गीत. लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे खय्याम यांचं.

यशुदास यांच्या आवाजातील हे गीत होतं चितचोर. या चित्रपटातील गीतकार आणि संगीतकार होते रवींद्र जैन. आता ऐकूया साथ साथ या चित्रपटातील गीत. गीतकार जावेद अख्तर, संगीतकार कुलदीप सिंग आणि गायक आहेत जगजीत सिंग.

लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं हे गीत होतं आनंद बक्षी यांचं. बॉबी चित्रपटाकरता संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. आता ऐकूया कभी कभी या चित्रपटातील मुकेश यांनी गायलेलं साहिर यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे खय्याम यांनी.

कभी कभी या चित्रपटातील हे गीत होतं साहिर यांचं संगीतबद्ध केलं होतं खय्याम यांनी. मुकेश यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त झाला. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोतेहो, इंद्रधनुष्य कार्यक्रमात 21 जुलैला सकाळी 9:30 वाजता आपण ऐकाल माझा कलाप्रवास, याविषयी वैष्णवी जोशी यांच्याशी सुनेत्रा रेमणे यांनी साधलेला संवाद.
1: कला ही कधी थांबत नाही, ती परिवर्तनशील आहे, त्यामुळे ती काळानुरूप बदलते. त्यामुळे ते जे बदल होत आहेत ते मला माझ्यामध्ये अंगीकारायचे.
0: तेव्हा श्रोतेहो, नक्की ऐका 21 जुलैला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: श्रोते हो, यानंतर ठीक 5:30 युववाणी यामध्ये भटकंती या सदरात चिखलदरा पर्यटन स्थळाची माहिती हा कार्यक्रम प्रसारित होईल. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: वाटेवरून चालताना सहज दिसला लांब जाणारा रस्ता, त्याच वाटेवरून जायचं ठरवलं आम्ही. आता
1: निघालो मग आम्ही त्या निसर्गाचे मित्र बनायला, एका वेगळ्या विश्वात हरवून जायला.
0: शोध आहे आता आपल्याच मातीतल्या वेगळेपणाचा, आनंद घेतोय आपल्या माणसांबरोबर नवीन दिशा शोधायचा.
1: त्याच वाटेवरचे आहोत साक्षीदार आपण प्रवासी, जिथे घेतो एक मोकळा श्वास.
0: कारण सुखद, सुंदर, अविस्मरणीय असा अनुभव देणारा असतो हा प्रवास.
1: नम्रता कुलकर्णी आपल्या प्रवासाचं वर्णन काही अशा प्रकारे करतात, पण प्रत्येकाच्या प्रवासाचा अनुभव हा वेगळा असतो, नाही का?
0: हो. नमस्कार मित्रांनो, मी नेहा
1: आणि मी दर्शन स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या यू आणीच्या भटकंती या कार्यक्रमात.
0: पण मी काय म्हणते दर्शन, अनुभव घ्यायला आणि आपल्या प्रवासाचे किस्से सांगायला आधी प्रवास करावा लागतो. नवनवीन स्थळांना भेट द्यावी लागते.
1: बरोबर.
0: निसर्गाचा आनंद घ्यावा लागतो.
1: जातो ना, मी फिरतो, नवनवीन ठिकाणी जातो, भटकंती करतो. आणि आता तर पावसाळा सुरू झालाय, वातावरणात हिरवळ पसरलीये, आता खरं फिरण्याचं सीझन आहे.
0: हा, फिरायला जातो म्हणे. मित्रांनो, तुम्हाला सांगते दर्शनचं फिरायला जाणं काय ते.
1: नको नको नको नको नको.
0: एकदा आम्ही सगळ्या मित्रमैत्रिणींनी फिरायला जायचा प्लॅन केला. उद्या सकाळी 5 वाजता निघू असं ठरवलं. मग यासाठी लवकर उठायचं होतं. लवकर उठायला रात्री अलार्म सेट करावा लागतो ना. आमच्या सगळ्या मित्रांपैकी फक्त दर्शनने अलार्म लावला आणि बाकीचे सगळे आम्ही त्याच्या भरोश्यावर झोपलो, हा उठवेल म्हणून. पण काय, सकाळी अलार्म वाजला, हा उठला देखील. पण याने विचार केला, जाऊ दे, आज सुटीच तर आहे आणि सगळे थकलेत तर मस्त झोपून घेऊ. आणि अलार्म बंद करून हा चक्क झोपला. सगळा प्लॅन फ्लॉप झाला.
1: मग मी सगळ्यांच्या भल्याचा विचार केला, सगळ्यांना आराम मिळावा म्हणून मी तसं केलं.
0: वा वा वा वा. पण त्यामुळे सगळ्यांची सुटी वाया गेली, त्याच काय?
1: पुढच्या वेळी जाणारच आहोत ना आपण, डोंट वरी.
0: पुढच्या वेळी जाणारच, पण मग त्याची प्लॅनिंग आज झाली पाहिजे ना. आणि तीही आपल्या या सगळ्या मित्रांच्या साक्षीनं.
1: हो, हे जमतंय. आपल्या या मित्रांनाही आपण आपला प्लॅन सांगू, म्हणजे जरी यांना जायचं असेल तर तेही जाऊ शकतात.
0: त्यापेक्षा आपण एक काम करूया, आज आपण आपल्या मित्रांसोबत व्हर्च्युअल भटकंती करूया.
1: येस, वाय नॉट. चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या भटकंती कार्यक्रमात आपण जाऊया एका म्युझिकल ब्रेक कडे.
0: अरे,
1: म्हणजे आधी गाणं ऐकू मग जाऊ, त्यात काय.
0: ओके, स्टे ट्यून.

0: वेलकम बॅक मित्रांनो. तर आज आपण व्हर्च्युअल भटकंती करणार आहोत एका सुंदर अशा ठिकाणाची,
1: म्हणजेच विदर्भाचे काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा या महाराष्ट्रातल्या एका प्रमुख थंड हवेच्या ठिकाणाची.
0: मुसळधार पावसामुळे डोंगरातून कोसळणारे धबधबे, दऱ्याखोऱ्यांचं निसर्ग सौंदर्य,
1: थंड हवेचे वाहणारे झुळझुळ वारे, ढगातून जाणारी वाट,
0: हे सगळं ऐकून आताच जायची जेवढी माझी इच्छा होते तशीच इच्छा आपल्या सर्व मित्रांची पण होत असेल.
1: मग काय मित्रांनो, जायचं का?
0: जाऊ जाऊ जाऊ, आधी सगळी माहिती काढू आणि आता सध्याला व्हर्च्युअल फिरून येऊ.
1: सगळ्यात आधी

0: आपण बघू तिथे जायचं कसं. तर मित्रांनो, आपण बस, ट्रेन आणि फ्लाईट या तिन्ही मार्गांनी चिखलदरा गाठू शकतो.
1: फ्लाईट कसं? आपल्या जळगाववरून अजून फ्लाईट सुरू नाही आहेत, सुरू व्हायचे आहेत.
0: ते ठीक आहे रे, पण आपले इतर ठिकाणचे मित्र जाऊ शकतील ना. आणि नाही फ्लाईट तर ट्रेन बस आहेच की.
1: बसने जर गेलो तर अमरावतीहून आपण राज्य परिवहन अर्थात आपली लाल परी किंवा खासगी बसेसने चिखलदरा पोहोचू शकतो.
0: आणि ट्रेनने जर पोहोचायचं म्हटलं तर सर्वात जवळचं स्टेशन हे बडनेरा आहे. बडनेरा वरूनही सार्वजनिक आणि खासगी बसेस उपलब्ध असतात, किंवा आपल्या खासगी वाहनानेही आपण चिखलदरा पोहोचू शकतो.
1: आणि फ्लाईटने जर तुम्ही आलात तर नागपूर एअरपोर्टला उतरून तिथूनही बसेस उपलब्ध आहेत.
0: तर अशा प्रकारे आपण या सातपुडा पर्वत रांगेच्या कुशीत वसलेल्या या निसर्गरम्य ठिकाणी पोहोचू शकतो.
1: नेहा, हे निसर्गरम्य थंड हवेचं ठिकाण तर आहेच, पण याला ऐतिहासिक पार्श्वभूमी पण आहे.
0: हो मित्रांनो, चिखलदरापासून जवळच विराट राज्याची राजधानी होती, तिला वैराग नगरी म्हणत. आजही वैराग नावाचं गाव तिथे आहे.
1: 5000 वर्षांपूर्वी पांडवांनी आपला अज्ञातवासाचा काळ या सातपुडा पर्वतरांगेतील चिखलदऱ्याच्या वनात पूर्ण केला अशी आख्यायिका आहे.
0: त्यावेळी द्रौपदी वेश बदलून विराट राजाच्या महाराणीची दासी म्हणून वास्तव्य करत होती.
1: परंतु द्रौपदीवर विराट राजाचा मेहुणा कीचक याची वाईट नजर पडली. जेव्हा ही घटना द्रौपदीने भीमाला सांगितली तेव्हा भीमाने कीचक याला ठार केलं
0: आणि त्याचा मृतदेह वैराग पासून दूर एका दरीत फेकून दिला. त्यालाच कीचक दरी म्हणून ओळखलं जात होतं.
1: कालांतरानं त्या शब्दाचा अपभ्रंश होऊन त्याचं चिखलदरा असं नाव पडलं असं म्हणतात.
0: शेजारी असलेल्या एका कुंडात भीमाने आपले हात धुतले, त्यालाच भीमकुंड म्हणून ओळखलं जातं.
1: हा भीमकुंड देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो.
0: मित्रांनो, हा भीमकुंड एक नैसर्गिक जलस्रोत आहे आणि याचं पाणी इतकं स्वच्छ आणि पारदर्शक असतं की पाण्यात मासे पोहताना आपण स्पष्टपणे पाहू शकतो.
1: म्हणजे एक परफेक्ट मॉन्सून डेस्टिनेशन म्हणून आपण चिखलदरा या ठिकाणी जाऊ शकतो.
0: अरे हे तर थोडंच झालं, अजून बरेच पॉइंट आणि माहिती आपण जाणून घेऊ, पण त्याआधी जाऊया एका म्युझिकल ब्रेक कडे.

0: तर मित्रांनो, आपण आहोत चिखलदरा या ठिकाणी.
1: चिखलदराला आपल्याला वेगवेगळी निसर्गरम्य व्ह्यू पॉइंट पाहायला मिळतात. त्यातल्या भीमकुंडाबद्दल आपण जाणून घेतलं.
0: यासोबतच पंचबोल पॉइंट हा एक सुंदर पॉइंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो.
1: दर्शन, या पॉइंटचं वैशिष्ट्य म्हणजे इथून जर आपण एकदा आवाज दिला की 5 वेळेस प्रतिध्वनी ऐकायला येतो, म्हणूनच याला पंचबोल पॉइंट म्हणून ओळखलं जातं.
0: आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त कॉफीचे मळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात.
1: अजून एक व्ह्यू पॉइंट म्हणजे गाविलगड किल्ला. गिरिदुर्ग प्रकारातला हा किल्ला चिखलदऱ्याला आपल्याला पाहायला मिळतो.
0: यासोबतच बहामनी किल्लाही आपल्याला इथे पाहायला मिळतो.
1: गाविलगड हा 12व्या शतकात गवळी राजाने बांधला, म्हणून किल्ल्याचं नाव गाविलगड असं ठेवण्यात आलं.
0: गडावर 5 लहान मोठे तलाव, साधारणतः 6 ते 7 तोफा, त्यावरील हिंदुस्थानी, उर्दू, अरबी या भाषेत कोरलेला मजकूर, कोरीव मूर्त्या,
1: किल्ल्यातील राणी महाल, दरबार, यामुळे किल्ला तत्कालीन वैभवाची ग्वाही देत आजही तिथे आपल्याला पाहायला मिळतो.
0: यासोबतच देवी पॉइंट, मोजरी पॉइंट, हरिकेन पॉइंट असे काही पॉइंट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात.
1: दर्शन, तुला माहितीये ताडोबानंतर महाराष्ट्रातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त वाघ असलेला व्याघ्र प्रकल्प या चिखलदऱ्याच्या खोऱ्यात असलेल्या मेळघाट या ठिकाणी आहे.
0: म्हणजे मान्सून डेस्टिनेशन सोबतच आपण जंगल सफारीचाही आनंद या ठिकाणी घेऊ शकतो.
1: जंगल सफारीचा नाही तर थ्रिलचाही अनुभव या ठिकाणी आपण घेऊ शकतो.
0: हो, जगातला सर्वाधिक लांबीचा म्हणजे 407 मीटरचा स्कायवॉक या ठिकाणी आहे.
1: असं परफेक्ट हॉलिडे डेस्टिनेशन म्हणून आपण चिखलदरा या ठिकाणी नक्कीच जाऊ.
0: हो, आता प्लॅन तर केलाय, माहिती पण मिळाली आहे आणि आता वातावरण पण भारी आहे जायला. जायला तर हवंच.
1: पण एक गोष्ट लक्षात ठेव, जाताना तिथं कचरा अजिबात करायचा नाही. लास्ट टाइम आपण एका ठिकाणी गेलो तेव्हा तू काय केलं?
0: काय?
1: पिशवी भरून चिप्स, बिस्किट, चॉकलेट सगळं घेतलं आणि खाऊन ते रॅपर तिथेच फेकले.
0: नंतर उचलले पण होते ना.
1: हो, ते तर मी सांगितल्यावर.
0: हो, ते चुकलंच माझं. मित्रांनो, तुम्ही पण माझ्यासारखी चूक करा, करायला हरकत नाही, कारण त्यातूनच आपण शिकतो. पण नंतर मात्र ती चूक सुधरवा.
1: आपण एवढ्या सुंदर ठिकाणी जातो, राहतो, फिरतो, म्हणजे ती जागा सुंदर स्वच्छ असते म्हणूनच आपण तिथे जातो ना. गलीच्या ठिकाणी आपण जातो का?
0: नाही,

0: हां, पण आपण सुंदर ठिकाणी जाऊन गलिच्छपणा करतो आणि त्या ठिकाणाच्या सुंदरतेला डाग लावतो.
1: म्हणूनच मित्रांनो, कोणत्याही ठिकाणी जाताना आपण स्वच्छतेची, पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे.
0: दर्शन शिकलाय आता, आपणही शिकलं पाहिजे.
1: हो, निसर्गाचा आनंद घ्या पण त्याला ठेस पोहोचवू नका.
0: करेक्ट. तर आता जाऊया एका गाण्याकडे.
1: हो, का नाही.

0: तर मित्रांनो आता जाता जाता विचार करा आपल्या ट्रिप प्लॅनचा, आणि हो तुम्ही जात असाल तर आम्हाला पण कळवा, आम्हीही येऊ. पण तुर्तास आता घेतो तुमची रजा.
1: तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा बरं का.
0: हो, पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्स वर आम्हाला फॉलो करा, कॉमेंट्स करा, आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
1: प्रिय दोस्त हो, युववाणी विभाग द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
0: मित्रांनो आजच्या भटकंती या कार्यक्रमात मी सहभागी होतो, तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती
1: आणि मी नेहा पवार,
0: आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
1: मित्रांनो तर नक्की भेटूया पुढच्या कार्यक्रमात, तोवर टाटा
0: बाय. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आताच आपण ऐकलात युवा मित्रांसाठी कार्यक्रम युवावाणी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजत आले आहेत. थोड्याच वेळात ऐकूया हिंदी बातम्या. 6:05 ऐकूया इंग्लिश बातम्या ज्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

अमृता सुभाष, सावनी रवींद्र, तेजस्विनी केळकर, योगिता गोडबोले यांनी गायलेलं हे गीत होतं एन डी महानोर यांचं. अजिंठा या चित्रपटाकरता संगीत होतं कौशल इनामदार यांचं. या गीताबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम आता समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आणि आमची आहे ही दुसरी प्रसारण सभा. यानंतर ठीक 6:20 संस्कृतमधील बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: सिक्किम राज्येषु अतिवृष्टिपरा रक्तवर्णीया सञ्चेतना प्रख्यापिता। ऋतुविज्ञानविभागेन अद्य अरुणाचलप्रदेश असम मेघालय छत्तीसगढ़ उत्तराखण्ड राज्येषु अपि अतिवृष्टेः पूर्वानुमानं प्रकटितम्। विभागस्यास्य आधिकारिक विवरणानुसारं अद्य बिहार मध्यप्रदेश पूर्वीय उत्तरप्रदेश हिमाचलप्रदेश झारखण्ड कर्नाटक केरल माहे ओडिशा राज्येषु तथा समस्त पूर्वोत्तर प्रान्तेषु अतिवृष्टिः सम्भाव्यते। अनेनैव सह श्वः यावत् तटीय आन्ध्रप्रदेश जम्मू कश्मीर लद्दाख मध्य महाराष्ट्र मराठवाड़ा क्षेत्रेषु वज्रपात मेघ गर्जन पुरस्सरं तीव्र झंझावातस्य अपि महती आशंका वर्तते। तत्रैव उत्तर भारते दिल्ली हरियाणा चंडीगढ़ पंजाब प्रान्तेषु अद्य नागरिकाः तीव्र उष्ण आद्र वातावरणेन नितरां संतप्ताः भविष्यन्ति। टोक्यो नगर्यां जापान ओपन प्रतियोगितायाः महिला एकल वर्गस्य उपान्त्य द्वन्द्वं विजित्य द्विवारं ओलंपिक पदक विजेत्री भारतस्य सुप्रसिद्धा क्रीडिका पीवी सिंधुः अद्य अंतिम चरणे स्वस्थानं सुरक्षितं अकरोत्। तस्याः प्रतिद्वन्द्वी चीन देशीया चेन यू फेई प्रतियोगितायाः द्वितीय चक्रे अकस्मात् अस्वस्थता कारणात् क्रीडांगणं परित्यक्तवती, येन सिंधु अयाचितं विजयम् अवाप्य अंतिम चरणं प्रति सोत्साहं प्रातिष्ठत। अस्मिन् द्वन्द्वे सिंधुः प्रथमं चक्रमेकविंशतिः नवदश इत्यांकान्तरालेन विजित्य द्वितीये चक्रे अपि पञ्चदश दश इति अंकैः अग्रे धावन्ती आसीत्, यदा चीन देशीया क्रीडिका स्पर्धायै असमर्था सञ्जाता। जापान ओपन उपाधिं समलंकर्तुं बद्ध परिकरा पीवी सिंधुः श्वः अंतिम चरणे जापान देशस्य अकाने यामाचुची इत्यनया सह क्रीडिष्यति। इति वार्ताः।
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र। सायंकाळचे 6:30 आणि 10 सेकंद झाली आहेत। जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांविषयी, तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी, अर्थात आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा। या रूपरेषेनंतर सायंकाळी 6:35 थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवन कार्याविषयी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांनी दिलेली माहिती, संपादन आहे सुहास नंदुरे यांचं, त्यानंतर लोकसंगीत। सायंकाळी 7:10 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून वृत्तविशेष। 7:30 आमचं घर आमचं शेत यामध्ये वर्षभर झेंडू उत्पादन फायदेशीर याविषयी डॉक्टर नितेश दळवी यांची मुलाखत, तसंच संवर्धन योग्य जातीच्या माशांची निवड याविषयी माहिती। रात्री 8:15 गझल। आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम याप्रमाणे: 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका चित्रभारती, 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम यामध्ये देवव्रत मिश्रा यांचं सतारवादन। उद्या रविवार दिनांक 19 जुलै 2026 आमची प्रातकालीन सभा 5:53 सुरू होईल। 6:05 मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम। 6:40 कृषीवाणी यामध्ये तुषार सिंचन संचाची निवड या माहितीचं वाचन केलं आहे रुचा गद्रे यांनी। 6:45 आरोग्यम धनसंपदा यामध्ये स्पॉन्डिलायसिस आणि योगोपचार याबद्दल प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती। 6:50 परिसर यामध्ये निसर्ग पुनरुज्जीवन। 6:55 आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा। 7:00 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम। उद्या सकाळी 7:20 दिनविशेष। 7:25 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी। सकाळी 7:40 भावधारा। उद्या सकाळी 8:40 पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात संत तुकाराम महाराज पालखी स्थान निमगाव केतकी ते इंदापूर याचा आकाशवाणी वृत्तांत आकाशवाणी पुणे केंद्रावरून। सकाळी 9:00 लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीत। 9:30

0: गायन वर्गातील मुलांनी सादर केलेली बालगीतं, निवेदन कश्मीरा सावंत यांचं, सादर करते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आहे बालजगत. सकाळी 10 वाजता मराठी चित्रपट संगीत, 10:30 जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम, 10:40 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रुती सडोलीकर यांनी गायलेला राग अहिर भैरव, 11:05 श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड, सादर करते दीप्ती मुसळे. दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या अस्मिता वाहिनीवरून कार्यक्रम प्रसारित होतील. यामध्ये दुपारी 12 वाजता वनिता मंडळ, यामध्ये आपण ऐकाल फुलांचा आहारातील उपयोग आणि त्यांच्या काही पाककृती याविषयी चित्रा देशपांडे यांची मुलाखत, तसंच स्वाती पाध्ये यांचा ललितबंध पाऊस वेळा. दुपारी 1:05 गीतबहार, 1:40 बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा. दुपारी 2:30 नादब्रह्म, यामध्ये वनमाला दीक्षित यांचं वायोलिन वादन. आमच्या सायंकाळच्या सभेत 5:02 गीतसंध्या, यामध्ये आपण आनंद घ्याल मराठी चित्रपट संगीताचा. 5:30 युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 6:10 गीतबहार, 6:30 गंमत जम्मत या कार्यक्रमात हर्षदा जोशी आणि उत्कर्षा जोशी यांच्या कथा कविता आणि त्यांच्याशी बातचीत. 6:55 आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. रात्री सायंकाळी 7:10 वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:30 आमचं घर आमचं शेत, यामध्ये कीर्तन एकादशी महात्म. कीर्तनकार आहेत ह भ प महेश बुवा काणे. त्यांना साथसंगत केली आहे तबल्यासाठी प्रथमेश शहाणे यांनी आणि हार्मोनियम महेश दामले यांनी. निर्मिती सहाय्य पौर्णिमा साठे यांचं, सादर करते विवेक वानखडे. रात्री 8:15 लोकसंगीत आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. ते याप्रमाणे 9:15 स्पॉटलाईट, 9:30 संसद के समक्ष मुद्दे, रात्री 10 वाजता अखिल भारतीय रविवासरीय संगीताचा कार्यक्रम, यामध्ये विदुषी बालामणी ईश्वर यांचं गायन. सर्व बातमीपत्रं नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील. तरीही होती रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
2: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
3: बदला बदला सवय बदला.
4: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
3: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.
5: PM जय, अब गरीबों की जय बन गई.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: श्रोतेहो, आता ऐकूया थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवन कार्याविषयी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांनी दिलेली माहिती, याचं संपादन केलं आहे सुहास नंदुरे यांनी.
2: थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या

0: जीवन कार्याविषयी माहिती देणारी भाषणमाला प्रसारित करत आहोत. वक्ते आहेत ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते, संपादन सुहास नंदुरे यांचं.
1: मित्र हो नमस्कार. स्त्री शिक्षणाचे प्रणेते, विधवा विवाहाचे कट्टर पुरस्कर्ते, जगद्विख्यात समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले तथा तात्यासाहेब यांच्या द्विशताब्दी जयंती वर्ष औचित्याने आकाशवाणीतर्फे आयोजित या विशेष व्याख्यानमालेत मी ॲडव्होकेट संभाजी मोहिते आपणा सर्वांचं आदरपूर्वक स्वागत करतो. आज आपण ऐकतो आहोत भाग क्रमांक 15. तुकाराम तात्या पडवळ हे भंडारी समाजातील गृहस्थ. सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी महाराष्ट्राची सामाजिक आणि वैचारिक चळवळ कार्यरत होती. त्या चळवळीत तुकाराम तात्या अग्रस्थानी होते. पडवळ तात्या स्वतः मुंबईत होमिओपॅथी उपचार पद्धती आणि थिओसॉफिकल पुरस्कर्त्यांपैकी आघाडीचे कार्यकर्ते होते. परमहंस सभेचेही ते सभासद होते, तर प्रार्थना समाजाच्या स्थापनेत तात्या प्रमुखांपैकी एक होते. त्यांच्या जातीभेद विवेकसार ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशकाची जबाबदारी ज्योतिरावांनी स्वतःकडे घेतली. त्याचे कारण म्हणजे त्या ग्रंथात धर्माच्या नावाखाली ब्राह्मणांनी आपले स्वहित आणि संकुचित स्वार्थवृत्ती लपवून जातीभेदाची तटबंदी उभारली आणि हिंदू समाजाच्या विघटनास जबाबदार ठरले. हे ध्यानात आल्यावर ज्योतिरावांनी जातीभेद विवेकसार या ग्रंथाचे प्रकाशन होण्याची जबाबदारी स्वीकारली. अर्थात यामुळे समाजातील सनातनी प्रतिगामी वर्ग पुन्हा पेटून उठणार आणि त्याचा सारा राग आपल्यावरच काढला जाणार याची ज्योतिरावांना पुरेपूर कल्पना होती. मात्र ज्योतिराव स्वतः समाजाची पुनर्रचना, समता, स्वातंत्र्य आणि बुद्धिप्रामाण्यवाद या तत्वाचे कट्टर कृतिशील पुरस्कर्ते असल्याने या विचारांची पाठ राखण्यासाठी वाटेल ते दिव्य करण्यास ज्योतिराव सिद्ध होते. मध्यंतरी ज्योतिरावांनी काढलेल्या बालहत्या प्रतिबंध गृहाचे कार्य सुरूच होते. ज्योतिरावांचा विरोध सनातनी प्रतिगामी मंडळी जरी करत होती तरी सुधारणावादी गटाने मात्र उत्साह दाखवला होता. ज्ञानप्रकाश या वार्तापत्रात ज्योतिरावांच्या या उपक्रमाची दखल घेत गौरवोद्गार काढले. ज्ञानप्रकाशने म्हटले होते, एका परोपकारी सद्गृहस्थाने गरोदर स्त्रिया आणि मुले यांना आश्रय देण्यासाठी एक स्वतंत्र घर बांधले आहे. ही संस्था काढून ज्योतिरावांनी ब्राह्मण विद्वांची अब्रू वाचवली आणि त्यांना समाजाच्या छळापासून वाचवले. ज्योतिरावांनी उभारलेल्या या बालहत्या प्रतिबंधक गृहात 1873 साली काशीबाई नावाच्या एका ब्राह्मण विधवेस मुलगा झाला. ती काशीबाई गंजपेठेत राहणारी. सावित्रीबाईंनी काशीबाईचे बाळंतपण केले. सावित्रीबाईंनीच त्या मुलाची नाळ कापली होती. सावित्रीबाई ज्योतिराव दाम्पत्याने त्या बाळाचे बारसे मोठ्या थाटात साजरे केले. त्यांनी त्या बाळाचे नाव यशवंत ठेवले. सावित्रीबाईंनी त्या बाळाचे ममतेने संगोपन केले. ज्योतिराव सावित्री दाम्पत्याने या यशवंतासच आपला मुलगा मानले. बालहत्या प्रतिबंध गृहाच्या स्थापनेमुळे सुधारणावादी वर्गात ज्योतिरावांना मानाचे स्थान प्राप्त झाले होते. विशेषतः सुधारणावादी लोकहितवादी विनायकराव भांडारकर, प्रार्थना समाजाचे विश्वस्त मदन श्रीकृष्ण तथा मामा परमहंस वासुदेव नवभंगे, तुकाराम तात्या पडवळ आदी मान्यवरांनी ज्योतिरावांची पाठराखण केली. माधुराव रानडे यांची पुण्यास त्यावेळी या सुमारास बदली झाली. रानडे हेही या कार्याने प्रभावी झाले. रानडे यांचे स्नेही लालशंकर उमाशंकर त्रिवेदी यांनी 1875 साली ज्योतिरावांकडून स्फूर्ती घेऊन पंढरपूर येथे अर्भकालय सुरू केले. विवाहामध्ये मुलीचे वय अगदीच कमी म्हणजे 5-7 वर्षाचे असायचे आणि प्रथम वर 12-14 वर्ष असायचा. मात्र दुर्दैवाने एखाद्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर आलेल्या अकाली वैधव्याची कुभांड सांभाळत त्या विधवेस सारे आयुष्य वैधव्यातच काढावे लागे. या उलट पत्नीचे निधन झाल्यास त्या विधुरास मात्र पुनर्विवाहाचे स्वातंत्र्य सहज उपलब्ध होते. हा हिंदू समाजातील न्याय अजिबच म्हणायचा. बरे, हा पुनर्विवाह एकवेळ करावा असेही काही बंधन नव्हते. आयुष्याच्या कोणत्याही वयात पत्नीचे निधन झाल्यास अगदी वयोवृद्धासही पुनर्विवाहाचे स्वातंत्र्य होते. प्रसंगी 2-3 व त्याहून अधिक स्त्रियांच्या पतीचे निधन झाल्यास त्या विधवांना आयुष्यभर वैधव्याच्या नरक यातना भोगाव्या लागत. विधवांची आणि विशेषतः अकाली वैधव्य वेदना असणाऱ्या तरुण व बालविधवांची दुःस्थिती ध्यानात येताच ज्योतिरावांनी विधवा विवाहाच्या प्रश्नाच्या गंभीर समस्येला चालना दिली. विष्णूशास्त्री पंडित हे ज्योतिरावांचे तरुण चाहते होते. विष्णूशास्त्री पंडित हे विधवा विवाहाच्या प्रश्नासाठी पुढे सरसावले. विष्णूशास्त्री हे लेखकही होते. त्यांनी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आणि इंदूप्रकाश या साप्ताहिकाचे संपादकत्व स्वीकारले. इंदूप्रकाशच्या माध्यमातून प्रचाराचे प्राथमिक कार्य केल्यावर विष्णूशास्त्री पंडित यांनी 28 जानेवारी 1866 रोजी

0: विधवा विवाहाच्या प्रश्नाची उकल करण्यासाठी पुनर्विवाहोत्तेजक मंडळी नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेच्या शाखा रत्नागिरी, पुणे, अहमदाबाद सह अन्य ठिकाणी सुरू झाल्या. या पुनर्विवाह उत्तेजक मंडळींच्या माध्यमातून पांडुरंग विनायक करमरकर नावाच्या ग्रहस्थाचा पुनर्विवाह प्रभाकर परांजपे यांच्या वेणूबाई नामक विधवा मुलीशी मोठ्या थाटात करावला गेला. या पुनर्विवाहामुळे महाराष्ट्रात मोठ्याच गजब उडाला. सनातनी आणि सुधारणावादी या दोन गटांमध्ये मोठ्याच चकमकी घडू लागल्या. 1870 पुण्यात या दोन गटात मोठी वैचारिक धुमश्चक्री सारखा वाद विवाद झाला. ऐनवेळी काही सुधारक गळटले, त्यामुळे केवळ दोनच मताने सुधारक गटाला माघार घ्यावी लागली. सनातन्यांना जणू स्वर्ग लाभला. या थाटात सनातनी विजय व्यक्त करू लागले. प्रतिगमी आणि परंपरावादी हे नेहमीच बहुसंख्य असतात. प्रवाहाविरुद्ध लढण्याची व दंड थोपटण्याची मानसिकतेचा अभाव हेच मूळ कारण असते. प्रसंगी विषय आशय निकड मान्य असूनही जग काय म्हणेल या उदासीनतेतून सुधारण्याची बाजूने असणारा वर्गही थेट लढण्याचे धाडस दाखवत नाही. या समरप्रसंगी लढ्यापासून दूर राहणाऱ्यांमध्ये लोकहितवादी गोपाळहरी देशमुखांसारखे ज्येष्ठही होते. मात्र अशा प्रसंगी जराही नामोहरम न होता पुरोगामी विचारांची पताका खांद्यावर घेऊन प्रसंगी एकला चलोरे म्हणण्याचे धाडस असणाऱ्यांमध्ये ज्योतिराव अग्रस्थानी होते. उपदेशापेक्षा प्रत्यक्ष कृतिशील उदाहरणाने जनमानसांवर जास्त प्रभाव पडतो यावर ज्योतिरावांचा विश्वास होता. पिण्याच्या पाण्यासाठी पेशवाईमध्ये पुण्यात जागोजागी हौद बांधले होते. मात्र या हौदामधले पाणी घेण्याचा अधिकार अतिशूद्र गणल्या जाणाऱ्या बांधवांना नव्हता. पुढे पुणे नगरपालिकेने महारमांगादी बांधवांच्या वेदनेची दखल घेण्याची गरज व जबाबदारी नगरपालिकेशी वाटली नाही. उन्हाळ्यामध्ये पुण्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवे, त्यामुळे या बांधवांना पाण्यासाठी वणवण करावे लागे. प्रसंगी घोटभर पाण्यासाठी 2-2 मैल पायपीट करावी लागे. मात्र अशा तहानलेल्या बांधवांना पाणी देण्याचे सत्कृत्य करण्यास एकही पुणेकर पुढे सरसावेना. या गंभीर समस्येची जाणीव ज्योतिरावांना झाली. आणीबाणीच्या प्रसंगी ज्योतिराव मागे राहणे मुळीच शक्य नव्हते. तो त्यांचा स्वभावच नव्हता. साल होते 1868. ज्योतिरावांनी आपल्या गंजपेठेतील वाड्यातील असणारा पाण्याचा हौद कनिष्ठ जातींना पाणी भरण्यासाठी खुला केला. आपला हौद खुला करून आपल्या कृतिशील नैतिकतेचा परिचय साऱ्या भारतवर्षास ज्योतिरावांनी करून दिला. ज्योतिरावांच्या या अपूर्व धाडसामुळे सनातन्यांची माथी भडकली. पुणे शहरात पुन्हा एकदा ज्योतिरावांच्या विरोधात लाट उसळली. ज्योतिरावांनी ऐन तरुण्यात अशा अनेक विरोधी कुरबुरींचा धाडसाने सामना केला होता. एव्हाना अशा प्रतिक्रियांच्या जोरावर ज्योतिराव आता या कुठल्याही कोल्हेकुईस बळी पडणारे नव्हते. सनातन्यांनी पुन्हा वेगळा डाव टाकला. स्वतः विरोध करण्याऐवजी ज्योतिरावांच्या ज्ञातीबांधवाची डोकी भडकवून ज्योतिरावास नव्याने वाळीत टाकण्याची भाषा बोलली जाऊ लागली. ज्योतिरावांचे विरोधक सोबत सनातनी प्रतिगामी गट ज्योतिराव ख्रिस्ती झाले आहेत असा प्रचार करण्यास सुरुवात केली. कारण अस्पृश्यांचा विटाळ हा हिंदूमधल्या बहुतेक सर्वच जातीमध्ये मान्यात येत असे. अस्पृश्यांचा विटाळ केवळ ख्रिस्ती पादरी मंडळी पाळत नसत, जे अनाथांना दीन दुबळ्यांना जवळ करतात त्यांच्या मध्ये प्रतिगाम्यांना देव का दिसत नाही याचे उत्तरच गवसत नव्हते. लोकहितवादी गोपाळराव हरी देशमुख यांनी त्यांच्या ज्ञानोदयमधील शतपत्रांमध्ये लिहिलेला लेख मोठा अंतर्मुख करावयास लावणार आहे. लोकहितवादी लिहितात, ब्राह्मण महाराजांची निंदा करतात, त्यास शिवत नाही, इंग्रजांच्या शेजारी मात्र प्रीतीने बसतात. हे पाहून मला आश्चर्य वाटते. शास्त्राप्रमाणे पाहिले असता महार बरे, परंतु इंग्रजांच्या मंडळीत ब्राह्मण असू नयेत. तथापि हे ब्राह्मण मूर्ख, त्या समजत नाही, अशी कडवट शब्दात लोकहितवादी यांनी टीका केली. वर उपदेशही लिहिला, भले लोकांना जातीचा अभिमान कधी करू नये. यास्तव जाती अभिमान जरी सोडला तरी जाती कायम राहतील, परंतु तंटे व भांडणे मोडतील, इतका फायदा होईल. थोडक्यात काय, जर सनातनी परोगामी यांच्यातील वाद संवाद विसंवाद होताच, आजही तो होतो आहे, मात्र तो राहू नये यासाठी कृतिशील ज्योतिराव मात्र आपल्या निर्धारानुसार काही सोबत्यांसोबत तर कधी एकला चलोरे या न्यायाने मार्गक्रमण करत होते. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले, ज्योतिराव या न्यायाने सदैव वंदनीय. आज आपण थांबतो आहोत. नमस्कार. जय भारत.
1: थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी माहिती देणारी भाषणमाला आत्ताच आपण ऐकलीत.
2: वक्ते ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते.

0: संपादन सुहास नंदुरे यांचं.
1: थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवन कार्याविषयी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांनी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकली. संपादन होतं सुहास नंदुरे यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, एक निवेदन. रत्नागिरी पाटबंधारे मंडळ पूर नियंत्रण कक्ष रत्नागिरी यांच्याकडून आज सकाळी 10 वाजता प्राप्त झालेला रत्नागिरी जिल्ह्यातील नदी पातळी अहवाल आता ऐकूया. जगबुडी नदी इशारा पातळीवर वाहत आहे. श्रोते हो, सर्वांनी आपली काळजी घ्या आणि शासनाने दिलेल्या माहितीचा योग्य वापर करा आणि स्वतःची काळजी घ्या. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. लोकसंगीतामध्ये आता आपण ऐकणार आहोत गायक आणि संगीतकार शाहीर साबळे यांचं गीत. गीतकार आहेत अनंत फंदी.

ठेवा करुणी घेवा झटू नको मी मोठा शहाणा जगामध्ये गर्व बारहा वाहू नको अरे एकाहून एक तरी

या गाण्याचे गीतकार आणि संगीतकार होते मधुकर पाठक. धरमदास मोहिते यांनी गायलेल्या या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. ही आहे आमची दुसरी प्रसारण सभा. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खासगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. बियाणे खते आणि कीटकनाशकासंदर्भात तक्रारीचं निराकरण 7 दिवसात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. पुण्यातल्या 3 उन्नत महामार्गांचं भूमिपूजन. पुण्यातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 50,000 कोटींच्या सुविधा उभारल्या जाणार. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं निधन. आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370 मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी स्वरगंधर्व सुधीर फडके घरत गणपतीची बाजी. देशात खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम 1 या रॉकेटचं आज यशस्वी प्रक्षेपण झालं. मिशन आगमनच्या अंतर्गत स्कायरूट या कंपनीनं हे रॉकेट बनवलं आहे. खासगी कंपनीचे रॉकेट प्रक्षेपित करणारा भारत हा जगातला 3रा देश ठरला आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून 12:05 विक्रम 1 हे रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं. स्कायरूटच्या स्वतःच्या स्कोप या यंत्रणेसोबतच ग्रहा स्पेस, कॉस्मोसर्फ, डी क्यूब्ड या खासगी संस्थांचे उपग्रह आणि कॉस्मिक ब्लूम ही एक कलाकृती या रॉकेटनं अवकाशात नेली होती. अखेरच्या टप्प्यात रॉकेटनं या गोष्टी 450 किलोमीटर उंचीवर प्रस्थापित केल्या. हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेस या खासगी कंपनीनं विक्रम 1 हे रॉकेट पूर्णपणे देशातच तयार केलंय. कंपनीनंच उड्डाणाची प्रक्रिया पूर्ण केली. देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम 1 असं ठेवलं आहे. मागणीनुसार छोट्या उपग्रहांना स्वस्त आणि लवचिक स्वरूपाच्या प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशपूर्तीच्या अनुषंगानं

0: या रॉकेटची निर्मिती केली गेली आहे. उपग्रहांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रस्थापित करण्याच्या क्षमतेनं हे रॉकेट सज्ज आहे. हे रॉकेट एकूण 4 टप्प्यात प्रक्षेपण प्रक्रिया पूर्ण करतं. त्याअंतर्गत अंतराळ कक्षेत अचूकतेनं प्रवेश करण्याकरता 3 टप्प्यांवर घन इंधनाचा तर अखेरच्या टप्प्यात द्रवरूप इंधनावर आधारित रमन इंजिनाचा वापर केला गेलाय. या रॉकेटची बांधणी ही संपूर्ण कार्बन कंपोझिट संरचनेची असून रॉकेटमध्ये स्वदेशी बनावटीची प्रणोदन यंत्रणा, 3D प्रिंटेड इंजिन आणि उच्च क्षमतेच्या घनइंधन रॉकेट बूस्टरचा वापर करण्यात आलाय. विक्रम 1 यशस्वी प्रक्षेपणानंतर उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी या यशाबद्दल स्कायरूट एरोस्पेसचं अभिनंदन केलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही स्कायरूट एरोस्पेसच्या पथकाशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्र्यांनी विक्रम 1 पथकाला भेटीचं निमंत्रणही दिलं आहे. भारताच्या अंतराळ क्षेत्रातला खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवी दारं खुली करत असून नवोन्मेषाला गती देत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या एका संदेशातही म्हटलं आहे.
1: बियाणे, खते आणि कीटकनाशकासंदर्भात तक्रारींचं 7 दिवसात निराकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. शेतकऱ्यांकडून तक्रार आल्यानंतर आठवडाभरात शेतावर जाऊन तपासणी अहवाल अंतिम केला जाईल असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. सरकारनं तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांची फेररचना केली आहे. एखाद्या तालुक्यात तक्रारींची संख्या 100 अधिक झाल्यास आवश्यकतेनुसार अतिरिक्त तक्रार निवारण समित्या स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली असून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना तातडीनं समित्या गठीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे परिसरातली वाहतूक कोंडी दूर करून वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार 50,000 कोटी रुपयांचे महामार्ग आणि पायाभूत सुविधा प्रकल्प उभारणार आहे अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. पुण्यात 3 उन्नत महामार्ग प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. पुणे शिरूर 6 पदरी राष्ट्रीय महामार्ग, हडपसर यवत राष्ट्रीय महामार्ग आणि तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग या प्रकल्पांचं आज भूमिपूजन करण्यात आलं. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुण्यात प्रथमच एका खांबावर खाली रस्ता, त्यावर उड्डाणपूल आणि सर्वात वर मेट्रो अशी 3-स्तरीय सिंगल पियर रचना उभारण्यात येणार आहे अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. राज्यातल्या विविध शासकीय परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याच्या दृष्टीनं अभ्यास करून आवश्यक शिफारशी करण्यासाठी राज्य शासनानं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या संदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला. या समितीमध्ये सामान्य प्रशासन, उच्च आणि तंत्रशिक्षण, वित्त, शालेय शिक्षण आणि क्रीडा, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस महासंचालक तसंच राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त यांचा समावेश आहे. समितीनं आपला अहवाल 2 महिन्यात शासनाला सादर करायचा आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राम मंदिर अपहाराच्या विरोधात काशी आणि अयोध्या इथंही आपण रामरक्षा पठणाचा कार्यक्रम करणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. नागपूरमध्ये रामनगर इथल्या राम मंदिरात आयोजित रामरक्षा पठणानंतर त्यांनी जाहीर सभेला संबोधित केलं. राम मंदिर अपहाराच्या प्रकरणी जाहीर झालेलं विशेष तपास पथक हे थोतांड असल्याची भूमिका त्यांनी यावेळी मांडली. या रामरक्षा पठणाला भाजपसोबत सर्व पक्षांना आपण आमंत्रित केलं होतं, परंतु या कार्यक्रमाला भाजपापैकी कोणीच आलं नाही असंही ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 22 जुलै रोजी येणाऱ्या वाढदिवसानिमित्त कोणीही होर्डिंग बॅनर लावू नयेत तसंच वृत्तपत्र टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करू नयेत असं आवाहन भाजपातर्फे करण्यात आलं आहे. ज्या कुणाला योगदान द्यायचं असेल त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान द्यावं असं आवाहनही पक्षातर्फे करण्यात आलं आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात VIP दर्शन सुविधा तात्पुरती बंद झाली आहे, त्यामुळे

0: दर्शनासाठी लागणारी प्रतीक्षा कालावधी लक्षणीयरित्या कमी झाला असून पदस्पर्श दर्शन आता अवघ्या 4 ते 5 तासात होत आहे. डोंबिवलीतल्या रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना कल्याण न्यायालयानं मंजूर केलेला जामीन उच्च न्यायालयानं आज रद्द केला. उद्या संध्याकाळपर्यंत त्यांना पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. अन्यथा त्यांच्या स्थावर मालमत्तेवर जप्ती आणण्यात येईल असा इशाराही न्यायालयानं दिला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं आज पुण्यात निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. 21 ऑगस्ट 1941 रोजी जन्मलेल्या कुमार सप्तर्षी यांनी नोव्हेंबर 1976 युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना केली. देशात आणीबाणी लावण्यात आल्यानंतर पहिले 3 महिने त्यांनी भूमिगत राहून काम केलं. त्यानंतर 16 महिने त्यांना येरवड्याच्या तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आलं होतं. 1977 त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला आणि पुढच्या वर्षी अहमदनगर शहराचे आमदार म्हणून निवडून आले. 15 ऑगस्ट 2002 रोजी युवक क्रांती दलाची पुनर्स्थापना केल्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष तसंच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. त्यातली नायिकेची भूमिका करणारी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत परीक्षक मंडळानं पुरस्कारांची माहिती दिली. 2024 प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी हे पुरस्कार आहेत. चंदू चॅम्पियन चित्रपटातल्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रसिद्ध गायक संगीतकार सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचं पारितोषिक योगेश देशपांडे यांना मिळालं आहे. तर सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार घरत गणपतीसाठी अभय जोधपूरकरला मिळाला आहे. मराठी चित्रपट विभागात पहिला पुरस्कार परेश मोकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाला मिळाला. नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाने पटकावला. कथाबाह्य चित्रपट विभागात सर्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कार परत 41 डिग्रीच्या मागावर या चित्रपटासाठी शिवपाल सिंह कांग यांना जाहीर झाला. अभिजित दळवी दिग्दर्शित हमसफर सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला. तर सर्वोत्कृष्ट कथाबाह्य चित्रपटाचा पुरस्कार भंगार या चित्रपटाला मिळाला. धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरजवळ आज सकाळी झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. खासगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. बियाणे खते आणि कीटकनाशकासंदर्भात तक्रारींचं निराकरण 7 दिवसात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. पुण्यातल्या 3 उन्नत महामार्गांचं भूमिपूजन. पुण्यातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 50,000 कोटींच्या सुविधा उभारल्या जाणार. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं निधन. आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370 मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी स्वरगंधर्व सुधीर फडके घरत गणपतीची बाजी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: Hz आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सायंकाळचे 7:11 झाली आहेत.
2: एकूण व्यवसाय ₹25,000 crore अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
3: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक.
4: अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
5: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या IT तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
4: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
6: बदला बदला सवय बदला.
7: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
6: बदला बदला सवय बदला.
7: आता नजीकच्या बँकेत जाऊ

0: ऑनलाईन जुन्या फाटक्या नोट्स बदला? जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅनकडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
1: PM जय, अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. यानंतर ठीक 7:15 साप्ताहिक विधिमंडळ समालोचन आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळच्या 7:15 वाजतायत. आता जाणून घेऊया वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, भारतीय रेल्वे उत्तरोत्तर प्रगतीचे नवनवे उच्चांक गाठत आहे. नुकताच देशाच्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या रूपानं देशाच्या आणि रेल्वे प्रशासनाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. काल 17 जुलै 2026 रोजी पहिली भारतीय हायड्रोजन रेल्वे हरियाणा राज्यातल्या जिंद ते सोनीपत या स्थानकांदरम्यानच्या 89 किलोमीटर मार्गावर धावली. या भारताच्या शाश्वत वाहतुकीच्या दिशेनं झालेल्या प्रवासाविषयी तसंच केंद्र सरकारच्या आणखी एका अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेअंतर्गत बारामती आणि नांदुरा स्थानकांच्या विकास कामांच्या काल झालेल्या उद्घाटनाविषयी आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपण जाणून घेऊयात. श्रोते हो, 2070 पर्यंत नेट झिरो कार्बनकडे वाटचाल करण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे. देशातल्या कार्बन उत्सर्जन कमी होऊन शाश्वत विकास साधता यावा यासाठी विविध क्षेत्रात प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारतीय बनावटीच्या देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल हिरवा झेंडा दाखवला. जगभरात हायड्रोजन रेल्वे चालवणाऱ्या मोजक्या देशांमध्ये यामुळे भारताला स्थान मिळालं आहे. हायड्रोजन फ्युएल सेल म्हणजेच हायड्रोजन आणि ऑक्सिजनवर रासायनिक अभिक्रिया होऊन वीज निर्माण करून त्यावर ही रेल्वे धावणार आहे. त्यामुळे हवा आणि ध्वनी प्रदूषण न करता ही रेल्वे हरित धाव घेईल. या तंत्रज्ञानाविषयी आणि या पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या वैशिष्ट्यांविषयी रेल्वे पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव असलेले ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र आकलेकर यांनी माहिती दिली.
1: काल 17 जुलै 2026 हा एक ऐतिहासिक दिवस भारतीय रेल्वेतला असं म्हणता येईल, कारण की काल जिंद हरियाणा इथे भारतातली पहिली हायड्रोजन ट्रेन ही फ्लॅग ऑफ करण्यात आली.

0: जिंद हरियाणा हा नॉर्दन रेल्वेचा झोन आहे आणि जिंद आणि सोनीपत असं 89 किलोमीटरचं 89 किलोमीटरचं एक अंतर आहे. यामध्ये ही गाडी धावेल. गाडीच्या 2 राऊंड फेऱ्या होतील, बेसिकली 4 ट्रिप्स एव्हरीडे. जे 89 किलोमीटर्स वन वे आहे, तर ह्या 4 ट्रिप्स एव्हरीडे होतील. असं डेली रन त्यांचा 356 किलोमीटर 356 किलोमीटर असा होईल. आता ह्या गाडीमध्ये साधारण 8 डबे आहेत आणि 2 हायड्रोजन पॉवरच्या ड्रायव्हिंग कार आहेत आणि याचं स्पीड असेल साधारण 75 किलोमीटर्स. 2,600 पॅसेंजर ही गाडी घेऊन जाऊ शकेल दररोज. तर या ट्रेनमध्ये डिझेल इंजिन नाही, इलेक्ट्रिक नाही, तर चालते कशी ही? तर हायड्रोजन फ्युएल. हायड्रोजन फ्युएल म्हणजे काय? तर छतावरील टाक्या आहेत हायड्रोजन फ्युएलच्या, त्या छतावरील टाक्यावर रूफ सिलेंडर्समध्ये फ्युएल सेल आहेत. त्यात हायड्रोजन आणि हवेतील ऑक्सिजन फ्युएल हे सेलमध्ये एकत्र येऊन त्याची वीज तयार होते आणि ही वीज त्या मोटर्सना जाते, ट्रॅक्शन मोटर्सना, आणि त्यावर ती गाडी चालते आणि धूर निघत नाही मग यावरून, फक्त पाण्याची वाफ बाहेर येते. तर ही अतिशय अशी एन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रदूषणमुक्त ट्रेन आहे. फर्स्ट ट्रेन होती, एक्सपेरिमेंटल फीचर आहे, पण रेग्युलर पॅसेंजर रन याचा सुरू झालेला आहे. जिंद सोनीपत सेक्शन का? तर या ठिकाणी प्लॅनिंग करून पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर सेटअप केलेलं आहे. या हायड्रोजन फिलिंग स्टेशन्स लागतात किंवा त्याचं जे रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते लागतं, ते या सेक्शनवर सेटअप केलेलं आहे. गाडीमध्ये आवाज नाही, धूर नाही, त्यामुळे ही अगदी पोल्युशन फ्री ट्रेन आहे, विच विल ओनली रिलीज वॉटर वेपर. आता हे हायड्रोजन सिलेंडरमधलं जे हायड्रोजन फ्युएल असतं, दॅट हॅज टू बी फिल्ड, म्हणजे ते गाडीमध्ये 350 bar या प्रेशरनी फिल करावं लागतं. तर ह्या सगळ्यासाठी जो लागणारा इन्फ्रास्ट्रक्चर आहे, टँक आणि प्रेशर सेन्सर आहेत, लीक डिटेक्टर आहेत, ते सेफ्टी वॉल्व आहेत, हे सगळे या प्रोजेक्टसाठी सेटअप केले आहेत या सेक्शनवरती. आता हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं मिश्रण होऊन विद्युत निर्माण होईल. ही रिफ्युएल कधी करावी लागेल? तर प्रत्येक दिवसाला एकदा असं त्याला रिफ्युएल करावं लागेल. तिकीट भाडं या गाडीचं साधारण ट्रेनच्या प्रवासी गाड्यांसारखंच 5 रुपये पर मिनिमम फेअर आहे. तिकीटमध्ये काही फरक नाही आहे. पण एक मोठी अचीवमेंट ही अशी आहे की म्हणजे ही वर्ल्डची सर्वात पॉवरफुल हायड्रोजन ट्रेन सेट आहे. 1200 horsepower फ्युएल सेल प्रपोजन या गाडीचं आहे, त्यामुळे सर्वात पॉवरफुल हायड्रोजन गाडी अशी ही भारताने चालवली आहे. आणि भारत हा 6वा देश आहे जो अशी ट्रेन चालवते आणि त्यातली ही सगळ्यात पॉवरफुल गाडी आहे. इकडली ही एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाली की मग असा प्लॅन आहे लॉंग रनमध्ये की हेरिटेज रूट्स आहेत भारतातले विविध जंक्शन महत्त्वाचे, निलगिरी रेल्वे आहे किंवा उटीची रेल्वे आहे आपली, नेरळ माथेरान रेल्वे आहे, या ठिकाणी अशा गाड्या टुरिस्ट अट्रॅक्शन आणि एन्व्हायरमेंट सेफ्टीसाठी चालवण्यात येतील. नॉन इलेक्ट्रिफाईड सेक्शन आहेत, तिथे पण अशी ही गाडी जाऊ शकते. पण एकदा ही सुरू होऊन नॉर्मल सर्व्हिस सुरू झाली की त्याचा आणखी मला आपल्याला प्रसार बघता येईल. ही गाडी बनवली कोणी? तर कम्प्लिटली भारतीय रेल्वे, मेक इन इंडिया प्रपोजल आहे. इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई यांनी ही गाडी तयार केली. RDSO रिसर्च डिझाईन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन ही रेल्वेची संस्था आहे, त्यांनी ती रिसर्च केली. आणि इक्विपमेंट मेधा सर्वो ड्राईव्स ही एक हैदराबादची कंपनी आहे, त्यांनी इक्विपमेंट तयार केलं आहे. आणि नॉर्दन रेल्वे ही गाडी चालवते. 2022 साधारण त्यांनी अनाऊन्स केला होता प्रोजेक्ट हा सुरुवातीला. 23-24 डिझायनिंग इंजिनिअरिंग सगळं झालं. 2025 स्टॅटिक टेस्टिंग, जी एका ठिकाणी उभी करून टेस्टिंग करतात, ट्रायल्स घेतात, ते झाले. आणि 26 सुरुवातीला अर्ली ट्रायल्स ह्याच सेक्शनवर घेतले, इन्फ्रास्ट्रक्चर लागणार त्यांनी डेव्हलप केलं. आणि काल 17 जुलैला ही गाडी ऑफिशियली फ्लॅग ऑफ केली. साधारण 4 वर्ष ह्या पूर्ण प्रोजेक्टला लागली. पण दिस इज वन ऑफ द मोस्ट रिमार्केबल आणि आपल्या देशाला प्राऊड करणारा असा एक प्रोजेक्ट आहे.
1: श्रोते हो, वंदे भारत, हायड्रोजन रेल्वे यासारख्या रेल्वे गाड्यांची भेट देण्यासह या गाड्या ज्या स्थानकांमध्ये थांबतात त्यांचाही कायापालट करण्याचं काम केंद्र सरकारमार्फत सुरू आहे. केंद्र सरकारच्या अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेअंतर्गत देशातल्या विविध रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल या योजनेअंतर्गत कायापालट झालेली देशातील 75 स्थानकं देशाला समर्पित केली. त्यात महाराष्ट्रातल्या 12 आणि नांदुरा स्थानकांचा समावेश आहे. अमृत भारत स्टेशन योजनेविषयी भुसावळ विभागाचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आणि जनसंपर्क अधिकारी भानुदास तपस्वी यांनी माहिती दिली.
2: अमृत भारत स्टेशन योजना ही रेल्वे मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील 1300 अधिक रेल्वे स्थानकांचा टप्प्याटप्प्याने पुनर्विकास आणि आधुनिकीकरण केले जात आहे. पुढील 50 वर्षाच्या गरजा लक्षात घेऊन स्थानकांना जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. अमृत भारत स्टेशन योजनेचा महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांना लाभ झाला आहे.

या योजनेअंतर्गत स्थानकांवर उत्तम प्रवासी सुविधा जसे लिफ्ट, एस्केलेटर, मोठे वेटिंग हॉल, मोफत वायफाय आणि सुरक्षित प्रवेशद्वार अशा सुविधा पुरवल्या जात आहेत. या योजनेअंतर्गत राज्यातील अनेक स्थानकांची कामे पूर्ण झालेली आहेत. यामध्ये मुंबई विभागात चिंचपोकळी, परळ, वडाळा रोड, माटुंगा, शहाड, पुणे विभागात केडगाव, लोणंद आणि बारामती स्थानकांचा विकास काम

0: चिंचपोकळी परळ वडाळा रोड माटुंगा शहाड पुणे विभागात केडगाव लोणंद आणि बारामती स्थानकांचा विकास कामांसोबत उद्घाटन झाले आहे. आमच्या भुसावळ विभागातही लासलगाव देवळाली सावदा धुळे मूर्तिजापूर या स्थानकांचा विकास झाला आहे. नागपूर विभागांतर्गत चांदा फोर्ट नेताजी सुभाषचंद्र बोस इटवारी जंक्शन आमगाव स्थानकांची कामे झालेली आहेत. या योजनेतून राज्यातील एकूण 132 स्थानकांचा टप्प्याटप्प्याने विकास केला जात आहे.
1: श्रोते हो, अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत बारामती आणि नांदुरा रेल्वे स्थानकांच्या विकास कामांचं उद्घाटन काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलं. बारामती हे राज्यातलं कृषी शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील महत्वाचं केंद्र असल्यानं या पुनर्विकसित रेल्वे स्थानकामुळे स्थानिक व्यापार पर्यटनाला चालना मिळणार आहे. बारामती स्थानकाला 1914 पासूनच इतिहास आहे. दररोज सुमारे 1800 प्रवाशांची येथे ये जा असते. आधुनिक प्रतीक्षा कक्ष, सुधारित फलाट, आधुनिक प्रकाश योजना, दिव्यांगांना सुविधा अशा अनेक सोयींचा आता प्रवाशांना लाभ घेता येईल. नांदुरा रेल्वे स्थानकात या योजनेअंतर्गत विकासाची कोणकोणती कामं झाली त्याविषयी देखील भुसावळ विभागाचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आणि जनसंपर्क अधिकारी भानुदास तपस्वी यांनी सांगितलं.
0: अमृत भारत स्टेशन योजना ही भविष्यातील गरजा लक्षात घेऊन रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण विकास करण्याची महत्वाकांक्षी योजना आहे. नांदुरा स्थानकाचा विकास हा प्रवाशांच्या सोयीसोबतच पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाधारित आणि शाश्वत सुविधांच्या निर्मितीवर आधारित आहे. आज रेल्वे स्थानके ही केवळ प्रवाशाची ठिकाणी नसून नागरिकांसाठी आधुनिक सार्वजनिक सुविधा केंद्रे म्हणून विकसित होत आहेत. नांदुरा स्थानकाच्या नव्या रूपामुळे प्रवाशांना अधिक चांगला अनुभव तसेच रेल्वेबद्दलचा विश्वास आणि आकर्षण वाढेल. स्थानकाचे आधुनिक स्वरूप, सुबक रचना आणि सुधारित सुविधा या भारतीय रेल्वेच्या बदलत्या आणि प्रगतशील चेहऱ्याचे प्रतीक आहे. अमृत भारत स्टेशन योजनेमुळे देशभरातील स्थानकांमध्ये होत असलेला हा सकारात्मक बदल नांदुरामध्येही प्रत्यक्ष अनुभवायला मिळेल.
2: नांदुरा हे भुसावळ विभागातील मुंबई हावडा या देशातील अत्यंत महत्वाच्या रेल्वे मार्गावरील एक प्रमुख स्थानक आहे. बुलढाणा जिल्ह्यातील व्यापारी, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रासाठी हे स्थानक महत्वपूर्ण केंद्र म्हणून कार्य करते. परिसरातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी व व्यावसायिक मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवासासाठी नांदुरा स्थानकाचा वापर करतात. वाढती प्रवासी संख्या, स्थानिक गरजा आणि भविष्यातील विकास लक्षात घेऊन नांदुरा स्थानकाची निवड अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत करण्यात आलेली आहे. नांदुरा रेल्वे स्थानकावर दररोज 30 ते 35 प्रवासी गाड्या अप डाऊन याप्रमाणे ये जा करतात. यामध्ये एक्सप्रेस, सुपरफास्ट तसेच काही महत्वाच्या मेल एक्सप्रेस गाड्यांचाही समावेश आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, नागपूर, मुंबई, कोलकाता आणि देशातील इतर प्रमुख शहरांशी या भागांचा रेल्वे संपर्क व्यवस्था अधिक मजबूत झालेली आहे. या योजनेअंतर्गत नांदुरा स्थानकाचा सर्वांगीण विकास करण्यात आलेला आहे. यामध्ये रेल्वे स्थानकातील इमारतीचे आकर्षण सुशोभीकरण, प्रशस्त प्रवेशद्वार, आधुनिक प्रतीक्षालय, स्वच्छतागृहाचे आधुनिकीकरण, दिव्यांगजनांसाठी सुलभ सुविधा, सुधारित प्रवासी माहिती प्रणाली, डिजिटल डिस्प्ले बोर्ड्स, ऊर्जा कार्यक्षम LED, प्रकाश योजना, प्लॅटफॉर्मचे सौंदर्यीकरण, परिसर विकास, वाहनतळ सुविधा आणि स्थानिक सांस्कृतिक वारसा दर्शवणारी आकर्षक रचना याचा समावेश केलेला आहे. अमृत भारत स्टेशन योजनेमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, स्वच्छ, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. प्रवाशांना चांगल्या प्रतीक्षालयाची सुविधा, स्पष्ट माहिती प्रणाली, दिव्यांगजनांसाठी सुलभ प्रवेश, स्वच्छ परिसर आणि सुधारित प्रवासी सुविधा उपलब्ध होतील. स्थानकाचे सौंदर्य वाढल्याने परिसराच्या विकासाला चालना मिळालेली आहे. तसेच स्थानिक व्यापार आणि पर्यटनालाही फायदा होईल. एकूणच नांदुरा स्थानक हे आता केवळ प्रवाशांचे केंद्र न राहता आधुनिक आणि प्रवासी अनुकूल रेल्वे स्थानक म्हणून विकसित झालेले आहे. अमृत भारत स्टेशन योजना ही भारतीय रेल्वेच्या आधुनिक, सुरक्षित आणि प्रवासी केंद्रित दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. नांदुरा स्थानकाचा झालेला कायापालट हा या परिसराच्या विकासास

0: साठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
1: श्रोते हो, मेक इन इंडिया अंतर्गत रेल्वे प्रशासन रेल्वे वाहतुकीच्या मार्गावर प्रगतीचे नवनवे टप्पे ओलांडत आहे. हेच हायड्रोजन रेल्वे आणि अत्याधुनिक सोयीसुविधा असणाऱ्या या स्थानकांमधून दिसून येतं. श्रोते हो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन शैलेश मोहिते.

श्रोते हो, आपण ऐकत आहात 1143 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सायंकाळचे 7:30 होत आहेत. आता आमचं घर आमचं शेत यामध्ये आज आपण ऐकणार आहोत वर्षभर झेंडू उत्पादन फायदेशीर याविषयी डॉक्टर नितेश दळवी यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत, तसंच संवर्धन योग्य जातीच्या माशांची निवड या माहितीचं वाचन हे वाचन केलं आहे ऋचा गद्रे यांनी. तर ऐकूया कार्यक्रम आमचं घर आमचं शेत.

0: नमस्कार नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 27 आषाढ शके 1948 अर्थात 18 जुलै 2026. मंडळी, सण उत्सव आले की झेंडूच्या फुलांना मागणी असते. या फुलपिकाची लागवड ही कमी भांडवलात होते, शिवाय हे पीक कमी कालावधीत तयार होतं, त्यामुळे शेतकरी वर्षभर त्याचं उत्पादन घेऊ शकतात. त्याचबरोबर आंतरपीक म्हणूनही झेंडूची लागवड करता येते. तेव्हा मंडळी, अशा या फुलपिकाची वर्षभर लागवड करून फायदेशीर उत्पन्न कसं घेता येईल याविषयीच माहिती करून घेऊया. आणि ही माहिती देण्यासाठी आपल्या इथे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील उद्यानविद्या विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉक्टर नितेश दळवी सर आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण याविषयी सविस्तर माहिती करून घेणार आहोत. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. कोकणामध्ये झेंडू पिकाचा हंगाम हा कसा साधावा?
1: कोकणामध्ये आपल्याला जर वर्षभर झेंडू पिकाचं उत्पन्न घ्यायचे असेल तर पावसाळ्यानंतर आपल्याकडे सिंचनाची व्यवस्था असणे अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर जर आपल्याला माहिती आहे की आपल्या कोकणामध्ये जे सण साजरे होतात, जसे की गणेश उत्सव आहे आणि त्यानंतर दसरा आहे, तर असे सणामध्ये ह्या फुलांची विक्री फार मोठ्या प्रमाणामध्ये होते. तर आपण साधारणतः जूनमध्ये दुसऱ्या पंधरवड्यामध्ये लागवड केली तर आपल्याला गणेश उत्सव आणि त्याचबरोबर दसरा हा हंगाम साधता येतो. त्याचबरोबर सप्टेंबरच्या साधारणतः दुसऱ्या पंधरवड्यामध्ये आपण लागवड केली तर आपल्याला दिवाळी हा हंगामही मिळतो. आणि त्याचबरोबर डिसेंबरच्या साधारणतः दुसऱ्या पंधरवड्यामध्ये आपण जर ह्या पिकाची लागवड केली तर कोकणात साजरा होणारा सण म्हणजे शिमगा आणि त्याचबरोबर गुढीपाडवा ह्या सणातही मोठ्या प्रमाणात फुलांची विक्री होते. तसेच आपण बघितलं की एप्रिल आणि मे ह्या दोन महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात लग्नसराई असते, तर अशा वेळी आपण साधारण फेब्रुवारीमध्ये जर पाण्याची व्यवस्था असेल तर आपण जर लागवड केली तर निश्चितच आपल्याला कोकणामध्ये आपण वर्षभर झेंडूची लागवड घेऊ शकता आणि त्यासाठी चांगला वावही आहे.
0: बरोबर. म्हणजे एकूणच या फुलांना वर्षभर बाजारामध्ये मागणी ही असतेच, तर त्याचा विचार करून आपण लागवडीचं नियोजन केलं पाहिजे.
1: निश्चित.
0: कोकणातील आपली जी जमीन आणि हवामान आहे ते झेंडू पिकाला अनुकूल आहे?
1: कोकणातील एकंदरीत जमीन बघितलं तर ही आम्लयुक्त आहे, ज्याचा जो सामू आहे तो साधारणतः 5.5 ते 6.5 आहे. त्याचबरोबर झेंडू पिकाला जे अवश्य

0: अशी जी जमीन आहे तर ती निचरा होणारी पाहिजे, आणि जी आपली लाल जांभायुक्त जी आम्लयुक्त म्हणा जी जमीन आहे तर ती चांगली निचरा होणारी आहे. मुळात ज्याच्यामध्ये चांगलं सेंद्रिय खताचं प्रमाण असेल अशा ठिकाणी चांगलं उत्पन्न आपल्याला मिळतंच. आणि त्याचबरोबर हवामान बघितलं तर आपल्या कोकणाचं उष्ण आणि दमट हवामान आहे, आणि जिथे साधारणतः पर्जन्यमान हे साधारण 2500 ते 3000 mm आहे, आणि अशी ही परिस्थिती या फुलपिकासाठी निश्चितच अनुकूल आहे. परंतु जर तापमान 10°C खाली आणि साधारणतः 37°C वरती असेल तर थोडीशी प्रत खालावते. परंतु आपण इथलं हवामान बघितलं तर निश्चितरित्या आपण वर्षभर ह्या जमिनीमध्ये आणि येथील हवामानामध्ये ह्या पिकाची लागवड चांगल्यारित्या होऊ शकते.
1: कोकणामध्ये झेंडू पिकाच्या लागवड होऊ शकते हे तुम्ही आत्ता सांगितलंतच, पण याला किती वाव आहे?
0: आपण मगाशीच ह्याबद्दल सांगितलं की जसं की जमीन आणि हवामान तर अनुकूल आहेच, त्याचबरोबर आपण कोकणाचं एकंदरीत बघितलं तर साधारण उत्तर कोकणामध्ये इथे ठाणे, पालघर किंवा रायगड जिल्हा आहे, ही मोठी शहरं जशी की मुंबई, ठाणे किंवा कल्याण, डोंबिवली, पनवेलसारखी जी शहरं आहेत जिथे मोठ्या प्रमाणात वर्षभर फुलांची मागणी असते, तर निश्चितच ह्या ठिकाणी जर लागवड शेतकऱ्यांनी केली तर त्याला चांगला वाव आहेच. त्याचबरोबर दक्षिण कोकणात आपला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा बघितलात तर ह्या ठिकाणी पर्यटन ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे, तर इथल्या तालुक्याचा विकास म्हणजे रत्नागिरीसारख्या शहराचा पण विकास अलीकडे बघितलं तर चांगला झपाट्याने होत आहे. त्याचबरोबर आमचं दापोलीसारखं जे छोटं तालुकाचं ठिकाण आहे जिथे साधारण 90s एक फुलांचे विक्री केंद्र होतं, त्या आता 20व्या शतकात बघितलं तर साधारणतः 3 केंद्र फुलांचे विकसित झालेले आहेत. म्हणजे हे वाढ जसं जसे की पर्यटन वाढत आहे आणि निश्चितच चांगली मागणी आहे.
1: एकूण आपण म्हणू शकतो की या पिकासाठी जी बाजारपेठ आहे ती आपल्याकडे उपलब्ध आहे.
0: उपलब्ध आहे,
1: तेव्हा लागवडीचा विचार शेतकऱ्यांनी नक्कीच या पिकाचा केला पाहिजे.
0: निश्चित.
1: जर झेंडू पिकाचं उत्कृष्ट उत्पादन आपल्याला कशा प्रकारे मिळवता येईल?
0: झेंडू पिकाचे जर उत्कृष्ट उत्पन्न घ्यायचं असेल तर कृषी विद्यापीठाने जे शिफारस केलेले जी लागवडीच्या संदर्भात म्हणजे लागवडीचं अंतर असेल किंवा त्याला लागणारा खताच्या मात्रा, त्याचबरोबर कशा प्रकारे उत्पन्न घेण्यासाठी कुठचे प्रॅक्टिसेसचा अवलंब करावा, तर ह्या तंत्रज्ञानाचा आपण योग्य वेळी वापर केलात तर निश्चितरित्या आपल्याला चांगलं उत्पन्न मिळू शकतं. उदाहरणार्थ लागवडीचं अंतर, आता ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक उंच वाढणारी आहेत आणि ज्याला आपण आफ्रिकन टॉल म्हणतो, आणि काही बुटक्या जाती आहेत ज्याला आपण फ्रेंच मॅरीगोल्ड म्हणतो. तर ह्या ज्या उंच वाढणाऱ्या जाती आहेत ह्याला जे लागवडीचं अंतर आहे ते साधारणतः 60x60 आहे, जे मध्यम उंच प्रकाराचे आहेत त्याला लागवडीचं अंतर हे साधारणतः 45x30 आहे, आणि मगाशी मी म्हटलं जे फ्रेंच मॅरीगोल्ड म्हणजे बुटक्या जाती आहेत तर ह्याचं जे लागवडीचं अंतर आहे 30x30 आहे. मुळात बुटक्या आणि मध्यम उंचीच्या ज्या प्रकाराच्या वाण आहेत तर ह्याची लागवड आपण साधारणतः हिवाळ्यात करतो, आणि त्याचबरोबर पावसाळी आणि उन्हाळी ह्या हंगामामध्ये आपण उंच आणि मध्यम उंचीचे प्रकार आपण लावू शकतो. त्याचबरोबर त्याला लागणारी जी खताची मात्रा आहे तर ह्याला चांगलं शेणखत किंवा गांडूळ खत, त्याचबरोबर 25 किलो नत्र, 25 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाश ह्याचा वापर केला, आणि नत्र आहे ते 2 वेळा आपण स्प्लिट पद्धतीने द्यायचं आहे, आणि त्याचबरोबर पाण्याची मात्रा आहे ही आता आपण बघितलं की आता आधुनिक पद्धतीने आपण सूक्ष्म सिंचनाचा वापर करतो तर ह्याचाही वापर केला तर आपल्याला निश्चितरित्या चांगले प्रकारचे उत्पन्न मिळू शक.
1: मी आत्ताच तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने जर लागवड केली तर खूप चांगलं उत्पादन आपल्याला मिळू शकतं यापासून. झेंडू फुलांचा वापर हा मोठ्या प्रमाणात कुठे होतो?
0: झेंडू फुलांचा वापर बघितला तर आताच आपण म्हणलं दसरा, दिवाळी आणि त्याचबरोबर सण साजरे होतात जसं की शिमगा आहे, आणि त्याचबरोबर एप्रिल मे महिन्यामध्ये आणि डिसेंबर मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात नसराईत आपल्याला ह्या झेंडू फुलांचा वापर हा हारांसाठी आणि फुलदाणींमध्ये होतो. आणि त्याचबरोबर दुसरा फायदा असा की पपईसारख्या बागेमध्ये आपल्याला जर सूत्रकुमीसाच्या जे किडीचा जो प्रादुर्भाव होतो ह्याचा जर वापर कमी व्हायचा असेल तर ह्या पिकाची आपण लागवड करतो. त्याचबरोबर ह्या पिकाची लागवड आपण ट्रॅप क्रॉप म्हणून म्हणजे बाकीची जी कीटक किंवा हे येतात तर त्याच्यासाठी पण हे खूप उपयोगी असं पीक आहे.
1: म्हणजे फक्त फुलं ही शोभेसाठी किंवा देवपूजेसाठी न वापरता एक सापळा पीक म्हणून देखील याची
0: होय होय
1: लागवड
0: होय
1: आपण
0: म्हणजे किडीच्या नियंत्रणासाठी

0: ती अत्यंत उपयुक्त आहे.
1: आहे, बरोबर. सर, झेंडू पिकामध्ये उन्नत आणि प्रचलित वाण जे आहेत ते कोणते आहेत?
0: उन्नत आणि प्रचलित वाण, जसं की मी सांगितलं मगाशीच की आफ्रिकन टॉल आणि फ्रेंच मॅरीगोल्ड. जसं आफ्रिकन टॉल ह्या उंच वाढणारे वाण आहेत आणि फ्रेंच मॅरीगोल्ड आहेत ह्या बुटक्या राहणाऱ्या वाण आहेत. तर आफ्रिकन टॉल ह्या प्रकारामध्ये पुसा नारंगी गेंदा, पुसा बसंती गेंदा, पुसा बहार ह्या आयआरआय इथून न्यू दिल्ली इथून विकसित झालेले आहेत. त्याचं उत्पन्न सरासरी 25 ते 30 टन प्रति हेक्टर आहे. त्याचबरोबर अर्क अलंकार ही जे वाण आहे ते आयएचआर हेसरगट्टा मधून म्हणजे न्यू बंगलोर इथनं विकसित झालेलं आहे. त्याचं साधारणतः उत्पन्न 128 फुलं प्रति झाड आहे. तसंच अर्क अग्नी आहे जे ही आयएचआर हेसरगट्टा इथनं विकसित झालेलं आहे. त्याचं उत्पन्न साधारणतः 119 फुलं प्रति झाड आहे. आणि त्याचबरोबर बुटक्या जे वाण आहेत म्हणजे फ्रेंच मेरीगोल्ड आपण म्हणतो ते, तर त्याच्यामध्ये दोन विकसित झालेले वाण आहेत. ते म्हणजे पुसा अर्पिता आहे आणि डबल गेंदा आहे. त्याचं उत्पन्न साधारणतः 18 ते 20 टन प्रति हेक्टर आहे. परंतु ह्या पिकाची लागवड आपण साधारण हिवाळी हंगामामध्ये आपल्या भागामध्ये केली तर निश्चितरित्या चांगलं राहील.
1: मी या सगळ्या महत्वाच्या जाती आहेत झेंडूच्या. सर, आता झेंडू पिकाची जी अभिवृद्धी आहे ती कशा प्रकारे केली जाते?
0: झेंडू पिकाची अभिवृद्धी ही पारंपरिक पद्धतीने आपण बघितली तर साधारणतः आपल्याला एक जे गादीवाफे आहेत ते साधारणतः 2x1 मीटरचे गादीवाफे करायचे आहेत. त्याच्यामध्ये चांगलं शेणखत आणि सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करायचा आहे. जे साधारण 15 सेंटीमीटर उंचीचे असे वाफे असतात आणि ह्या वाफ्यावरती साधारणतः 2.5 सेंटीमीटर अंतरावरती आपण बियांची पेरणी करतो आणि त्यानंतर आपण हलक्याच्या झारीच्या त्यांनी आपण पाणी देतो त्याला. आणि जर रोपांची वाढ एकदम दाट झाल्यास त्याच्यात थोडीशी विरळणी करतो आणि जर चांगली वाढ पाहिजे असेल तर युरियासारख्या खताचा पण वापर आपण करू शकतो त्या ठिकाणी. आणि त्याचबरोबर अलीकडची आधुनिक पद्धत आहे ती म्हणजे प्रोट्रेमध्ये लागवड. तर प्रोट्रेमध्ये आपण कोकोपीटचा वापर करतो आणि त्या आपण एका प्रोट्रेमध्ये एका सेलमध्ये साधारणतः सिंगल एक बी पेरतो. अशा प्रकारे साधारणतः आपल्याला 3 ते 4 आठवड्यामध्ये हे रोपं तयार होतात. साधारण 5 ते 6 पानाची झाली की ही पुनर्लागवडीमध्ये शेतात तयार होतात.
1: झेंडूच्या 1 एकर लागवडीसाठी साधारण किती ग्रॅम बियाणं आवश्यक आहे?
0: झेंडूच्या 1 एकर लागवडीसाठी साधारणतः 250 ते 300 ग्रॅम एवढं बियाणं लागतं. साधारणतः 1 ग्रॅममध्ये साधारणतः 350 बिया असतात. मुळात ह्या बियाणा म्हणजे बीज प्रक्रिया आपण म्हणतो. तर अलीकडे जे मार्केटमध्ये जे अवेलेबल वाण आहेत तर त्याला बीज प्रक्रिया केलेली असते. जर बीज प्रक्रिया केलेली नसेल तर त्यासाठी आपण थायरमसारख्या बुरशीनाशकाचा पण वापर करू शकतो आणि लागवडीपूर्वी हे असं केल्यास पुढील रोग हा टाळता येतो.
1: बरं, आता जेव्हा पिकामध्ये छाटणी केली जाते तर झेंडू पिकामध्ये छाटणी करण्याची आवश्यकता आहे का?
0: झेंडू पिकाची छाटणी केली म्हणजे साधारणतः लागवडीनंतर 4 आठवड्याने केली तर त्याला फुल धरणाऱ्या फांद्या आहेत त्या चांगल्या मिळतात. आणि त्याचबरोबर काही ग्रोथ रेग्युलेटर्स आहे परंतु विद्यापीठाने अजून त्याची काही शिफारस दिलेली नाही. परंतु असं केल्यास आपल्याला निश्चितरित्या चांगलं उत्पन्न मिळतंय.
1: आपण बघतो की बागांमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची आंतरपिकं घेत असतो, आपली आंबा काजूच्या बागा आहेत त्यामध्ये. तर झेंडू पिकाचा वापर हा आंतरपीक म्हणून करणं हे कितपत फायदेशीर आहे?
0: निश्चितच झेंडू पिकाचा आपण आंतरपीक म्हणून वापर हा बागायती पिकामध्ये करू शकतो. उदाहरणार्थ जिथे चिकूच्या बागा आहेत किंवा काजूच्या बागा आहेत अशा ठिकाणी आपण ह्या पिकाचा जर वापर केलास निश्चितरित्या आपल्याला चांगला फायदा मिळू शकतो. त्याचबरोबर मी मगाशी सांगितलं की पपई सारख्या पिकामध्ये जिथे सूत्रकृमीचा जो इश्यू आहे तर तो टाळण्यासाठी आपल्याला ह्या पिकाची जर लागवड केली तर निश्चितरित्या हे पीक अत्यंत फायदेशीर आहे.
1: सर, आता या पिकामध्ये कोणत्या कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो आणि त्यांचं नियंत्रण हे कशा प्रकारे करावं?
0: त्यात पहिली कीड आहे ती प्रामुख्याने लाल कोळी. ह्याचा प्रादुर्भाव असल्यास म्हणजे तर आपण गंधकाचा वापर साधारणतः 10 लिटर पाण्यामध्ये आपण 20 ग्रॅम घेतो आणि अशा प्रकारे त्याची फवारणी केली तर आपल्या लाल कोळी ह्या किडीवरती चांगले नियंत्रण मिळवता येते. तसेच केसाळ आळी आहे, त्याचा जर प्रादुर्भाव झाल्यास तर आपण स्पर्शजन्य कीटकनाशकाचा म्हणजेच सायपरमेथ्रिन नावाचं जे कीटकनाशक आहे ते साधारणतः 3 मिली 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची फवारणी केल्यास ह्या किडीचेही नियंत्रण चांगले होते. त्यानंतर रस चशून घेणारी काही किडी आहेत, त्याचं नाव आहे तुडतुडे. तर ह्या

0: या तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाल्यास आपल्याला जे अंतरप्रवाही कीटकनाशक जसं की इमिडाक्लोपिड, तर ते साधारणतः 3 मिली 10 लिटर पाण्यामध्ये त्याची फवारणी केली तर ह्याचंही नियंत्रण चित्रित्या चांगलं होतं. त्याचबरोबर काही महत्त्वाचे रोग आहेत ते म्हणजे मूळ कुजव्या, तर अशा ठिकाणी आपण हा रोग टाळण्यासाठी साधारणतः कॉपर ऑक्सिक्लोराईड 10 लिटर पाण्यामध्ये 25 लिटर कॉपर ऑक्सिक्लोराईड घेतलं तर निश्चितरित्या आपल्याला त्याचं नियंत्रण मिळते. आणि जे पानावरील ठिपका आहेत तर ह्याच्यासाठी आपण कार्बेंडाझिम किंवा डायथेनेम 45 या बुरशीनाशकाचा जर वापर केलास आपल्याला चांगले नियंत्रण ह्या रोगापासून मिळू शकते.
1: नाही, रोग आहेत पण त्याचं नियंत्रण करण्याचे उपायसुद्धा आहेत.
0: हो, निश्चितच.
1: आता अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे झेंडू फुलांची जी काढणी आहे ती कशी करावी आणि साधारणतः याचं हेक्टरी उत्पादन किती मिळतं?
0: झेंडू फुलांची काढणी साधारणतः आपण जून महिन्यामध्ये ज्याची लागवड केलेली आहे, मगाशी मी पहिल्याच प्रश्नामध्ये सांगितलं की त्याची काढणी साधारण सप्टेंबर महिन्यामध्ये होते, जी जून महिन्यामध्ये लागवड केलेली आहे ती. आणि जसं जानेवारी महिन्यामध्ये लावलं तर साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये काढणी सुरू होते. आणि जी काढणी आहे ती एक तर सकाळी लवकर किंवा संध्याकाळी जेव्हा 10 नंतर थोडंसं तापमान वाढतं आणि आपल्याला चांगल्या प्रतीचा जर फुलं पाहिजे असतील तर ह्या वेळेस काढणं अत्यंत फायदेशीर राहतं. आणि साधारणतः उत्पन्न बघितलं तर 6 ते 8 टन साधारणतः आपल्याला पावसाळी उत्पन्न मिळू शकतं आणि 3 ते 5 टन तुम्हाला उन्हाळी उत्पन्न मिळू शकतं
1: म्हणजे
0: हेक्टरी. आता कोकणात बघितलं तर मुळात विखुरलेलं क्षेत्र आहे, आपण हेक्टरी काय बोलू शकत नाही, पण एकरावरती जरी बोललो साधारण एकरी तुम्हाला 4 ते 5 टन आणि 5 गुंठ्याचं जे क्षेत्र आहे, म्हणजे आता बघितलं तर सर्वीकडे गुंठ्यामध्ये क्षेत्र आहे कोकणामध्ये बऱ्याच जणांकडे, तर अशा ठिकाणी आपल्याला साधारणतः 500 किलो म्हणजे 1/2 टन तरी उत्पन्न आपल्याला फुलाचं उत्पन्न मिळू शकतं.
1: अतिशय चांगलं उत्पन्न यापासून आपल्याला मिळत आहे. आता जेव्हा फुलं काढली जातात तेव्हा त्यांचं पॅकिंग बाजारामध्ये पाठवताना त्यांची प्रतवारी आणि पॅकेजिंग आहे ते कशा पद्धतीने करावं लागतं?
0: मुळात फुलांची काढणी ही त्याच्या रंग आकार आणि नंतर वजनानुसार ही त्याची त्या प्रतीनुसार आपण ती फुले वेगळी करतो आणि त्याप्रमाणे त्याला तो भाव मिळत असतो. आणि तसंच फुले चुरगळणार नाहीत, त्याच्या पाकळ्या चुरगळणार नाहीत याची काळजी विशेष घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण CFB बॉक्सेस किंवा बांबू बास्केट्स ह्याचा जर वापर केला तर निश्चितरित्या फायदेशीर पडतं. आणि जिथे तुम्हाला लांब फुलं पाठवायची असतील, उदाहरणार्थ मुंबईला किंवा कोल्हापूरसारख्या ठिकाणी जर पाठवायची असतील, तर त्यासाठी आपल्याला कट फ्लावर्स म्हणजे जुड्यांच्या स्वरूपात साधारणतः आपल्याला ही फुलं आहेत ती पॉलिथिनमध्ये चांगलं रॅप करून आपल्याला पाठवता येऊ शकतात. आणि त्याचबरोबर थंड हवामानात ठेवले तर आपल्या 6 ते 7 दिवसापर्यंत त्याचा चांगला टिकाऊपणा मिळू शकतो.
1: नक्की. सर, आता जाता जाता आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही याविषयी काय सल्ला द्याल?
0: आपल्याला जर वर्षभर हा हंगाम साधवायचा असेल तर विद्यापीठाने दिलेल्या ज्या शिफारशी आहेत तर त्याचा अवलंब करणं, त्याचबरोबर सिंचनाची सोय आणि ह्या पिकाची लागवड. आपण समजा 5 गुंठ्याचं क्षेत्र असेल तर मी मगाशी सांगितलं आपल्याला 500 किलो उत्पन्न मिळतं, पण ते आपण एकाच वेळेस न लावता ते असं आठवड्याच्या अंतराने लावलं तर तुम्हाला जे उत्पन्न मिळणार आहे ते कंटिन्युअसली तुम्हाला मार्केटमध्ये स्टेप बाय स्टेप निश्चित मिळेल असं, आणि तुमच्याकडे नेहमीच फुलांचं उत्पन्न मिळत राहील.
1: खरंय. तर शेतकरी बंधूंनो, आत्ता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे जर आपल्याला झेंडू लागवडीचा हंगाम वर्षभर साधायचा असेल तर या सगळ्या गोष्टी आपण करणं खूप गरजेचं आहे. आणि अतिशय व्यापारी असं हे पीक आहे, आर्थिक नफा मिळवून देणार आहे, त्यामुळे त्याच्या लागवडीचा विचार आपण नक्कीच केला पाहिजे आणि आपल्या कोकणातली जमीन ही त्यासाठी अतिशय अनुकूल अशी आहे. सर, तुम्ही इथे आलात आणि कोकणामध्ये झेंडू लागवडीचा हंगाम वर्षभर कसा साधता येईल याविषयी खरोखरच खूप उपयुक्त अशी माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार.
0: धन्यवाद.
1: वर्षभर झेंडू उत्पादन फायदेशीर याविषयी डॉक्टर नितेश दळवी यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

हे गीत गायलं होतं विठ्ठल उमप आणि पुष्पा पागधरे यांनी. मंडळी, माशानं असलेली वाढती मागणी लक्षात घेऊन आपले मच्छीमार बांधव आता मोठ्या प्रमाणात मत्स्य संवर्धनाकडे वळले आहेत. हे संवर्धन करताना योग्य जातीच्या माशांची निवड करणं गरजेचं आहे. तर आज आपण संवर्धन योग्य जातीच्या माशांची निवड कशी करायची याविषयी आता माहिती करून घेऊया. मंडळी, जगात माशांच्या सुमारे 22,000 जाती आढळतात. त्यापैकी 1,600 जाती या आपल्या भारतात आढळतात. या सगळ्या जातींपैकी ठराविक जातीच या मनुष्य खाद्य म्हणून उपयोगात आणल्या जातात. त्यामुळे संवर्धन योग्य मासे निवडताना गोड्या पाण्यातील संवर्धन योग्य कुठल्या जाती आहेत ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आता ह्या संवर्धन योग्य माशांच्या जातींची निवड करताना पहिल्यांदा काही गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्या म्हणजे, मासे हे तळ्यातील नैसर्गिक खाद्याचा उपयोग करून त्याचं रूपांतर मांसामध्ये करण्यात सक्षम असावेत. तसंच मासे हे इतर माशांच्या बरोबर राहण्यास योग्य असावेत. दाटीवाटीने राहूनसुद्धा वाढीसाठी ते सक्षम असावेत. वातावरणातील तसंच पाण्यातील होणाऱ्या बदलाशी जुळवून घेणारे असावेत. उदाहरणार्थ तापमान, सामू, गढूळपणा, विद्राव्य प्राणवायू, विद्राव्य कार्बन डायऑक्साईड, तलावातील बंदिस्त परिस्थितीमध्ये त्यांचं प्रजनन होण्याची क्षमता ठेवणारे असावेत. हाताळायला योग्य तसेच काढणीला योग्य असावेत. त्या माशांना बाजारात चांगली मागणी असावी. आता आपल्याकडे गोड्या पाण्यातील संवर्धन योग्य जाती कोणत्या आहेत? तर भारतीय प्रमुख कार्पमध्ये कटला, रोहू, मृगळ या आहेत. तर चायनीज कार्पमध्ये सायप्रिनस स्केल कार्प, मिरर कार्प, लेदर कार्प, चंदेरा, गवत्या या आहेत. आता पहिल्यांदा आपण भारतीय प्रमुख कार्प माशांच्या जातींविषयी माहिती घेऊया. यामध्ये कटला. या माशाचं डोकं मोठं आणि रुंद असतं. शरीराचा मध्यभाग चांगला रुंद आणि फुगीर असतो. अंगावरचे खवले मोठे असतात. ओठाच्या ठेवणीवरून इतर कार्प माशांमध्ये हा सहज ओळखला

ओढला जातो. तोंड वरच्या बाजूला वळलेलं, खालचा ओठ जाड असतो, त्यांना मिशा नसतात. खालच्या ओठाचा काठ मऊ दातेरी नसतो. या माशांचं प्रमुख खाद्य प्राणीप्लवंग किंवा वनस्पतीप्लवंग आहे. तलावाच्या वरच्या थरातील अन्न हा मासा खातो. कार्पच्या इतर जातींबरोबर खाद्याकरता हा स्पर्धा करत नाही. याची वाढ जलद असते. भारतात सर्वत्र हा मासा आढळतो. वयाच्या तिसऱ्या वर्षी प्रजननक्षम होतो. पावसाळ्याचा पूर्वार्ध हा त्याच्या प्रजननाचा हंगाम आहे. त्यानंतर रोहू. या माशाचं शरीर प्रमाणबद्ध आणि लांबट असतं. अंगावरचे खवले लालसर असतात. हा मासा पण त्याच्या ओठाच्या ठेवणीवरून ओळखला जातो. खालचा ओठ जाड असून त्याची किनार मऊ दातेरी असते. वरच्या जबड्याला दोन लहान मिशा असतात. तोंड किंचित खालच्या बाजूला वळलेलं वा अरुंद असतं. हा मासा प्रामुख्याने जलाशयाच्या मधल्या थरामध्ये राहतो. प्राणीप्लवंग आणि सडणारी वनस्पती आणि त्यावरील जीवजंतू यावर उपजीविका करतो. वयाच्या दुसऱ्या वर्षी हा मासा प्रजननाला योग्य होतो. यानंतर मृगळ. मंडळी, या माशाचं शरीर जास्त लांबट असतं. तोंड खालच्या बाजूला वळलेलं वा रुंद असतं. ओठ पातळ वा खालच्या जबड्यावर दोन मिशा असतात. हा मासा तलावाच्या तळाजवळ राहतो. तळावरील कुजणारे वनस्पतीजन्य अन्न, शेवाळ, प्राणीप्लवंग हे अन्न तो घेतो. फक्त तळाजवळील अन्न घेत असल्याने कटला, रोहू या माशांशी खाद्याच्या बाबतीत त्याची स्पर्धा नसते. हा मासा वयाच्या दुसऱ्या वर्षी प्रजननाला योग्य होतो. आता जाणून घेऊया चायनीज कार्प. यामध्ये पहिल्यांदा सायप्रिनस विषयी. जगात सर्वत्र मत्स्यशेतीसाठी सायप्रिनस मासा वापरला जातो. शरीराच्या घेरापेक्षा किंचित लांब असतो. या माशाचे काळपट, हिरवट, पिवळा, सोनेरी, लालसर असे विविध रंग आढळतात. याच्या तोंडाची ठेवण विशिष्ट असून अन्न खाण्यासाठी ते काहीसं लांबवता येतं. खालच्या व वरच्या जबड्याला मिळून एकूण चार मिशा असतात. पृष्ठपर लांब असतो आणि त्याच्या सुरुवातीला किंचित दातेरी काटा असतो. अंगावरच्या खवल्यांच्या ठेवणीवरून या माशाच्या तीन पोटजाती पडतात. पहिली पोटजात म्हणजे स्केल कार्प. स्केल कार्प या माशाचं शरीर संपूर्णपणे खवल्यांनी झाकलेलं असतं. याचे खवले एकसारख्या आकाराचे असतात. त्यांच्यात हिरवट, पिवळा, सोनेरी, लालसर असे रंग आढळतात. दुसरा प्रकार आहे मिरर कार्प. या माशाचे खवले मोठे विखुरलेले असून त्यांच्याकडा चकाकणारे असतात. त्यानंतर लेदर कार्प. या माशाच्या अंगावर अजिबात खवले नसतात. क्वचित खवल्यांची एक ओळ आढळते. हा मासा मूळचा एशिया खंडाच्या समशीतोष्ण भागातला. तळाशी राहणारा हा मासा सर्वभक्षक आहे. तळाशी आढळणारे किडे, शंखवर्गातील लहान प्राणी, कुजणाऱ्या पाणवनस्पती वा गाळ हा मासा खातो. कित्येकदा हा मासा तळात ऋतून राहतो. मत्स्यबीज केंद्रात ठेवल्यास तळ्याचे बांध कुरतडतो. वयाच्या पहिल्याच वर्षी हा मासा प्रजननाला योग्य होतो. यानंतरचा मासा म्हणजे चंदेरा. मंडळी, पूर्ण शरीरावर बारीक चंदेरी खवले असल्यामुळे या माशाला चंदेरा म्हणतात. याचं शरीर मध्यभागी चपटं असून डोकं जरा निमुळत होत जातं. खालचा जबडा वरच्यापेक्षा किंचित लांब असतो. पोटावर चाकूच्या पात्याप्रमाणे मांसल पात असते. जलाशयाच्या वरच्या थरात राहणारा हा मासा वनस्पती प्लवंग आणि शेवाळ खातो. मासेमारी करताना बराच उडतो. वयाच्या दुसऱ्या वर्षी हा मासा प्रजननाला योग्य होतो. यानंतरचा मासा म्हणजे गवत्या. या माशाचं शरीर लांबट आणि बरंचसं मृगळ माशासारखं दिसतं. परंतु तोंड निमुळतं, अरुंद असतं. याला मिशा नसतात. पाठीवरचा पर बराच मागे असतो. शेपटीचा पर पूर्णपणे दुभागलेला नसतो. त्याची कड अंतर्गोल असते. हा जलाशयाच्या मधल्या थरात राहतो. याचं खाद्य वनस्पती प्लवंग आणि मुख्यतः मोठ्या पान वनस्पती हे आहे. यामुळे याला गवत्या म्हणतात. हा मासा अतिशय खादाड असून पानवनस्पतींचा भरपूर प्रमाणात फडशा पाडतो. याचा उपयोग तळ्यातील पानवनस्पतींच्या निर्मूलनाकरता किंवा नियंत्रणाकरता चांगला होतो. हा मासा वयाच्या दुसऱ्या वर्षी प्रजननाला योग्य होतो. तर मंडळी, अशा पद्धतीने आत्ताच सांगितलेल्या माशांच्या जातींची निवड जर आपण केली
तर आपलं जे

संवर्धन आहे ते चांगल्या पद्धतीने होऊ शकेलच, त्याचबरोबर त्यातून आपल्याला चांगला फायदासुद्धा मिळेल. मंडळी, आता कार्यक्रमातून निरोप घेण्याची वेळ झाली, तेव्हा आजच्या कार्यक्रमातून मी आपला निरोप घेते. पण पुन्हा भेट आहेच पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात आज आपण ऐकलीत वर्षभर झेंडू उत्पादन फायदेशीर याविषयी डॉक्टर नितेश दळवी यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत, तसंच संवर्धन योग्य जातीच्या माशांची निवड या माहितीचं वाचन. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है।

0: श्रोतेहो, इंद्रधनुष्य कार्यक्रमात 21 जुलैला सकाळी 9:30 वाजता आपण ऐकाल माझा कलाप्रवास, याविषयी वैष्णवी जोशी यांच्याशी सुनेत्रा रेमणे यांनी साधलेला संवाद.
1: कला ही कधी थांबत नाही, ती परिवर्तनशील आहे, त्यामुळे ती काळानुरूप बदलते, त्यामुळे ते जे बदल होत आहेत ते मला माझ्यामध्ये अंगीकारायचे.
0: तेव्हा श्रोतेहो, नक्की ऐका 21 जुलैला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

0: श्रोते हो, गुरुवारी 23 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका आर्थिक समावेशन आणि आर्थिक साक्षरता याविषयी यशवंत बर्वे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
1: आर्थिक समावेशन आणि आर्थिक साक्षरता या दोन गोष्टी तसं एका नाण्याच्या दोन बाजू म्हणता येतील. आर्थिक समावेशन याचा अर्थ असा आहे की भारतातील प्रत्येक नागरिकाला, मग तो ग्रामीण भागात राहत असेल किंवा त्याचा सामाजिक स्तर कुठला असेल, आर्थिक स्तर कुठला असेल, या गोष्टींचा विचार न करता अत्यंत सामान्यातल्या सामान्य कुटुंबातील प्रत्येक माणसाला बँकिंग असेल, कर्ज असेल किंवा विमा असेल, सामाजिक सुरक्षा योजना असतील, अशा पद्धतीच्या अनेक लाभांसाठी जो उपक्रम आपण राबवला जातो त्याला आर्थिक समावेशन असं आपल्याला थोडक्यात म्हणता येईल.
0: तेव्हा नक्की ऐका गुरुवारी 23 जुलै 2026 रोजी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलो हर्ट्स वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर.
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ

0: आकाशवाणी मुंबई। विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। खाजगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम एक रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण। उद्धव ठाकरे यांच्या पक्षातल्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला लोकसभा सभापतींची मंजुरी। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात निधन। राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, माम्मुटी, कार्तिकायन, यामी गौतम यांचा सन्मान। आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत तिसऱ्या स्थानासाठी आज मध्यरात्री फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात लढत। देशात खाजगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम 1 या रॉकेटचं आज यशस्वी प्रक्षेपण झालं। मिशन आगमनच्या अंतर्गत स्कायरूट कंपनीनं हे रॉकेट बनवलं आहे। खाजगी कंपनीचं रॉकेट प्रक्षेपित करणारा भारत हा जगातला तिसरा देश ठरला आहे। याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 12:05 विक्रम 1 हे रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं। स्कायरूटच्या स्वतःच्या स्कोप या यंत्रणेसोबतच ग्रहास्पेस, कॉस्मोसर्फ, डी क्यूब्ड या खासगी संस्थांचे उपग्रह आणि कॉस्मिक ब्लूम ही एक कलाकृती या रॉकेटनं अवकाशात नेली होती। अखेरच्या टप्प्यात रॉकेटनं या गोष्टी 450 किलोमीटर उंचीवर प्रस्थापित केल्या। हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेस या खासगी कंपनीनं विक्रम 1 हे रॉकेट पूर्णपणे देशातच तयार केलंय। कंपनीनंच उड्डाणाची प्रक्रिया पूर्ण केली। देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम 1 असं ठेवलं आहे। मागणीनुसार छोट्या उपग्रहांना स्वस्त आणि लवचिक स्वरूपाच्या प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशपूर्तीच्या अनुषंगानं या रॉकेटची निर्मिती केली गेली आहे। उपग्रहांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रस्थापित करण्याच्या क्षमतेनं हे रॉकेट सज्ज आहे। हे रॉकेट एकूण 4 टप्प्यात प्रक्षेपण प्रक्रिया पूर्ण करतं। त्याअंतर्गत अंतराळ कक्षेत अचूकतेनं प्रवेश करण्याकरता 3 टप्प्यांवर घन इंधनाचा तर अखेरच्या टप्प्यात द्रवरूप इंधनावर आधारित रमन इंजिनाचा वापर केला गेलाय। या रॉकेटची बांधणी ही संपूर्ण कार्बन कंपोझिट संरचनेची असून रॉकेटमध्ये स्वदेशी बनावटीची प्रणोदन यंत्रणा, 3D प्रिंटेड इंजिन आणि उच्च क्षमतेच्या घन इंधन रॉकेट बूस्टरचा वापर करण्यात आलाय। विक्रम 1च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी या यशाबद्दल स्कायरूट एरोस्पेसचं अभिनंदन

0: केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही स्कायरूट एरोस्पेसच्या पथकाशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्र्यांनी विक्रम वनच्या पथकाला भेटीचं निमंत्रणही दिलं आहे. भारताच्या अंतराळ क्षेत्रातला खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवी दारं खुली करत असून नवोन्मेषाला गती देत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या एका संदेशातही म्हटलं आहे.
1: लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी 6 खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला मंजुरी दिली आहे. संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे हे ते 6 खासदार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आल्यावर गेल्या महिन्यात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. विकासासाठी हे खासदार पक्षात आले असून त्यांना विकास निधी दिला जाईल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा दिली आहे. याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटिझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला होता. गुजरातमध्ये फटाके तयार करणाऱ्या कारखान्यात लागलेल्या आगीत 9 जण मृत्यूमुखी पडले असून 10 जण जखमी झाले. अहमदाबादजवळ रामोल गटराड मार्गावरच्या फटाके कारखान्यात ही दुर्घटना घडली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर दुःख व्यक्त करत राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना 2,00,000 रुपये तर जखमींना 50,000 मदत जाहीर केली आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनीही मृतांच्या वारसदारांना 4,00,000 रुपयांची तर जखमींना 50,000 मदत जाहीर केली आहे. आंध्र प्रदेशात गोदावरी नदीत मासेमारीसाठी गेलेल्या 5 जणांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे. पोलावरम जिल्ह्यात गोला गुडेम गावाजवळ आज ही दुर्घटना घडली. हे सर्वजण नदीत मासेमारी करत असताना आलेल्या जोरदार लाटेने वाहून गेले. 20 दिवसांच्या उपोषणानंतर सफदरजंग रुग्णालयात दाखल असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सलाईन वा इतर द्रवरूप तसंच अन्य कोणतेही औषधोपचार घ्यायला नकार दिला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. वांगचुक यांच्या आरोग्यविषयक स्थितीवर सतत देखरेख ठेवली जात असून त्यांचं समुपदेशनही केलं जात असल्याचं रुग्णालय प्रशासनानं कळवलं आहे. नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत वांगचुक हे गेले 20 दिवस नवी दिल्लीत जंतर मंतर इथं बेमुदत उपोषणाला बसले होते. उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती खालावल्यानं पोलिसांनी त्यांना आज सकाळी रुग्णालयात दाखल केलं. दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवल्याचं पोलिसांनी सांगितलं. वांगचुक यांच्या परवानगीशिवाय त्यांच्यावर कोणतेही उपचार केले जाऊ नयेत अशी विनंती वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी केली आहे. दरम्यान वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर काही वेळातच काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी वांगचुक यांना धक्काबुक्की केली तसंच आंदोलकांनाही मारहाण केली असा आरोपही दिपके यांनी केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ कुमार सप्तर्षी यांचं आज संध्याकाळी पुण्यात निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. 21 ऑगस्ट 1941 रोजी जन्मलेल्या कुमार सप्तर्षी यांनी नोव्हेंबर 1976 युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना केली. देशात आणीबाणी लावण्यात आल्यानंतर पहिले 3 महिने त्यांनी भूमिगत राहून काम केलं. त्यानंतर 16 महिने त्यांना येरवड्याच्या तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आलं होतं. 1977 त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला आणि पुढच्या वर्षी अहमदनगर शहराचे आमदार म्हणून ते निवडून आले. 15 ऑगस्ट 2002 रोजी युवक क्रांती दलाची पुनर्स्थापना केल्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष तसंच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

0: मध्ये आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. त्यातली नायिकेची भूमिका करणारी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत परीक्षक मंडळानं पुरस्कारांची माहिती दिली. 2024 प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी हे पुरस्कार आहेत. ब्रह्मयुगमसाठी माम्मुटी आणि चंदू चॅम्पियन या चित्रपटातल्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विभागून जाहीर झाला. प्रसिद्ध गायक संगीतकार सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचं पारितोषिक योगेश देशपांडे यांना मिळालं, तर सर्वोत्कृष्ट ग्राहकायकाचा पुरस्कार घरत गणपतीसाठी अभय जोधपूरकरला मिळाला आहे. मराठी चित्रपट विभागात पहिला पुरस्कार परेश मोकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाला मिळाला. नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटानं पटकावला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत युरोपमधील प्रतिस्पर्धी संघ फ्रान्स आणि इंग्लंड आज रात्री मियामी स्टेडियमवर तिसऱ्या स्थानकासाठी म्हणजेच कांस्य पदकासाठी संघर्ष करतील. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 2:30 सुरू होईल. उद्या रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिना आणि स्पेन एकमेकांशी भिडतील. हा सामना भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 12:30 सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. खासगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातल्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला लोकसभा सभापतींची मंजुरी. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात निधन. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, माम्मुटी, कार्तिक आयन, यामी गौतम यांचा सन्मान आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत तिसऱ्या स्थानासाठी आज मध्यरात्री फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. रात्रीचे 8:15 झाली आहेत. आता आपण आनंद घेणार आहोत गझलचा. सुरुवातीला ऐकूया मुशीर झुंझानवी यांची रचना. स्वरासहित संगीत आहे ए हरिहरन यांचं.

नझीर बन्सारी यांची ही रचना होती. स्वरासहित संगीत होतं जगजीत सिंग यांचं. आता ऐकूया हबीब ललीब यांची रचना, स्वरासहित संगीत आहे गुलाम अली यांचं.

सोनाली राठोड यांनी गायलेली ही गझल होती परवीन शाकिर यांची. संगीतबद्ध केली होती रूपकुमार राठोड यांनी. या रचनेबरोबरच गझल हा कार्यक्रम आता समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी.

श्रोते हो, यानंतर आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम याप्रमाणे आम्ही ते सर्व सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 8:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका चित्रभारती, रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताच्या कार्यक्रमात देवव्रत मिश्रा यांचं सतारवादन, 11:00 हिंदीमधून दिल्या जाणाऱ्या बातम्या, 11:05 इंग्रजी बातमीपत्र. हे सर्व कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 8:45 समाचार संध्या,